मध्यमधारी 239.61 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि भीमवाणीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय स्वरदिनांक 31 वैशाख शके 1948 अर्थात 21 मे 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या प्रातःकालीन प्रसारण सेवेला आता सुरुवात करीत आहोत. श्रोते हो, सुप्रभात.

मकरंद खरवंडीकर यांच्या स्वरात गुरु अष्टकम स्तोत्र अर्पण केलं. गिरवाण वाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, सकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारणात आपल्यासोबत मी आहे वेदवती गोखले. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन.

लता मंगेशकर आणि सहकारी यांच्या स्वरात भोपाळ अर्पण ऐकली. गीतरचना होती राजा पढे यांची. श्रुतीहो कार्यक्रमात यानंतरची भक्तीरचना आर एन पराडकर यांच्या स्वरात.

श्रोते हो प्रभात वंदन कार्यक्रमानंतर संत तुकाराम महाराजांची अभंग रचना दीपक नारायणगावकर यांच्या आवाजात.

दीपक नारायणगावकर आणि मीरा नारायणगावकर यांच्या आवाजात संत तुकाराम महाराजांची अभंगरचना आपण ऐकली. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर देवकी पंडित आणि सहकारी यांच्या स्वरात माया दिलीप धुपण यांची गीतरचना.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, यानंतर ऐकूया कृषी वार्ता. यामध्ये शेती व्यवसायातील अपघात याविषयी माहिती.
1: मंडळी, शेतीमध्ये आपण नियमितपणाने वेगवेगळ्या प्रकारची कामं करत असतो. प्रत्येक ऋतूप्रमाणे कामांची पद्धत आपली बदलत असते आणि अशा या बदलत्या परिस्थितीमध्ये कधी कधी घाई गडबडीत आपल्याला अपघात होण्याची शक्यता असते. कधी नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावं लागतं, अनेक अडचणी येऊ शकतात आणि या सगळ्यातून आपल्याला मार्ग काढावा लागतो. यामुळे मंडळी, शेती व्यवसायात जी काही आपल्याला अडचणी येतात त्या दृष्टीतून आपण त्याचं पूर्वनियोजन जर अगोदर केलं तर हे अपघात किंवा अनियमितता आपल्याला कमी करता येऊ शकते. शेती व्यवसायात अनियमित पाऊस, कडक उन्हाळा, कडक थंडी, गारा, वादळं, कडाडणारी वीज, ढगफुटी अशा कितीतरी नैसर्गिक आपत्तींना आपल्याला तोंड द्यावं लागतं. तसंच शेतीधंदा करत असताना देखील वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. अनेक अडचणी निर्माण होतात आणि यातूनच दुर्दैवाने काही अपघातांनाही आपल्याला तोंड द्यावं लागतं. सहजपणे कोणकोणते अपघात घडू शकतात आणि त्यावर त्वरित आपण काय प्राथमिक उपचार करणं अपेक्षित आहे याची माहिती आपल्याला असायला हवी. शेती व्यवसायामध्ये अपघात हे अज्ञान आणि बेजबाबदारपणा अगर चुकीच्या मार्गदर्शनामुळे घडतात. इतर उद्योगधंद्यांमध्ये सुरक्षिततेच्या सोयी केलेल्या असतात, मात्र शेतीमध्ये अशा सोयी उपलब्ध नाहीत, त्यामुळं हे असे अपघात होत असतात. शेती व्यवसायात ट्रॅक्टर, मळणी यंत्र, कडबाकुट्टी यंत्र, नांगर, शेतीसाठी वापरली जाणारी आधुनिक अवजारं, फवारणी यंत्र, पंप, इलेक्ट्रिक मोटार, डिझेल इंजिन, कीटकनाशकं यांच्याशी सारखाच संपर्क शेतकऱ्यांचा येत असतो. केवळ अज्ञानामुळे याबाबतीत अपघात घडतात. मशागत करताना नांगराचा फाळ लागणं, गव्हाच्या चरकात बोटं अगर हात सापडणं, कडब्याची कुट्टी करताना शरीराच्या अवयवास इजा होणं, मळणी यंत्रात हात सापडणं, बैलाने शिंग मारणं, अगर पायाखाली तुडवणं अशा प्रकारचे अनेक अपघात हे अचानकपणे घडत असतात. कधी कधी काम करताना एखाद्या दगडाची ठेच लागते, त्यामुळं रक्तबंबळ होऊन आपल्याला जखम होते. त्यात माती, पाणी इत्यादी जाळून आपल्याला धनुर्वात होण्याची शक्यता असते. म्हणून 6 महिन्यातून एकदा तरी आपण धनुर्वाताचं इंजेक्शन घेणं महत्त्वाचं आहे. जखमी झालेल्या असतील तर ते निर्जंतुकीकरण करून त्याच्यावर योग्य ते मलमपट्टी करणं अपेक्षित आहे. निष्काळजीपणा आपण कोणत्याही प्रकारे करणं हे टाळावं. अवजारांच्या टोकाने मार लागल्यास रक्तस्राव थांबवावा, जखमीच्यावर घट्ट बांधावं. शेतात काम करताना सर्पदंश हा पुष्कळ वेळेला आपल्याला झालेला पाहायला मिळतो. अशावेळी घाबरून गांगरून न जाता दंश केलेल्या ठिकाणापासून वरच्या बाजूला त्वरित घट्ट आवळून बांधावं. चाळा घेतलेल्या ठिकाणाहून रक्त जाऊ द्यावं आणि जितक्या लवकर होईल तेवढे डॉक्टरकडे पोहोचून औषधोपचार आपण करून घ्यायला हवेत. विंचू, इंगळी अगर इतर जहरी कीटक, मधमाशा वगैरे जर चावल्या तर त्वरित डॉक्टरी उपचार करून घ्यावेत. ट्रॅक्टर चालवताना अगर सुरू करताना अगोदरच्या सगळ्या पडताळण्या करूनच मग ट्रॅक्टर सुरू करावा. मोठ्या अश्वशक्तीचे मशीन चालू करताना नवख्या व्यक्तीकडून ते अजिबात चालू करून घेऊ नये. सगळ्या प्रकारच्या यंत्रांची माहिती करूनच आपण यंत्र चालवावं, मग तो ट्रॅक्टर असो, मळणी यंत्र असो किंवा इतर कोणतंही अश्वशक्तीवर चालणारं यंत्र असो. शेतातल्या पाणी उपसाच्या इलेक्ट्रिक मोटरच्या अर्थिंग वरच्यावर आपण तपासणं गरजेचं आहे. वीज वाहक तारा कुठे तुटल्या नाहीत ना, वरच्यावर कोटिंग गेले नाही ना याची पाहणी करावी. पायात न भिजलेलं पायथन असावं. विजेचा शॉक लागून कित्येक जणांचे प्राण गेल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं अतिदक्षतेने इलेक्ट्रिक वायरला जोडलेल्या कोणत्याही यंत्राची हाताळणी करावी. शॉक बसल्यास त्वरित वैद्यकीय उपचार करावेत. रात्रीच्या वेळी रानटी जनावरांपासून धोका होऊ शकतो, म्हणून बॅटरीचा वापर करावा. इतर सुरक्षिततेचे मार्ग अवलंबावेत. यासाठी शेतकऱ्यांचा विश्वासू म्हणून कुत्रा पाळावा. कुत्रा आपले कित्येक प्रसंगातून संरक्षण करू शकतो, म्हणून प्रत्येक कृषी व्यावसायिकांनी जातीवंत कुत्रा पाळणं हे खूप गरजेचं आहे. किडे रोगाचं नियंत्रण टाळण्यासाठी औषध फवारणी आणि सर्व ज्ञान आत्मसात करूनच आपण फवारणी करायला हवी.

0: मंडळी, शेती ही सावधपणे धोके ओळखून अपघात टाळून करण्याची गोष्ट आहे. यासाठी नेहमी अनुभवी शेतकऱ्याचा अनुभव आपण जमिनीला ठेवावेत. घाई गडबड न करता सावधगिरी बाळगावी म्हणजे शक्यतो अपघात टाळता येतील. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या घरात प्रथमोपचाराचे सर्व औषधं, मलम हे जखमीच्या पट्ट्या वगैरे ठेवणं अपेक्षित आहे. अपघातात प्रसंगी एकमेकांनी एकमेकांना त्वरेने मदत करावी. एकंदरीतच शेती व्यवसायात अनेक प्रकारचे अपघात घडत असतात, मात्र आपण जर सावधगिरी बाळगून हे अपघात टाळण्याचं ठरवलं तर नक्कीच यापासून आपल्याला मुक्ती मिळू शकते.
1: कृषी वार्ता यामध्ये शेती व्यवसायातील अपघात याविषयी माहिती आपण ऐकली वाचक स्वरूपा महेश इनामदार यांचा. श्रोते यानंतर ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
2: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांचे वर्तन याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती.
3: मुलांच्या बदलत्या वर्तनाकडे लक्ष द्या, रेड फ्लॅग्स ओळखा. नमस्कार. आज मला एका अशा विषयावर बोलायचे आहे ज्याकडे आपण अनेकदा वेळ नाही म्हणून किंवा हे तर वयच आहे असं वागायचं म्हणून दुर्लक्ष करतो. पण खरंच ते वय असतं का की ती एक मोठ्या वागण्यापूर्वीची शांतता असते. आपण आपल्या मुलांच्या मार्कांकडे लक्ष देतो, त्यांच्या कपड्यांकडे लक्ष देतो, त्यांच्या जीवनाकडेही लक्ष देतो, पण त्यांच्या बदलत्या स्वभावाकडे, त्यांच्या डोळ्यातल्या हलवलेल्या चमकेकडे आपले लक्ष जाते का? मानसशास्त्रात यालाच आपण रेड फ्लॅग्स म्हणतो, धोक्याची सूचना. पहिला रेड फ्लॅग, एकाकीपणा. तुमचा मुलगा किंवा मुलगी जो आधी घरात सगळीकडे बागडायचा अचानक स्वतःला खोलीत कोंडून घेऊ लागला आहे का? मला एकटं सोडून द्या किंवा मला कोणाशीही बोलायचं नाहीये हे वाक्य जर सारखं कानावर पडत असेल तर समजा काहीतरी चुकतंय. दुसरा महत्वाचा बदल, चिडचिडेपणा. साध्या साध्या गोष्टींवरून आरडाओरडा करणं, वस्तू फेकून देणं किंवा प्रचंड रागवणं, आपण काय म्हणतो खूप उद्धट झालंय, पण कधी विचार केलाय का की त्या रागाच्या मागे एखादी भीती, एखादं दडपण किंवा शाळेतील बुलिंग तर नाही ना? राग हे बऱ्याचदा आतल्या दुःखाचं कवच असतं. आणखी तिसरा रेड फ्लॅग आहे, आवडत्या गोष्टींमधला रस कमी होणं. ज्या मुलीला डान्स करायचं वेड होतं ती आता गाणंही लावत नाही. ज्या मुलाला मैदानावर खेळायची आवड होती तो तासन तास शून्यात नजर लावून बसतो, मैदानाकडे जात नाही. त्यांच्या जीवनाच्या आणि झोपण्याच्या सवयी अचानक बदललेल्या आहेत का? खूप जास्त झोपणं किंवा रात्रभर जागं राहणं हे केवळ लाईफस्टाईल नाही तर हे त्यांच्या मनाचं रडणं असू शकतं. मंडळी, मुलं कधीच थेट येऊन सांगत नाहीत की बाबा मी डिप्रेशनमध्ये आहे किंवा आई मला खूप भीती वाटतेय. त्यांचं वागणं बोलत असतं, आपण फक्त ते ऐकायला शिकायला पाहिजे. आजकालचं जग स्पर्धेचं आहे, सोशल मीडियाचं आहे, तिथल्या लाईक्सच्या जगात ही मुलं स्वतःची लाईफ हरवून बसली आहेत. त्यांना महागड्या भेटवस्तू नको आहेत, त्यांना हवा आहे तुमचा वेळ आणि विश्वास. जेव्हा तुम्हाला असे बदल दिसतील तेव्हा त्यांना ओढू नका, त्यांच्याशी संवाद साधा. त्यांना सांगा, बाळा तू जो काही विचार करतोयस त्यात मी तुझ्या सोबत आहे. त्यांना जज करू नका, फक्त त्यांना ऐकून घ्या. लक्षात ठेवा, वेळेवर ओळखलेले एक रेड फ्लॅग तुमच्या मुलाचे भविष्य वाचवू शकते. मुलं ही झाडाच्या कोवळ्या पालवीसारखी असतात, त्यांना फक्त ऊन नको तर प्रेमाचा ओलावाही हवा असतो. चला तर मग आजपासून आपल्या मुलांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या शांततेकडे जास्त लक्ष देऊया, कारण कधी कधी शांतता खूप काही ओरडून सांगत असते. धन्यवाद.
2: श्रोते हो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण लहान मुलांचे वर्तन याविषयी डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती ऐकली. याबरोबरच आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक

0: व्यापक स्वागत श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी
1: जैव विविधता याविषयी सांगितलेली माहिती.
2: जीव संरक्षण म्हणजे जैव विविधतेचं रक्षण. परस्परोपग्रहो जीवानाम असे एक सूत्र आहे. सगळे जीव परस्परांना उपकार करत जगत असतात तेव्हा जगाचं राहटगाडगं नीट चालत असतं. कुणी कुणावर आक्रमण केलं तर त्याचा समतोल बिघडतो हे आपण आता पाहू लागलो आहोत. त्यामुळेच तर आपल्याकडे क्लायमेट चेंजसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. पण ही विविधता वनस्पती प्राणी आणि सूक्ष्मजीव या वेगवेगळ्या रूपांना आपल्याला पाहायला मिळते. कधी कधी एकाच प्राण्याच्या प्रजातीमध्ये सुद्धा विविधता आढळते. त्याला जनुकीय विविधता असं म्हणतात. कधी कधी एकाच परिसंस्थेमध्ये एकाच परिसरामध्ये विविध प्रकारचे प्राणी असतात. तर संपूर्ण जगामध्ये पाहायला गेलं तर अनेक प्रकारचे परिसर अनेक प्रकारच्या परिसंस्था असतात. ते एकमेकाच्या सहयोगाने जगतात तेव्हा पृथ्वी जल वायू आकाश या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. त्यांच्यामध्ये समतोलता राहते. मातीमध्ये सुपीकता राहते. त्यांना एकमेकांना अन्न आणि एवढंच काय औषधंसुद्धा निर्माण होऊ शकतात आणि त्यांना जगण्याला मदत करू शकतात. आपल्याकडे हवामान बदलाची चिंता खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते. जसं ही जैवविविधतेचं महत्त्व अन्न आणि औषधासाठी आहे, जैवविविधतेचं महत्त्व सुपीकता आणि समतोलता म्हणजे मातीमध्ये असलेले विविध घटकांचं प्रमाण या रूपात असतं, त्याचप्रमाणे त्यातून बाहेर पडणाऱ्या वायूवरही त्याचा परिणाम होतो. आणि तो वायू योग्य पद्धतीचा असेल तरच वातावरण चांगलं राहतं, नाहीतरी क्लायमेट चेंजच्या समस्येला आपल्याला तोंड द्यावं लागतं. खरं तर डायव्हर्सिटी इज ब्युटी ऑफ लाईफ. ही विविधता आहे म्हणूनच हे जग सुंदर आहे. म्हणून तर एकमेकांचा आनंद एकमेकांना मिळत राहतो. पण हा केवळ आनंदाचा मुद्दा नाही, हा अस्तित्वाचा मुद्दा आहे. म्हणून तर आपण उन्हाळा आला की चिवताईला खाऊ पिऊची व्यवस्था आपल्या घराच्या माडीवर किंवा परड्यामध्ये करतो. म्हणून तर आपण एखादा साप त्याच्या वाटेने जात असेल तर आपण त्याला मारत बसत नाही. आपण आता बदललो आहोत, त्याला त्याच्या वाटेने जगू देऊ शकतो. आपल्याला बिबट्याचा प्रश्न अलीकडे सारखा पेपरमध्ये आणि सोशल मीडियावर पाहायला मिळतो. पण त्याची परिसंस्था नष्ट झाली म्हणून तो आपल्यात येऊन आपल्याला त्रास देऊ लागलाय. जर आपण त्याची परिसंस्था नष्ट केली नसती तर त्यानं आपल्याला त्रास दिला नसता. मनुष्य हा सहिष्णू आहे, एकमेकांना सामावून घेणारा आहे, समाजशील प्राणी आहे. मग तो प्राणी केवळ मनुष्य प्राण्यापुरता मर्यादित सहिष्णू नाही आहे, जगातल्या सर्व जीवांसाठी एकमेकांना सामावून घेऊन जगणारा असा सहिष्णू प्राणी आहे. त्यामुळेच तर जगामध्ये शांती पण राहते आणि एकमेकांचे पोषण सुद्धा होते.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर मनोज पाटील यांनी जैव विविधता या विषयी सांगितलेली माहिती ऐकली.
0: या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
3: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. यानंतर आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 7 वाजता सुविचार आणि काही निवेदनं. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 7:20 आणि रात्री 8 वाजता एक गाणी ताजे तवाने. 7:25 दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 7:40 अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम आणि 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रायोजित कार्यक्रम. 8 वाजता समाचार प्रभाग. 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:40 चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. लखलख चंदेरी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 8:55 9:10 भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र सांगली यांचा प्रायोजित कार्यक्रम उद्योग जगत. आज या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी दशेत मुलांमध्ये उद्यमशीलता निर्माण करणारे कपिल देवटे यांची मुलाखत, या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकू शकाल. हाच कार्यक्रम संध्याकाळी 6:35

प्रसारित करण्यात येईल. नाट्यधारा नाट्यसंगीताचा कार्यक्रम 9:30. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 उमंग NCERT प्रायोजित कार्यक्रम. गाता रहे मेरा दिल चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम 11:00. 11:40 भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ. आज या कार्यक्रमात आरोग्य संवाद अंतर्गत आत्मविश्वासाची पायवाट याविषयी जयश्री शिवलकर यांची मुलाखत आणि त्यानंतर जागर आर्थिक साक्षरतेचा फायनान्शियल प्लॅनिंग याविषयी कांचन करंदीकर यांची मुलाखत. 1 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. 1:05 गीतबहार. 1:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र. 1:40 मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:00 कृषीवाणी. 2:05 आरोग्य धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:15 दोपहर समाचार हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून. नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम 2:30.

0: आमच्या सायंकालीन प्रसारण सभेला सुरुवात होईल ठीक 5 वाजता. सभेच्या सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युवावाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात बाळासाहेब येडगे आणि सहकारी यांनी सादर केलेल्या धनगरी ओव्या. 6:20 संस्कृत मधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. 7:00 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्त विशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू. माझं घर माझा शेत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम 7:30. आज या कार्यक्रमामध्ये पिकांमधील जैविक कीड नियंत्रणात ट्रायकोडर्माचं महत्व याविषयी प्राध्यापक नारायण गुरव यांची मुलाखत या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. रात्री 8:15 हिंदी गझल. 8:45 समाचार संध्या. 9:00 न्यूज ऍट 9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इनसाइट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. श्रोते आज रात्री 10:00 नभोनाट्य कशासाठी कोणासाठी या नभोनाट्याचा भाग दुसरा. 10:30 नादब्रह्मय शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पद्मा तळवलकर यांनी गायलेला राग शुद्ध कल्याण आपण ऐकू शकाल. श्रोत्यांनी होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. मध्यमधारी 239.1 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफ एम धारीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आज दिनांक 21 मे 2026. श्रोत्या सकाळचे 7 वाजलेत. आत्मविश्वास हा यशाचा मूलमंत्र आहे. आत्मविश्वासामुळेच आपलं स्वप्न साकार होण्याला मदत होत असते.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात आंबट गोड तिखट खार चटपटीत

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर तैयार मसाला।
2: ही स्कूल बेल आहे तुमच्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची।
3: प्राथमिक शिक्षण आनंदी करणार प्री प्रायमरी आणि प्रायमरी डे बोर्डिंग स्कूल आता सांगलीत।
2: 50 वर्षांची तेजस्वी परंपरा असलेल्या सायबर कोल्हापूरचे राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल सांगली।
3: संपर्क 955 955 3100।
2: खेळ अभ्यास सकस आहार आणि होमवर्क सुद्धा शाळेतच।

0: घरी दफ्तर न्यायचंच नाही. परफेक्ट डे बोर्डिंग स्कूल राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल,
1: भारत सुतगिरणी परिसर, कुपवाड रोड, सांगली.
0: प्रवेशासाठी संपर्क 9559553100.
2: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचारोग तज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर दयानंद नाईक यांची शशांक लिमये यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात. येत्या शुक्रवारी 22 मे रोजी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. मध्यमलहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
3: जीवन त्यांना कळले हो, गेली 50 वर्षांहून अधिक काळ विना मोबदला संस्कार वर्ग पाळणाघर चालवणाऱ्या तसंच महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणाऱ्या मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध आणि अश्रू ही मुग्धा गोखले यांची कथा जरूर ऐका शनिवारी 23 मेच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात 12:00. आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून. आजचा भारत नव्या उद्योगांचा भारत. उद्योगातील नवे प्रवाह, रोजगाराच्या संधी आणि प्रेरणादायी अनुभव उद्योग जगत या कार्यक्रमात. भेटूया अशा व्यक्तींना ज्यांनी संकटातून संधी निर्माण केली आणि बदललं उद्योग विश्वाचं चित्र. उद्योग जगत दर गुरुवारी 9:10 आणि 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनी 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
4: आजच्या उद्योग जगत या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी दशेत मुलांमध्ये उद्यमशीलता निर्माण करणारे कपिल लोटे यांची मुलाखत. या मुलाखतीचा भाग पहिला आज आम्ही प्रसारित करू. जरूर ऐका 9:10.
5: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी 11:00 भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलो हर्ट्स या AM वाहिनीवर, 100.6 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.

श्रोते हो, उन्हाचा पारा वाढतच चालला आहे, यामुळे आपल्याला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो। यासाठी जाणून घेऊया उष्माघाताचा त्रास जाणवण्यास करायच्या उपाययोजना। घट्ट कपडे सैल करावेत। रुग्णाला ताबडतोब सावलीत आणि पंख्याखाली घेऊन जावं। थंड पाणी भरपूर प्रमाणात प्यायला द्यावं। रुग्णासभोवतालची गर्दी टाळावी। तातडीनं उपचारासाठी रुग्णाला दवाखान्यामध्ये दाखल करावं। जवळील आरोग्य केंद्र किंवा महानगरपालिकेच्या दवाखान्याशी संपर्क साधावा। आकाशवाणी सांगलीतर्फे जन

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यांनो, सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सह

0: यांची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र 7:07 झालेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो कि नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणार ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
2: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
3: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, ते तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
3: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ. एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
3: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
4: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
5: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.

आकाशवाणी पुणे, सविता मुसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा एक व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्राला अणुऊर्जा उत्पादन तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि स्वाती चिटणीस यांना जाहीर. औषध विक्रेता संघटनेच्या बंदला अनेक ठिकाणी प्रतिसाद आणि भोंदू खरातला 26 मे पर्यंत ईडीची कोठडी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रोममध्ये इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. अनेक महत्वाच्या क्षेत्रांमध्ये भारत आणि इटली यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करणं हा या चर्चेचा उद्देश होता. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी या क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यावर या बैठकीत प्रामुख्यानं भर देण्यात आला. उभय नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही चर्चा केली. या चर्चेतून भारत आणि इटली

यांच्यातील वाढती धोरणात्मक भागीदारी अधोरेखित झाली, तसंच आर्थिक सहकार्य आणि दोन्ही देशातील जनतेचे परस्परांशी असलेले संबंध विस्तारण्यावर विशेष भर देण्यात आला. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त वार्ताहर परिषदेला संबोधित केलं. भारत इटली द्विपक्षीय संबंधांसाठी संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-2029 एक व्यावहारिक आणि भविष्यविधी चौकट निश्चित करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. जलवाहतूक, बंदरांचं आधुनिकीकरण, दळणवळण आणि सागरी अर्थव्यवस्था या क्षेत्रांमध्येही दोन्ही देश एकत्र काम करतील असं मोदी यांनी नमूद केलं. भारत इटली नवोन्मेष केंद्र स्थापन करण्यावर काम सुरू असल्याची माहिती मोदी यांनी दिली. दोन्ही देशांमधील मैत्री आदर आणि परस्पर विश्वासावर आधारित असल्याचं मेलोनी यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि इटली यांच्यातील संबंध आता निर्णायक पातळीवर कसे पोहोचले आहेत याचं सविस्तर विश्लेषण करणारा एक विशेष लेख इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या समवेत आपण लिहिला असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावर सांगितलं आहे. अणुऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनाचं नेतृत्व करण्यास महाराष्ट्र तयार असून अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. युएस न्यूक्लिअर एक्झिक्युटिव्ह मिशन इन इंडिया अंतर्गत आयोजित अणुऊर्जा संस्था आणि अमेरिका आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारी मंचाच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. भारताच्या अणुऊर्जा क्षेत्राच्या पुढील प्रवासात महाराष्ट्र केंद्रस्थानी ठरणार असून महाराष्ट्राला केवळ आयात केलेल्या अणुभट्ट्यांचा ग्राहक म्हणून नव्हे तर अणु उत्पादन, तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार आहे. यासाठी राज्याकडे सक्षम औद्योगिक यंत्रणा, जागतिक दर्जाची बंदरं, लॉजिस्टिक सुविधा, तांत्रिक कौशल्य असलेलं मनुष्यबळ, अभियांत्रिकी क्षमता आणि उद्योगपूरक धोरण उपलब्ध असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात अणुऊर्जा उत्पादन आणि प्रकल्प उभारणीसाठी पुढाकार घेतल्यास राज्य सरकारकडून औद्योगिक जमीन, पायाभूत सुविधा, कौशल्य विकास, संशोधन सहकार्य आणि उत्पादन क्लस्टर्स उभारणीसाठी मदत केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. या बैठकीला ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्यासह अनेक विभागांचे सचिव, सल्लागार, अमेरिकेतील न्यूक्लिअर एनर्जी इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मारिया ग्रेस कॉर्स्निक, विविध अमेरिकन कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी मंचाच्या व्यवस्थापकीय संचालक निवेदिता मेहरा, अनेक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रात कुशल मनुष्यबळ, औद्योगिक तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळी असल्यानं इथं गुंतवणुकीची मोठी संधी असल्याचं मारिया कोर्सनिक यांनी नमूद केलं. राज्यातील डिजिटल जनजागृती, डिजिटल समावेशन आणि सुरक्षित मोबिलिटी परिसंस्था मजबूत करण्यासाठी रॅपिडो आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सहकार्याअंतर्गत आपले सरकार, महाआयडी, महासारथी यासारख्या नागरिकाभिमुख डिजिटल सेवा आणि महाआयटीच्या विविध सार्वजनिक मंचांबाबत जनजागृती आणि वापर वाढवण्यासाठी रॅपिडोचं तंत्रज्ञान आणि नेटवर्क उपयोगात आणलं जाणार आहे. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून गरजेच्या प्रमाणात इंधन साठा उपलब्ध असल्याचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून गरजेपेक्षा जास्त इंधन भरण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होते, त्यामुळे इंधनाचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. फडणवीस यांनी काल मुंबईत विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. सर्वोच्च न्यायालयानं आगामी जनगणनेत जातनिहाय गणना करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका काल फेटाळली. हा विषय सरकारच्या धोरणात्मक कक्षेत येत असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील पीठानं मागासवर्गीयांसाठी कल्याणकारी योजना आखण्यासाठी त्या वर्गातील

0: लोकसंख्येची माहिती सरकारकडे असणं आवश्यक असल्याचं नमूद केलं. अशा प्रकारची माहिती संकलित करण्यात काहीही अयोग्य नसल्याचं स्पष्ट करत न्यायालयानं या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जाहीर झाले आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं दरवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ 14 जूनला पुरस्कार वितरण सोहळा आणि कलावंत मेळावा आयोजित करण्यात येतो. या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, अभिनेता यासह इतर अनेक पुरस्कारांचं वितरण होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 121वा वर्धापनदिन समारंभ आणि पुरस्कार प्रदान सोहळा मंगळवारी 26 मेला पुण्यात आयोजित करण्यात आला असून ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांचा मसाप जीवनगौरव पुरस्काराने तर डॉ श्रीकृष्ण काकडे यांचा डॉ भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराने गौरव केला जाणार आहे अशी माहिती प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग आणि मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत यावेळी प्रामुख्यानं उपस्थित असणार आहेत. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या बंदला काल राज्यातील विविध भागातून मोठा प्रतिसाद मिळाला. ऑनलाईन औषध विक्रीमुळे औषध व्यवसायाला मोठा फटका बसत असून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांची विक्री, बनावट औषधांचा सुळसुळाट अशा अनेक घातक गोष्टी घडत आहेत, त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती औषध विक्रेत्यांच्या संघटनेनं व्यक्त केली. ठाणे शहरातील सर्व 800 औषध विक्रेत्यांनी काल दिवसभर आपली दुकानं बंद ठेवली. बीड शहरात मूकमोर्चा काढण्यात आला तर नागपूरमध्ये संविधान चौकात निदर्शनं करण्यात आली. सांगली जिल्ह्यातील 4200 औषध विक्रेते मोर्चात सहभागी झाले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही 4000 औषध विक्रेत्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला. हिंगोली, परभणी, धुळे, सोलापूर, यवतमाळ जिल्ह्यातही या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. संपूर्ण कोकणातल्या 4000 तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या सुमारे 750 औषध विक्रेत्यांनी आपली दुकानं बंद ठेवली होती अशी माहिती या संघाचे कोकण विभाग उपाध्यक्ष उमेश शिंदे यांनी दिली. या संपाच्या काळात आपत्कालीन स्थिती लक्षात घेता रुग्णालयांच्या आवारातील औषध विक्रीची दुकानं सुरू ठेवण्यात आली होती. सक्तवसुली संचालनालयानं भोंदू अशोक खरातला अटक केल्यानंतर काल मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयानं त्याला कथित 70 कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणात 26 मेपर्यंत ईडी कोठडी सुनावली. अशोक खरातवर बेनामी बँक खात्यांचं जाळं वापरून 70 कोटींपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा केल्याचा तसंच खंडणी टोळी चालवल्याचा गंभीर आरोप आहे. हवामान. विदर्भ वगळता राज्यात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा एक व्यावहारिक आणि भविष्यभेदी चौकट प्रदान करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्राला अणुऊर्जा उत्पादन तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि स्वाती चिटणीस यांना जाहीर. औषध विक्रेता संघटनेच्या बंदला अनेक ठिकाणी प्रतिसाद आणि भोंदू खरातला 26 मेपर्यंत ईडीची कोठडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:20 आणि 48 सेकंद झालेत. श्रोते ऐकूया एक गाणी ताजे तवाने.

0: स्वप्नील बानोरकर यांच्या आवाजात मिलिंद जोशी यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं अशोक पत्की यांचं. एक गाणी ताजेतवाने श्रोतेहो हाच कार्यक्रम रात्री 8 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:25 होतात. दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आपण सायबर गुन्हेगारी आणि त्या अनुषंगाने सायबर गुन्हेगारी कशी होते, काय होते याविषयीची माहिती घेतच आहोत आणि यासाठीच आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
2: सर. आणखीन एक, आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं व्याज बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ आणि आपण त्याला बळी पडतो. बरीच लोक बळी पडताना त्याला दिसतायत. आपण त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
1: हे जे सायबरचे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म होती ज्या काही योजना

0: करतात ह्या पूर्ण खोट्या आहेत. त्यातली एकही खरी नाही. मग एसआयपी इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवलं जातं आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथे व्यक्ती असा असतो की तो जनरली आपल्याकडे तसं आलेलं आहे की जो इंग्रजी बोलतो, आपण चांगलं इंग्रजी बोलतो, मग तो खोटं खोटा असू शकत नाही.
1: अच्छा,
0: एक सामान्य समजवत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत राहतो. असं करत करत त्याच्यात जेव्हा तुमचं कम्युनिकेशन वाढतं, कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असते एकमेकांसाठी, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. टिप्स मध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा, आणि लोकांना ते फ्रीज चाललेलं असत आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुप वरती घेऊन जातं किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुप वरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टिम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले, आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टिम काय करतात, एक एक जो विक्टिम आहे जो त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो, फ्रॉड मध्ये विक्टिम झालेला, तो दुसऱ्या विक्टिमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा विक्टिम असू शकतो. मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्म मध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, तर दुसऱ्या 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण पण पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. तर त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझा, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील, कारण ते टॅक्स इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले, तिथून थोडं डिस्कनेक्ट झालं.
1: अच्छा.
0: आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळे टिप्स असतात किंवा युट्यूब वरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे.
1: अच्छा.
0: मुळात तिथं खेळूच नाही,
1: हे
0: सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोट आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की हे सगळंच्या सगळं खोट आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखादं ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच.
0: कारण का, एक घटना अशी घडली मुंबईमध्ये, एक महिला आहेत प्राध्यापिका रिटायर झाल्या, त्यांची डिजिटल आयुष झाली.
1: अच्छा.
0: आणि त्या डिजिटल आरिस्ट मध्ये त्यांनी 3.25 कोटी घालले.
1: बापरे.
0: आणि त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी SIP मध्ये म्युच्युअल फंड मध्ये काही पैसे इन्व्हेस्ट केले, त्याचे 2.25 कोटी येणार होते. म्हणून ज्याच्याकडे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली होती त्या व्यक्तीला त्यांनी फोन लावला आणि त्याला सांगितलं की माझे पैसे तू ट्रान्सफर कर. मग त्या व्यक्तीला वाटलं की हे आणखी जे पैसे वाढू शकतात, तुम्ही कशाला पैसे विड्रॉ करताय, राहू देत तसेच, जास्त ठेवले तर आणखी तुम्हाला जास्त पैसे मिळतील. म्हणून त्या उद्देशाने तो घरी समजून सांगण्यासाठी घरी गेला. तर ती महिला दारच उघडत नव्हती, दार उघडत शेवटी ठोटून ठोटून त्याने खिडकी बिडकी इकडून तिकडून चौकून घराला हे करून तो कसा आत गेला. गेल्यानंतर तिथं ते त्याच्यावर चिडल्या, कारण का सायबर गुन्हेगारांसाठी घरात कोणाला येऊ द्यायचं नाहीये, कुणाला काही बोलायचं नाही, आणि हा घुसला कसं तरी करून शिदा. मग त्यांचे ते वाद सुरू झाले आणि दरम्यानच्या काळात तो व्यक्ती जो गेला होता तो मला ओळखत होता पर्सनली. त्याने मला फोन लावला, म्हणजे हे काय प्रकार चाललेले, काय कडेनं, हे काय मनोरुग्ण पण वाटेनात आणि चांगल्या तर बाई आहेत, प्राध्यापिका आहेत, रिटायर झालेले आहेत, आमचं नेहमी बोलणं होतं, पण विक्षिप्तच वर्तन चाललेलं आहे. मग त्याने बघितलं तर घरात एक फोन चालूच होता.
1: अच्छा.
0: आणि तिथं काहीतरी

0: पिछला संशयास्पद मग त्यांनी मला फोन लावला, मग मी त्या महिलेशी बोललो.
1: अच्छा.
0: आणि मग त्यांना कळालं की ते डिजिटल अरेस्ट झालेले आहेत. तरी सुरुवातीला त्यांनी 2-4 मिनिटं घेतले, ज्यावेळेला मी सांगितलं की मी पोलीस अधिकारी आहे, आणि मग त्यांचे 2.25 कोटी वाचले.
1: अच्छा.
0: थोडक्यात सांगत तो व्यक्ती जर घरी गेला नसता तर 2.5 कोटी 2-2.25 कोटी त्यांचे गेले असते.
1: नक्कीच.
0: त्यामुळे भारतामध्ये साधारणपणे 15 कोटी लोक हे सिनियर सिटीजन आहेत.
1: अच्छा.
0: त्यातले 30% जे लोक आहेत एकटे राहतात.
1: बरोबर.
0: आता एकटेपणाचे पण 2-3 प्रकार आहेत की काही लोक सामाजिक दृष्ट्या एकटे आहेत, म्हणजे काय असतं की मोठ्या पदावर रिटायर झालेले असतात आणि नेहमी लोकांना आदेश देऊनच सगळं करून घेतलेलं असतं, त्यामुळे कोणाशी हाशी मजाक नाही, चेष्टा मस्करी नाही, मग ती माणसं एकटी
1: असतात.
0: एकटीच परत. आणि दुर्दैवाने टेक्नॉलॉजी इतकी पुढे चाललेली आहे
1: की तशी कोणाची गरज
0: पण लागत नाही. अकाउंट सेफ असतं, पैसे व्यवस्थित चालू असतात, मुळे बाळ सेटल असतात, नातवंड सेटल असतात, निवांत असतात, अगदी हॅपी वेईंग असतं यांचं, पण याच्या अकाउंटवरती पैसे असतात. हे सामाजिक एकटेपणा आहे. काही कौटुंबिक एकटेपणा असतो. हे कौटुंबिक एकटेपणा म्हणजे सगळं काही आहे पण घरातले

0: करत. आणि दुर्दैवाने टेक्नॉलॉजी इतकी पुढे चाललेली आहे
1: की तशी कोणाची गरज लागत नाही,
0: त्यांना गरज पण लागत नाही. अकाउंट सेफ असतं, पैसे व्यवस्थित चालवतात, मुळे बाळ सेटल असतात, नातवंड सेटल असतात, हे निवांत असतात, अगदी हॅपी वेईंग असतं यांचं. पण याच्या अकाउंटवरती पैसे असतात. हे सामाजिक एकटेपणा आहे. काही कौटुंबिक एकटेपणा असतो. हे कौटुंबिक एकटेपणा म्हणजे सगळं काही आहे पण घरात लोक विचारत नाहीत, कुठे इंटरॅक्शन नाही, काही नाही. ह्यांचे इंटरेस्ट वेगळे, ह्यांना टीव्हीवर वेगळा कार्यक्रम बघायचा असतो, युवकांना वेगळा बघायचा असतो, बाकीच्यांना बघायचं एक म्हणजे असं वेगळं. त्यामुळं त्यांना कोण जाताना पण विचारत नाही, घरात आल्यावर पण कोण विचारत नाही, कोण येणार आहे हे पण त्यांना सांगत नाही. ते पण एकटे असतात. आणि तिसरे जे आहेत ते सामाजिक दृष्ट्या पण एकटे आहेत आणि कौटुंबिक दृष्ट्या पण एकटे आहेत. मग हे असेच कुठे बसलेले असतात. मग अशा लोकांचा प्रॉब्लेम काय, ह्यांना कोणाचे फोन येत नसतात. ह्यांना कोणाचा असा फोन आला की ते इतके बोलतात आणि इतके त्याच्याशी इंटरॅक्शन वाढवतात आणि त्याचाही सायबर गुन्हेगार गैरफायदा घेतो.
1: नक्कीच सर. सर मनामध्ये एक छोटासा प्रश्न येतो की परदेशातले सायबर गुन्हेगार आपल्या इथे कार्यरत आहेत का, काय काळजी घ्यायची आपण?
0: परदेशातले गुन्हेगार तर आहेतच, त्याला स्कॅम सेंटर्स म्हणतो आपण.
1: आणि कधी कधी आपल्या मोबाईल वरती वेगळे नंबर येतात, ते आपले इंडियातले नंबर नसतात आणि आपण फोन आला की बघत नाही फारसं. अननोन नंबर सुद्धा आपल्याला उचलायची सवय असते की बाबा कोणाचा तरी असेल फोन म्हणून पटकन आपण तो रिसीव्ह करतो. असं पण ऐकलेलं आहे की बाहेरचे लोक सुद्धा म्हणजे परदेशातली लोक कार्यरत आहेत इथे, तर खरंच आहे का हे?
0: मुळात आपण आता सायबर व्हिलेज मध्ये आहोत. म्हणजे आपण पूर्ण जगभरातले साधारणपणे 800 कोटी जी जनता आहे त्यातली 550 कोटीच्या वरती जी जनता आहे ती इंटरनेटने कनेक्ट झालेली आहे. म्हणजे कुठल्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं काही जरी घडलं तर जर तुम्ही व्हॉट्सअप वरती किंवा इंस्टाग्राम वरती जर तरी गेला तर आफ्रिकन कंट्रीमध्ये एखाद्या छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा काही काही घटना ज्या घडतात तर तुम्हाला दुसऱ्या सेकंदला इथे दिसत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिलेज मध्ये गेलात. त्यामुळे ही मुळात सायबर गुन्हेगार जे आहेत ते जगातल्या सर्व लोकांना टार्गेट करतात.
1: जागतिक
0: आहे ते. असं नाही की ते तुमच्या शेजारी बसलाय आणि तो फार लांब बसलाय त्याला गुन्हा करता येत ना, असं नाही. त्याला फक्त तुमच्याकडून ओटीपी, तुमच्याकडून पिन नंबर पाहिजे आहे आणि तुम्हाला जो फसवणुकीसाठी जो URL पाठवतो त्या लिंक वरती तुम्ही गेला पाहिजे आणि ज्या जेणेकरून त्याला मालवेअर तुमच्या फोन मध्ये टाकता आला पाहिजे. हे जर तुम्ही जर टाळलं, तुम्ही कुठली अननोन लिंक ओपन नाही केली, तुम्ही अननोन माणसाची फेसबुक रिक्वेस्ट ऍक्सेप्ट नाही केली किंवा तुम्हाला एखादा फोन आला, तुम्हाला अटक केलेला आहे किंवा तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहे, तुम्ही लॉटरी जिंकलेला आहात किंवा तुम्ही खूपच चांगलं काम करताय, तुमची फारच वाहवा चाललेली आहे, मग तुम्हाला बँकेतून मी बोलतोय की तुमची KYC अपडेट करायची आहे तर तुम्ही हे URL ओपन करा. मग त्याच्यामध्ये एखादं असं ऍप असू शकतं, मालवेअर असू शकतं की ज्यावेळी तुमच्या फोनची स्क्रीन त्याला दिसू शकते आणि तो तुम्हाला काहीतरी करून किंवा तुमचे इंटरनेट बँकिंग ओपन करायला होतो, पैसे काढून घेतो. ह्या ज्या वेगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याची जर तुम्ही जर व्यवस्थित खात्री जर केली, अलर्ट जर झाला, तर निश्चितपणे काही सायबर गुन्हेगार तुमचं करू शकत नाही.
1: ऍक्च्युली म्हणून आपण सतर्क राहून प्रत्येक SMS तो नीट वाचला पाहिजे, प्रत्येक गोष्ट आपण डोळे उघडून बघितली
0: अपडेट केला पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच सर. श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती घेत होतो, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. श्रोत्यांनो, सकाळचे ठीक 7:37 झाली आहेत.

0: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचारोग तज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर दयानंद नाईक यांची शशांक लिमये यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात. येत्या शुक्रवारी 22 मे रोजी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. मध्यमलहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
1: नवनवीन कल्पना, धाडसी पावलं आणि देशाच्या प्रगतीचा पाया उद्योग जगत. उद्योगपतींच्या अनुभव कथा, नव्या तंत्रज्ञानाचे प्रवाह आणि आपल्या सभोवतालचं बदलतं औद्योगिक जग जाणून घ्या उद्योग जगत या कार्यक्रमात. दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. मध्यम लहरी 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनी 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
2: श्रोतेवाच्या उद्योग जगत या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी दशेत मुलांमध्ये उद्यमशीलता निर्माण करणारे कपिल देवटे यांची मुलाखत, या मुलाखतीचा भाग पहिला आम्ही प्रसारित करू. आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे ठीक 7:40 झालेत. प्रसारित करीत आहोत अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
5: नमस्कार.
4: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागे वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
5: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षांपूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
4: ओके.
5: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली येथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालय कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
4: अच्छा.
5: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
4: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे.

0: ना तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
1: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
0: अच्छा,
1: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100 जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 पासून आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
0: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
1: कोरोनानंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
0: अच्छा,
1: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
0: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
1: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7,000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-8091, 1800-267-8091, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. 51 हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
1: धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोत्या, सकाळचे 7:45 झाले. प्रसारित करीत आहोत श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रायोजित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, गेल्या भागामध्ये आपण डोळ्यांमध्ये रक्तस्राव होण्याची कारणं काय असतात याविषयीची माहिती पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याकडून घेत होतो. या भागातही आणखी काही कारणं याच विषयावरची आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण सर्वात प्रथम डॉक्टर आबासाहेब गर्दे यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपल्या कार्यक्रमात
6: नमस्कार. मॅडम,
5: डॉक्टर, अजूनही काही डोळ्यांमध्ये रक्तस्राव होण्याची कारण आपण सांगू शकतो का?
6: नक्की मॅडम. काय होतं, मागच्या वेळेला जसं मी सांगितलं की रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होतात. रक्तवाहिन्यांमध्ये लोकांना हे समज असा आहे की फक्त हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होतात, तसं नाही आहे. जागोजागी डीव्हीटी म्हणून आहे, डीपीव्हीन थ्रोम्बोसिस म्हणून आहे,
5: बरोबर,
6: किंवा व्हेरी गुड वेन सारखी शरीरात लक्षण दिसायला लागतात, हृदयात मध्ये ब्लॉक दिसतो, तसं डोळ्यांमध्ये ज्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक दिसतो त्याला बऱ्याचदा अशुद्ध आणि अशुद्ध दोन्ही रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक होतो. मग ब्लॉक बसला तर मग मात्र पडद्यावरती आपल्याला रक्तस्राव होताना दिसत असतो. मग ह्याचं कारण काय? हा डोळ्याचा विकार आहे का? तर नाही, डोळ्यात रक्तस्राव झाला आहे पण तरीही तो डोळ्याचा विकार नाही. मी का धाडसान सांगतो, कारण मुळात तो रक्ताचा विकार आहे. म्हणजे रक्तदृष्टी असेल, तुम्हाला जर रक्तात दोष असेल आणि तो जो ब्लॉक केशवाहिन्यांमध्ये बसला तर मग रक्तस्राव झाला, तर तो डोळ्याचा दोष कसा म्हणता येईल? तर तो सार्वधिक विकार झाला. मग ह्याचा विचार करताना मात्र मग त्याला तंबाखूचं व्यसन आहे का, त्याला मद्यपानाचं व्यसन आहे का, तो रात्री जागरण करतो का, त्याला नित्याने दिवसा झोपायची सवय आहे का, त्याला विरुद्ध आहार करायची सवय आहे का, मोठ्यानं ओरडायची सवय आहे का, स्ट्रेस किती आहे, हायपरटेन्शन आहे का त्या व्यक्तीला, किंवा एखाद्याचा स्वभाव पित्त प्रकृतीचा एखाद्याचा आहे का, तर ह्या गोष्टी सोबतच त्याला मोठे आजार कोणते झाले होते का, त्याची ट्रीटमेंट काय केली गेली, केली का, तर ह्या सगळ्याचा विचार करून ह्या आजाराची ट्रीटमेंट करणं क्रमप्राप्त होतं. मग ह्याच्यात बऱ्याचदा रक्तवाहिन्यांच्या म्हणजे एखाद्या वेळेला सगळं दिनचर्यां ते सगळं चांगलं आहे, पण एखादाच पदार्थ म्हणजे केळीचं शिकरण खायची सवय आहे किंवा नॉनव्हेज

0: दूध पण एका दिवशी घ्यायची सवय आहे. अशी एखादी चुकीची खोड असते जी वर्षानुवर्षी चालू असते आणि मग त्याचा परिणाम रक्तावरती होऊन रक्ताची क्वालिटी खराब होते आणि त्याच्यात गुठळ्या होतात. तर हे चुकीचे एखादीच खोड आयुष्यभर असेल तर मग रक्तावरती परिणाम होतो, रक्तवाहिन्यामध्ये त्याचा ब्लॉक बसायला लागतो. तर मग डोळ्यातला रक्तस्राव तर औषधानं कमी करताच येतो, तो काही प्रश्नच नाही, पण त्या गुठळ्या फोडणं, रक्ताची क्वालिटी सुधारणं हे आयुर्वेदाशिवाय शक्य नाही. याच्यात मग आयुर्वेदात बऱ्याचदा लिव्हरशी संबंधित औषध दिली जातात, रक्तात दुरुस्त व्हायची औषध दिली जातात, मग रक्तातल्या गुठळ्या कमी होतात, रक्तस्रावही कमी होतो आणि कायम स्वरूपी दिसण्यास सुद्धा होत असते. फक्त योग्य वेळेला निदान होऊन ट्रीटमेंट करणं फार गरजेचं आहे.
1: तर त्या रक्तस्राव कशामुळे डोळ्यात होतो याची कारण डॉक्टर सांगताय आणि आता हळूहळू तुम्ही उपायही सांगताय, तर त्याच्याच विषयीची अधिक माहिती जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9822516199, 9822516199. तर डॉक्टर, अजून रक्तस्राव डोळ्यात होतो याची काही कारण आहेत का?
0: आहे ना, हे जसं रक्तवाहिन्यांच्या बाबतीत सांगितलं की गुठळ्या होतात, तसं बऱ्याचदा आरओपी म्हणून एक विकार आहे, रेटिनोपॅथी प्री मॅच्युरिटी असं त्याचं निदान आहे. म्हणजे लहान मुलं जी प्री मॅच्युअर होतात त्यांचा पडदाच डेव्हलप झालेला नसतो, त्यांचा रक्तवाहिन्या पडद्याच्या सगळ्या कोपऱ्यापर्यंत,
1: लहान मुलांना जाड चष्मे लागतात
0: अगदी, आणि मग त्यांचा पडदा पातळ असतो, रक्तवाहिन्या पातळ असतात, नाजूक असतात. मग भविष्यात पडलेत, डोळ्याला हात लागलाय, मार लागलाय, पण किंवा काहीच नाही, ते बालक तसंच कुपोषित राहिले तरी भविष्यात जाऊन पडद्याचा नंबर तर मोठा असतोच, पडदाही फाटायचे चान्सेस असतात आणि भविष्यात रक्तस्रावी व्हायची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात असते. मग अशा लोकांचं निदान करताना सुद्धा आपल्याला त्यांचा पडदा कसा चांगला करता येईल, त्यांच्या पडद्याच्या शेवटच्या भागापर्यंत रक्तस्राव कसा पोहोचवता येईल, रक्तवाहिन्या कशा मजबूत करता येतील, ह्यासाठी आयुर्वेदात रसायन चिकित्सा नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे मग आपण लागलीच जन्मल्यानंतर लगेच औषधोपचार चालू केले की जोपर्यंत दात येत नाही तोपर्यंत त्या बाळाची ग्रोथ खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येते.
1: अच्छा,
0: म्हणजे 8 ते 9 महिन्यापर्यंत आपल्याला अवधी बऱ्यापैकी असतो आणि त्याचवेळी जर आपण अगदी जन्मानंतर लगेच औषधोपचार चालू केले आई आणि बाळाला, तर मग त्याचा परिणाम बाळाच्या वाढीवरती, ओव्हरऑल ग्रोथवरती, पडद्याच्या वाढीवरती, रक्तवाहिन्यांची ताकद वाढण्यावरती आणि रक्तवाहिन्यांचा सप्लाय सुधारण्यावरती खूप चांगल्या पद्धतीने आयुर्वेदिक ट्रीटमेंट करता येऊ शकतो. ह्याच्यासोबतच आपल्याला ज्या वेळेला जसं लहान मुलांच्या बाबतीत सांगतोय, त्यावेळेला ज्या लोकांना घुणा फुटणं, म्हणजे लहान मुलांना हे स्पेसिफिक होत असतं बऱ्याचदा, लहानपणापासून ज्या लोकांना नाकातून रक्त दर उन्हाळ्यात होत असतं, वर्षानुवर्ष असं होत राहिलं तर भविष्यात त्यांना पडद्याला सूज येणं, नसांना सूज येणं, पडद्यावरती रक्तस्राव होणं काहीही कारण नसताना, हिथं मधुमेह, हिथं उच्च रक्तदाब, कोणत्याही रक्तवाहिन्यातल्या गुठळ्या, याचा काहीही संबंध नसतो. नाकातून रक्त येणं हे रक्तपित्त नावाचं निदान आयुर्वेदानुसार केलं जातं आणि ते अगदी लहानपणापासून जर एखाद्या व्यक्तीला असेल तर एकदा दोष पराकुटीचे वाढूपर्यंत तो फक्त नाकातनं रक्त येणे एवढंच सिम्पटम दिसतं, नंतर मात्र आपल्याला डोळ्याच्या पडद्यावरती याचा खूप मोठा परिणाम होताना दिसत असतो. कारण नुसतंच नाकातनं रक्त येतं तर दुर्लक्ष करून चालणार नाही, योग्य वेळी योग्य निदान करून योग्य वैद्याच्या सल्ल्याने ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे.
1: तर डॉक्टर, आता आपण लहान मुलांमध्ये सुद्धा डोळ्यामध्ये रक्तस्राव होऊ शकतो आणि त्याची कारणं सांगितलीत, अजून काही कारणं जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9822516199, 9822516199.
1: तर आता डॉक्टर, लहान मुलांची कारणं सांगितलीत, कावीळ सारखा आजार सांगितलात, अजूनही काही असे विकार आहेत का ज्यामुळे डोळ्यामध्ये रक्तस्राव
0: नक्की होतं? ह्याच्यात आता जसं मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे तर प्रमुख कारणं आहेतच, मुळात मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची कारणं ही शोधावी लागतात. आता उच्च रक्तदाबाच्या बाबतीत ज्यावेळेला आपण बघायला लागतो, कारण मॅक्झिमम पार्ट हा स्ट्रेसशी संबंधित आपल्याला दिसत असतो. ज्यावेळेला ताणतणावाचं वातावरण असेल त्यावेळेला त्याचा परिणाम यकृतावरती खूप मोठा होताना दिसत असतो.

0: तसं व्हायला लागलं की रक्तदाब वाढतो, रक्तदाब वाढला की शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवरती परिणाम होतो, तसाच डोळ्यावरती होतो, डोळ्यात रक्तस्राव होतो. मग हे जर उच्च रक्तदाबाची कारणं नुसतंच ताणतणाव असत नाही, इतरही असतात. ताणतणाव असेल तर त्याची पंचक्रम वेगळी करायला लागतात. आणि इतर आजारांमध्ये जिरलेलं आम्लपित्त उच्च रक्तदाबाचं कारण असतं, मलावस्तंभ हे कारण असतं, अनियमितता ही खूप कारण असतं. एखाद्याची पित्त प्रकृती आहे, त्याला जागरण सोसत नाही, त्याचे नाईट ड्युटीज असतील, म्हणजे व्यवसाय हे खूप मोठा फॅक्टर आहे उच्च रक्तदाबाचं. म्हणजे शरीराला सोसत नाही आणि तरी त्या गोष्टी सततच्या केल्या गेल्या तर उच्च रक्तदाब वाढू शकतो. जिरलेलं पित्त असेल तर उच्च रक्तदाब होऊ शकतो. हृदयाशी किंवा लिव्हरशी संबंधित मोठे आजारपण असतील तरी उच्च रक्तदाबाचा परिणाम येतो. आणि मग अशा लोकांना उच्च रक्तदाबाची औषधं घेत आहेत, उच्च रक्तदाब कंट्रोल येत नाही किंवा फ्लक्च्युएट खूप मोठ्या प्रमाणात होत असेल, अनियमितता त्याची खूप असेल, कधी 120 आहे तर कधी 180 आहे, ही फ्लक्च्युएशन खूप मोठ्या प्रमाणात असेल तर त्याचा परिणाम त्या रक्तवाहिन्यांवरती डोळ्याच्या खूप मोठा येतो. आणि मग रक्तवाहिन्या ब्रेक होऊन रक्तस्राव व्हायला लागतो. त्याची ट्रीटमेंट करतानाही ज्यावेळेला रक्तस्राव पडद्याचा तर ऑब्झॉर्ब करताच येतो, तो काही प्रश्न नाही. पण मूळ उच्च रक्तदाबाचं निदान करणं, त्यानुसार शरीर शुद्धीचे प्रकार करणं, त्यानुसार डोळ्याची पंचकर्म करणं हे गरजेचं आहे. मग काही लोकांना फक्त पोटसाफोची औषधं दिली, काही लोकांना नुसतं तेलाची बस्ती दिली, काही लोकांना नुसते वमन केलं, काही लोकांना नुसतं विरेचन केलं तरी उच्च रक्तदाब सेटल होतो. फक्त उच्च रक्तदाबाचं मूळ कारण काय, त्यानुसार शुद्धी चुकीचा आणि त्यानुसार डोळ्याची ट्रीटमेंट केली गेली तर उच्च रक्तदाबाचा जो परिणाम रक्तस्रावाच्या हिशोबाने डोळ्यावरती येतो तो आपल्याला नक्की टाळता येऊ शकतो.
1: गेल्या दोन भागामध्ये डॉक्टर आपण डोळ्यामध्ये रक्तस्राव कशामुळे होतो याची कारणं सांगत होतात, पण हा विषय एवढा मोठा आहे की त्याचीच माहिती आपण पुढच्या भागात घेऊया. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गर्गे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्गे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी टाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9822561699, 9822561699. पण याच विषयाची माहिती आपण अधिक जाणून घेऊया पुढच्या कार्यक्रमामध्ये. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
3: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर माझ्याचा तयार मसाला।
2: स्कूल बेल आहे तुमच्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची।
3: प्राथमिक शिक्षण आनंदी करणारं प्री प्रायमरी आणि प्रायमरी डे बोर्डिंग स्कूल आता सांगलीत।
2: 50 वर्षांची तेजस्वी परंपरा असलेल्या सायबर कोल्हापूरचे राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल सांगली।
3: संपर्क 955-955-3100।
2: खेळ, अभ्यास, सकस आहार आणि होमवर्क सुद्धा शाळेतच, घरी दप्तर न्यायचंच नाही। परफेक्ट डे बोर्डिंग स्कूल राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल,
3: भारत सुतगिरणी परिसर, कुपवाड रोड, सांगली।
2: प्रवेशासाठी संपर्क 9559553100।
4: श्रोते ऐकूया श्रीकांत पारगावकर यांच्या स्वरात आरती प्रभू यांची गीतरचना, संगीत आहे आनंद मोडक यांचं।

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. युक्रेन पश्चिम आशिया आणि इतर तणावांच्या

आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत कोणत्याही स्वरूपाचा दहशतवाद खपवून घेणार नसल्याचा पुनरुच्चार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. राजनाथ सिंह दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर असून भारतीय समुदायाशी संवाद साधताना ते काल बोलत होते. भारत आपल्या प्रथम वापर न करण्याच्या धोरणाशी कटिबद्ध असला तरी कोणत्याही प्रकारची अण्वस्त्र वापरण्याची धमकी सहन करणार नसल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. पुढील 1 ते 2 वर्षात संरक्षण निर्यातीचा आकडा 50,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे तर संरक्षण उत्पादन पुढील काही महिन्यात 1,75,000 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगाल सरकारने भारत बांगलादेश सीमेवर काटेरी कुंपण उभारण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन हस्तांतरित करण्यास सुरुवात केली आहे. काल नबन्ना इथं मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी BSF अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या प्रक्रियेला सुरुवात केली. घुसखोरी, तस्करी, बनावट चलन, सक्ती

0: तिचं धर्मांतर आणि बेकायदेशीरपणे प्रवेश करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांशी संबंधित गुन्हे यांसारख्या समस्यांचा संदर्भ देत सीमेवर कुंपण उभारणे हे राष्ट्रीय आणि राज्याच्या सुरक्षेसाठी महत्वाचं असल्याचं अधिकारी यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये काल CAA अर्थात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा अधिकारी यांनी केली आहे. CAA अंतर्गत संरक्षण मिळालेल्या 7 समुदायांच्या सदस्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, मात्र यासाठी त्यांनी 31 डिसेंबर 2024 पूर्वी भारतात प्रवेश केलेला असणं आवश्यक असल्याचं अधिकारी यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून गरजेच्या प्रमाणात इंधन साठा उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता गरजेपेक्षा जास्त इंधन भरण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होते, त्यामुळे इंधनाचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. फडणवीस यांनी काल मुंबईत विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील फलटा विधानसभा मतदारसंघात आज फेरमतदान होत आहे. मतदानाला सकाळी 7 वाजता सुरुवात झाली असून सायंकाळी 6 वाजता संपणार आहे. 2 अपक्ष उमेदवारांसह एकंदर 6 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी आपण ही निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. तथापि उमेदवारी मागे घेण्याची मुदत यापूर्वीच संपल्यामुळे मतपत्रिकेवर त्यांचं नाव औपचारिकरित्या कायम आहे. देवांशु पांडा हे भाजपचे उमेदवार असून काँग्रेसने अब्दुल रझाक मोल्ला यांना उमेदवारी दिली आहे, तर CPIM ने शंभू नाथ कुर्मी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल मेटा, गुगल आणि टेलिग्राम यांसारख्या प्रमुख समाज माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी स्पर्धा परीक्षांशी संबंधित चुकीच्या माहितीचा वाढता प्रसार आणि निनावी ऑनलाईन समूहाच्या माध्यमातून होणारा प्रसार याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे. दिल्लीतील एका न्यायालयानं नीट पेपरफुटी प्रकरणातील 5 आरोपींना 2 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. या आरोपींमध्ये महाराष्ट्रातील धनंजय लोखंडे याचाही समावेश आहे, तर शुभम खैरनार याच्या CBI कोठडीत वाढ केली आहे. छत्तीसगडमधील रायपूर इथं 29 ते 31 मे या कालावधीत राष्ट्रीय आंबा महोत्सव आयोजित केला जाणार आहे. इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाच्या आवारात होणाऱ्या या महोत्सवात आंब्याच्या 250 हून अधिक जातींचं प्रदर्शन मांडलं जाईल. या कार्यक्रमादरम्यान आंब्याच्या विविध जातींच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातील, ज्यामध्ये छत्तीसगड आणि इतर विविध राज्यांमधील आंबा उत्पादक सहभागी होतील. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज उत्तरेतील बहुतांश राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे, तर पुढील 2 दिवसात ओडिशा, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात रात्रीचं तापमान देखील सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर अंदमान आणि निकोबार बेटे, आसाम, मेघालय, केरळ, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या भागात आज मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. युक्रेन, पश्चिम आशिया आणि इतर तणावांच्या संदर्भात सर्व समस्या संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे सोडवण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी. अणुऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनाचं नेतृत्व करण्यास महाराष्ट्र तयार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. भारत बांगलादेश सीमेवर काटेरी कुंपण उभारण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन हस्तांतर. नीट पेपर फुटी प्रकरणातील 5 आरोपींना 2 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यमेरी 249.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:42 झाली आहेत. प्रसारणात आपल्यासोबत मी आहे वेदवती गोखले. श्रोते हो, राष्ट्रीय बातमीपत्राच्या दरम्यानच्या काळात काही अपरिहार्य कारणामुळे आपण हे बातमीपत्र नीटपणे ऐकू शकणार नाहीत, याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: दिन्छ खरा प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: विश्व प्रार्थना जे आम्ही लोकांना म्हणायला सांगतो ती प्रार्थना आणि नाम यांच्यात फरक काय? यात फरक असा की प्रार्थना जी आहे त्या प्रार्थनेत नाम आहे पण नामात प्रार्थना नाही। विश्व प्रार्थना जी आहे त्यामध्ये पहिलं काय म्हटलेलं आहे? हे ईश्वरा। अशा तऱ्हेनं आपण पहिली हा कुणाला मारतो तर ती ईश्वराला। या प्रार्थनेत आपण देवाजवळ काय मागतो? तर सर्वांचं भलं कर, सर्वांचं कल्याण कर, सर्वांना आरोग्य दे, सर्वांना सद्बुद्धी दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव। ही जी आपण प्रार्थना करतो याच्यामध्ये सर्वांना सर्वांना सर्वांना हा जो शब्द आहे हा शब्द म्हणजे सर्वांना हा शब्द महत्त्वाचा आहे। कारण सर्वांमध्ये कोण आहे? भगवंताने भगवद्गीतेत सांगितलं ईश्वर सर्व भूतानाम हृदयशय अर्जुन तिष्ठती। ते म्हणतात सर्वांमध्ये मी आहे। बीजम माम सर्व भूतानाम विद्धी पार्थ सनातनम। त्याचप्रमाणे अहम सर्वस्य प्रभव मतसर्वम प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधाभाव समन्विता असं म्हटलेलं आहे। आता ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने काय म्हटले पहा। ते म्हणतात हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा उतला भावो तो भक्ता माझी रावो आणि ज्ञानिया तोची। काय सुंदर सांगितले पहा। हे समस्त ही श्री वासुदेव म्हणजे सर्व ठिकाणी वासुदेव आहे, सर्व ठिकाणी ईश्वर भरलेला आहे। आता सर्व ठिकाणी ईश्वर भरलेला आहे असं म्हटल्यानंतर लोकांचा समज काय होतो? जो गणपती भक्त आहे त्याला काय वाटतं की सर्व ठिकाणी गणपती आहे। जो विठ्ठल भक्त आहे त्याला असं वाटतं की सर्व ठिकाणी कमरेवर हात ठेवून विठ्ठल उभा आहे। अहो तुम्ही काय सांगताय, सर्व ठिकाणी विठ्ठल भरलाय ना, मग आम्ही बघतो तो इथं आहे का तिथं आहे का, पण कमरेवर हात ठेवून असलेला कोणीच दिसत नाही। काय की असा विठ्ठल नाही। लोकांचे हे जे समज झालेले आहेत ते समज म्हणजे प्रत्यक्षामध्ये गैरसमज आहेत आणि ते त्यांच्या डोक्यातून कसे काढायचे हा एक मोठा प्रश्न विचारवंतांच्या पुढे असतो। शंकर म्हटला की त्यांच्या भक्तांच्या पुढे काय येतं की ध्यान करायला बसलेला शंकर की ज्याच्या डोक्यावर गंगा आहे, वर चंद्र आहे वगैरे वगैरे। तर असा जो आहे तो शंकर असं त्यांना वाटतं। आता शंकर सर्व ठिकाणी भरलेला आहे असं म्हटल्याबरोबर बघतात तर शंकर कुठे सर्व ठिकाणी भरलेलं दिसत नाही असं म्हणून हे काहीतरी सांगतात। काही जण एक अर्थ काढतात, दुसरे काही लोक काय म्हणतात की आम्ही पापी ना म्हणून आम्हाला तो दिसत नाही। म्हणजे हे असे दोन प्रकारचे लोक असतात।

एक प्रकारचे लोक काय म्हणतात की शंकर सर्व ठिकाणी भरलेला आहे असं म्हणतात, तर सर्व ठिकाणी तो काही भरलेला दिसत नाही. हे काहीतरी सांगतात, हा एक अर्थ. आणि दुसरे काय म्हणतात, अहो आम्ही पापी ना म्हणून तो आम्हाला दिसत नाही. हे काहीतरी थापा मारतात. सर्व ठिकाणी देव भरलेला आहे असं म्हणतात, ते थापा मारतात म्हणतात. हे एक प्रकारचे लोक झाले. आणि दुसरे काय म्हणतात की अहो आम्ही पापी आहोत म्हणून आम्हाला तो दिसत नाही. तो भरला आहे सर्व ठिकाणी पण आम्हाला दिसत नाही कारण आम्ही पापी असं ते म्हणतात. वास्तविक सर्व ठिकाणी देव भरलेला आहे असं जे सांगितलेलं आहे त्याचा अर्थ आगळा आणि वेगळा असा आहे. लोक समजतात तसा त्याचा अर्थ नाही. जीवनविद्या सांगते की सर्व ठिकाणी देव भरलेला आहे याचा अर्थ तो सिस्टमॅटाइज्ड ऑर्डरनं भरलेला आहे. बघा तुम्ही की जगामध्ये सर्वत्र सर्व ठिकाणी सिस्टमॅटाइज्ड ऑर्डर आहे. तुम्ही अगदी कुठेही बघा ही सिस्टमॅटाइज्ड ऑर्डर तुम्हाला आढळून येईल. परमेश्वर आहे का हा प्रश्न मानवजातीपुढे युगानुयुगे यक्ष प्रश्न म्हणून उभा आहे. वास्तविक हा प्रश्न निर्माण का व्हावा याचंच आश्चर्य वाटतं. सर्वांनाच असा प्रश्न पडतो असं मात्र नाही. या संदर्भात भक्त प्रल्हादाची आठवण येते. नारायण नारायण असं परमेश्वराचं नित्य नामस्मरण प्रल्हाद करत असे. प्रल्हादाच्या पित्यानं म्हणजे हिरण्यकश्यपूनं क्रोधानं प्रल्हादाला विचारलं, तुझा नारायण आहे कुठे? प्रल्हादानं पित्याला उलट प्रश्न विचारला, माझा नारायण नाही कुठे? म्हणजे काय गंमत आहे पहा. पित्याचा प्रश्न काय की परमेश्वर आहे कुठे, आणि पुत्राचा प्रश्न काय की परमेश्वर नाही कुठे. वास्तविक वस्तुस्थिती अशी आहे की परमेश्वर सर्वत्र वास करतो. जीवनविद्या सांगते की त्या परमेश्वराला स्थूल रूपात आपल्याला पाहता येतं, सूक्ष्म रूपात त्याला ओळखता येतं, आणि दिव्य स्वरूपात आपल्याला त्याला अनुभवता येतं. आत्मज्ञानी संत जे असतात त्यांना परमेश्वर आहे का असा प्रश्न कधीच पडत नाही, कारण ते परमेश्वराला पाहू शकतात, ते त्याला ओळखू शकतात, आणि ते त्याला अनुभवू शकतात. उलट परमेश्वर आहे का असा प्रश्न लोकांना पडतोच कसा याचंच त्यांना आश्चर्य वाटतं. वास्तविक वस्तुस्थिती अशी आहे की परमेश्वराला सर्वांनाच पाहता येणं शक्य आहे, परंतु जे संसारात गुंतलेले आहेत ते परमेश्वराला पाहू शकत नाहीत. याच्या उलट संसारात अलिप्तपणे राहणाऱ्या आत्मज्ञानी संतांना परमेश्वर आकाशातील सूर्या इतका स्पष्ट दिसतो. जीवनविद्येचे काही अमृत तुषार या संदर्भात चिंतनीय आहेत. जीवनविद्या सांगते, निसर्ग नियमांसहित नैसर्गिक स्वयंचलित नियंत्रण व्यवस्था म्हणजे परमेश्वर. जगातील सर्व धर्मातील सर्व लोकांसाठी सर्व शक्तिमान परमेश्वर एकच असून तो कोणावरही कृपा किंवा कोप करत नाही, तर केवळ माणूसच स्वतःच्या कर्माने स्वतःवरच कृपा किंवा कोप करत असतो. परमेश्वर म्हणजे मूर्ती नाही, व्यक्ती नाही, किंवा नुसती शक्ती सुद्धा नाही. परमेश्वराचं आनंद हे स्वरूप असून जाणीव हे त्याचं रूप आहे, आणि शक्ती हा त्याचा गाभा होय. ज्याप्रमाणे हवा प्रत्यक्ष अस्तित्वात असून सुद्धा ती डोळ्यांना दिसत नाही किंवा इतर इंद्रियांना तिला अनुभवता येत नाही, त्याप्रमाणे परमेश्वराचं अस्तित्व प्रत्यक्ष असून सुद्धा तो डोळ्यांना दिसत नाही किंवा त्याला इतर इंद्रियांनी अनुभवता येत नाही. नाक धरलं की हवेचा साक्षात्कार होतो, त्याप्रमाणे मन धरलं की देवाचा साक्षात्कार होतो. ज्याच्यात विश्व विसावून राहिलेलं आहे आणि जो विश्वात भरून उरला आहे तो विठ्ठल. विश्व म्हणजे काय? तर विश्व म्हणजे प्रभूची प्रभा होय. आणखीन एक अमृत तुषार, ईश्वर आणि निसर्ग यात फार फरक आहे. योजना करणारा तो ईश्वर आणि त्या योजनेप्रमाणे आपोआप घडत राहणं हा निसर्ग. स्वस्वरूपाच्या सुखशय्येवर शिवशक्तीच्या प्रणयातून प्रगट होणारा प्रणवाचा आविष्कार म्हणजेच हे विश्व होय.

0: जमिनीत पेरलेली एक कोय जर हजारो आंब्यांच्या रूपानं प्रगट होते तर स्वानंदाच्या स्वादानं स्वरूपाच्या ठिकाणी स्फुरणारा एक प्रभू अनंत रूपानं प्रगट झाला तर त्यात काय नवल. ज्या विशिष्ट नियमाने हे जग चालतं तो निसर्ग आणि या नियमांचा जो एक नियामक तो परमेश्वर हे आपण सदैव ध्यानात ठेवायला हवं. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

चिंतन हा चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, सकाळचे 8:55 झाली आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम लख लख चंदेरी. आजच्या कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीत.

0: अभिजीत आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात अनवर सागर यांची गीतरचना आपण ऐकली. जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं खिलाडी या चित्रपटातील.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि माहिती

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा मैं सुपरमैन.
2: सचिन
3: मम्मी
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.

उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात राजा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोते या गीताबरोबरच लख लख चंदेरी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आजच्या कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण.

0: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्या प्रसारित करीत आहोत कार्यक्रम उद्योग जगत.
1: उद्योग जगत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली. कारखाने वर्कशॉप गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली. संपर्क 98 50 880 701.

श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो उद्योग जगत कार्यक्रमात आपण नेहमीच उद्योग विश्वातील नव्या कल्पना आणि प्रेरणादायी प्रवास जाणून घेत असतो. उद्योजकतेचा विचार हा साधारणपणे आपण मोठ्या व्यक्तींशी जोडतो, पण हीच विचारसरणी लहान वयातच रुजवली तर? आजच्या वेगानं बदलणाऱ्या जगात केवळ पुस्तकातलं ज्ञान पुरेसं नाही, तर निर्णय क्षमता, अपयश स्वीकारण्याची वृत्ती ही गुणवैशिष्ट्य सुद्धा उद्योजकतेच्या माध्यमातून मुलांमध्ये विकसित होऊ शकतात. मुलांना लहानपणापासूनच स्वतःचे विचार मांडण्याची संधी मिळाली, छोट्या छोट्या प्रयोगांची मुभा मिळाली, अपयशातून शिकण्याची ताकद मिळाली, तर ते भविष्यात यशस्वीही होतील आणि स्वतःसाठी समाजासाठी नवे मार्ग निर्माण करणारे उद्योजकही होऊ शकतील. आज स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत श्रीयुत कपिल दिवटे सर, जे स्वतःही एक व्यावसायिक आहेत आणि मुलांमध्येही उद्योजकतेची बीज रोवण्याचा ते प्रयत्न करत आहेत.

0: त्यांचे प्रयत्न, त्यांची वाटचाल आज ऐकूया. सर नमस्कार.
1: आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार.
0: आपल्या आयुष्यामध्ये उद्योजकतेची बीज कधी आणि कशी रोवली गेली?
1: कॉलेजमध्ये असतानाच मी छोटे छोटे उद्योग करायला सुरुवात केलेली होती आणि त्यावेळी मी कला शिक्षकाचं कोर्स पूर्ण केल्यामुळे पुढे जाऊन फाईन आर्ट कम्प्लीट केलं. पण त्याचवेळी पेंटिंगमधले जे काही कामं असतील, स्क्रीन पेंटिंग असेल किंवा नंबर प्लेट ट्रेडिंग, अशा छोट्या छोट्या उद्योगातून मी सुरुवात केली माझी आणि तिथून फाईन आर्ट पूर्ण केल्यामुळे 2004 साली मी हैदराबाद येथे जाऊन ॲनिमेशन इंडस्ट्री, म्हणजे पूर्वी कॉम्प्युटर वगैरे त्यावेळी एवढे नव्हते, हातानंच पेंटिंग करून त्यावेळी ड्रॉइंग वगैरे करायचं आणि ते कार्टून सिरीज जे असायच्या बाहेरनं जे कामं यायची बाहेरच्या विदेशातनं, त्यांच्यासाठी ते आर्टिस्ट काम करायचे आणि ह्याच्या कामासाठी आर्टिस्ट लोकांची तिथं भरती असायची. त्यानिमित्तानं मी तिकडे गेलो आणि तिथंच ॲनिमेशन इंडस्ट्रीत नोकरी म्हणून सुरुवात केली, कारण अनुभव काहीच नव्हता. नुकतंच कॉलेज झाल्यानंतर आम्ही तिथवर पोहोचलो आणि तिथनं सुरुवात झालेली. नोकरी बरेच वर्ष केली मी, पण हळूहळू त्या कम्फर्ट झोनमध्ये आम्ही गेलो, म्हणजे ह्याच्यापेक्षा सुंदर काही नाही आहे, कारण सेट होत गेलं हळूहळू ह्या गोष्टी. पण नंतर लक्षात यायला लागलं की माझ्या की निर्णय घेणं किंवा रिस्क घेणं किंवा स्वतःची मतं मांडणं हे एक वेगळं माइंडसेट आहे आणि पूर्वी करायचं काहीतरी म्हणून गेलतो आणि आपण करत काहीतरी आहोत असं लक्षात यायला लागलं की कुठं ना कुठं थोडंसं स्वातंत्र्य त्याच्यावर गदा येऊ लागली असं वाटायला लागलं. आणि अशा काही घटना घडल्या, मागच्याच आठवड्यात तुम्ही पाहिलं असेल एक जी कंपनी आहे इंटरनॅशनल, त्यामध्ये 30,000 एम्प्लॉयांना एक मेल आला आणि त्यांना नोकरीवरून कमी करण्यात आलं तिथं, आणि त्यातले साधारण 12,000 हे भारतीय होते. ही घटना आत्ता घडली, पण अशीच घटना ही आमच्या बाबतीत तिथं त्यावेळी घडली. म्हणजे आपण शेवटचं जे प्रहार म्हणतो ते आमच्यावर, की आम्ही ठरवून काहीतरी गेलो तिथं आणि रोजच्या त्या कम्फर्ट झोनमध्ये आम्ही काम करतो, आपलं कुटुंब चालवत आहे, लोन काढलेले आहेत, तर आपलं रुटीन लाईफ चालू आहे. पण एक दिवस तुम्हाला बोलवलं जातं आणि एका रूममध्ये मीटिंग घेतली जाते आणि सांगितलं जातं की आता आपली कंपनी उद्यापासून बंद आहे. त्यावेळी जो आघात होतो किंवा विचार बदलतात, मग त्याच्यानंतर मी पक्क ठरवलं की नाही, आपल्याला आता हे काहीतरी बदलावं लागेल आणि त्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावं लागेल आणि उद्योजकतेकडे आपल्याला वळावं लागेल.
0: मुलांमध्ये उद्योजकता यावी, उद्यमशीलता निर्माण व्हावी यासाठी आपण प्रयत्न करताय, तर या मागे काय विचारसरणी होती आणि कुठली अशी स्पेसिफिक घटना होती?
1: ह्याला सिक्वेन्स म्हणता येणार नाही, की म्हणजे एकानंतर एक घडलं असं नाहीये की मुलांना पर्टिक्युलर मी त्या टायमात शिकवलो. माझे अनुभव तिथं घेतले मी, जे काही मला काम करण्याचं योग आला इंटरनॅशनल प्रोजेक्टमधनं, ते अनुभव आणि जे काही चांगले वाईट अनुभव होते तेच पुढे जाऊन आपल्या पुढच्या पिढीला किंवा तसं काही होऊ नये किंवा माझ्या मुलांना परत पहिल्यापासून सुरुवात तिथून करू नये, कारण आर्ट म्हणल्यावर मला जे येतं तेवढंच मी तिथं उतरवणार, पण ती स्किल मुलाला शिकायची म्हणली तर परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागणार. त्यासाठी आपण जर आता उद्योगात आपण उतरलो तर आपला उद्योग पुढे नेण्यासाठी परत मुलंही तिथं प्रेरित होतील ह्या उद्देशानं मी सुरुवात केली. आता हे करत असताना मला काही गोष्टी लक्षात आल्या, म्हणजे शिक्षकाचं मी ते कोर्स केला कला शिक्षक म्हणून, पण हे करत असताना शिक्षक म्हणून त्याच्याकडे न पाहता मी पालक म्हणून मी एक प्रयोग केला त्यासाठी. म्हणजे काय केलं की सुट्टीचे उपक्रम हे आम्ही राबवलो. ते कशा पद्धतीनं, तर छोट्या छोट्या ज्या वस्तू आहेत, लायटर म्हणा किंवा कात्री साफ करायचे चोते वगैरे, हे मी मुलांना आणून द्यायला सुरुवात केली त्यांना आणि ते त्यांना बाजारात नेऊन तिथं बसवायचं. मग त्यातून उद्देश काय असायचा की मुलांना ते व्यवहारज्ञान पहिला कळावं, पहिला तर ते धाडस वाढलं गेलं पाहिजे त्यांचं, त्याच्यानंतर विचारांचं त्यांच्यात बदल व्हायला पाहिजे आणि काय होते, कसं चालतंय, मार्केटमध्ये काय होतं, ह्यासाठी मी त्यांना काय केलं, गावातील बाजारात न बसवता आसपासचे जे बाजार आहेत सुट्टीच्या दिवसात, म्हणजे हा उन्हाळी सुट्टी लागली किंवा दिवाळी सुट्टी असेल त्या टायमात नेऊन त्यांना तिथं बसवायचं आणि त्यांच्याकडं ते नफा किंवा तोटा ह्याची कुठली अपेक्षा न करता त्यांना ते समजेल, मग तुम्ही तिथं जाऊन ते विक्री करा. सुरुवातीला त्यांना हे अवघड होतं, पण मी कुठलाही हस्तक्षेप त्यात केलेला नाही, त्यांना फक्त सांगत गेलो की तुम्ही हे करा, बघू आपण यातनं कसं होते. हळूहळू त्यांना पण त्याची सवय लागली, आनंद द्यायला लागला आणि हे सगळं आम्ही ते चॅलेंज म्हणून त्यांना करायला सुरुवात केली होती. म्हणजे तुम्ही करू शकता का, हे करताना हळूहळू त्यांना ते मी सवय लावली त्यातनं आणि तिथनं सुरुवात झाली की चॅलेंज म्हणून आपण त्यांना देणं. 3.5 वर्ष साधारण मी हा प्रयोग केला त्यांच्यावर आणि हळूहळू मित्रांना हे सांगत गेलो, पै पाहुण्यांना ते कळलं, मग त्यांना ते कुतूहल वाटायला लागलं की अरे खरंच हे काहीतरी वेगळं करतात. आणि हे करत असताना त्यांचं बालपण कुठं हरवणार नाही किंवा त्यांच्या खेळात कुठले व्यत्यय येणार नाहीत किंवा अभ्यासात काही त्रास होणार नाही ह्याची काळजी घेऊन

0: ते पुढं कंटिन्यू केलेलं आहे आणि त्यातच हळूहळू ह्या मुलांना आणखी काहीतरी पुढं करण्याची प्रेरणा. अशा एक एक टप्पा मी वाढवत गेलो, त्यांना वेगवेगळे विषय समजावत गेलो आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे हा सब्जेक्ट फार इंटरेस्टिंग आहे आणि इतर माझे मित्रसुद्धा त्याला ॲग्री करत होते की हा नाही, हे आत्ता काळाची गरज आहे आणि हे तू करतोस हे छान आहे. मग माझ्या मनात कल्पना आली की हे आपल्या मुलांना आपण शिकवत तर आहोतच. मग तिथूनच पुढं मी बाल उद्यमी यात्रा नावाचं हे पुस्तक लिहिलं आणि त्या माध्यमातून मी मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय.
1: पण आत्ताच्या या काळात मुलांमध्ये ही विचारसरणी उद्यमशीलतेची किंवा काही फायदा नाही तोटा नाही या विचारसरणीवर व्यवसाय करावा हे रुजवावं असं का वाटलं?
0: आज काळ बदलत आहे, पारंपरिक नोकऱ्याही बदलत चाललेल्या आहेत, स्पर्धा वाढलेली आहे आणि आज तुम्ही जर बघितलं तर एखादी नोकरी कुठं निघाली, सरकारी नोकरी असो किंवा प्रायव्हेट याच्यात, एका नोकरीसाठी हजारो अर्ज येत आहेत. म्हणजे उद्योग देणारे कमी आहेत आणि नोकरी मागणारे जास्त झाले आहेत आणि ह्याचा समतोल कुठंतरी बिघडलेला दिसतो आपल्याला. मग ते बॅलन्स जर आपल्याला करायचं असेल तर आता उद्योजकतेकडे मुलांना वळवणं आणि नोकरी व्यतिरिक्त उद्योगसुद्धा हा एक पर्याय आहे आणि सक्षम पर्याय आहे, त्यात ही मुलं चांगल्या पद्धतीने करू शकतात ही भावना मला वाटलं की आत्ता रुजवणं फार गरजेचं आहे. कारण इथून पुढे येणारा काळ जो आहे तो पूर्ण टेक्नॉलॉजी बेस आणि तंत्रज्ञानावरच आधारित असणार आहे. AI वगैरे हे जे काय आत्ता या लागलेलं आहे, आत्ता रिसेंटली आपल्याकडे त्याचा प्रसार चांगल्या पद्धतीने चालू आहे. पुढील काळात हे जाऊन हेवी काम असेल म्हणतो आपण, जे टेक्निकली स्ट्रॉंग काम आहे तेच ते AIच्या व्यतिरिक्त जे करू शकतील तिथंच ती लोकांची गरज असेल. नाहीतर इतर रोबोट वापरून किंवा वेगवेगळ्या मशिनरी वापरून ही कामं केली जातील तेव्हा नोकऱ्या कमी होतात काय अशी एक भीती असू शकते आणि त्याला आपण सक्षमपणे पुढं सामोरं गेलं पाहिजे विचारांनी आणि आपल्या व्यवसायाच्या द्वारे. का आपण आत्ताच बसणं सुरुवात करू नये आणि पुढे जाऊन तो त्रास कमी व्हावा यासाठी आपण आजच्या काळात ही भावना गरजेचं आहे. म्हणजे लहानपणापासूनच जर मुलांना असे संस्कार आपण दिले तर मुलं पुढे जाऊन स्वतःचे भविष्य तर घडवतीलच आणि इतरांसाठी सुद्धा संधी निर्माण करतील. ह्यासाठी मला एक वैयक्तिक असा अनुभव आहे. जेव्हा मी हैदराबादमध्ये उद्योग तिथं सुरू केला तेव्हा माझ्या शेजारी तिथं दोन पार्टनर म्हणून तिथं काम करत होते. म्हणजे मी एक उद्योग चालू केलेला आहे तिथं पेट फूड ॲक्सेसरीजचा आणि माझ्या बरोबरीनेच त्यांनी चालू केलेला. मग आमच्या मनात काय, उद्योग मोठा करायचा असेल तर भांडवल पाहिजे मोठ्या प्रमाणात, शिक्षण चांगलं पाहिजे, हे माइंडसेट आमचा थोडाफार होता. आणि त्यांचं एक असं होतं, ते जेव्हा चेक लिहायचे तेव्हा ते चेक लिहायला माझ्याकडे यायचे आणि चेक हे असायचे लाखाच्या वरचे. म्हणजे तिथं मला लक्षात आलं आपलं शिक्षण तर यांच्यापेक्षा जास्त आहे, तेही परराज्यातनं आलेले आहेत, आपणही परराज्यातनं आलेलं आहे. म्हणजे त्यांचं शिक्षण नव्हतं पण तरीही ते पार्टनरशिपमध्ये त्यांनी काम सुरुवात केलं तिथं. ह्याच्यावरनं लक्षात येते की उद्योजकता आपल्याला त्या तिकडे जायचं असेल तर कौशल्य घेऊनच आपण तिथे गेलं पाहिजे. म्हणजे शिक्षण काय आपल्याला बाध्य करत नाही की तिथं आपण तुम्ही थांबा. तिथं लक्षात आलं माझे की आपल्याला उद्योजकतेकडे जाण्यासाठी ह्या काही गोष्टी अंगी करून आपण पुढं सरकलं पाहिजे. काही लिमिटेशन आले म्हणून ते थांबले नाहीत. त्यांचं उदाहरण मी बघितलं, नोकरी म्हणले की थोडंसं पात्रता पाहिजे तुम्हाला, तसं उद्योग आला की तिथं कौशल्य लागतात. आता ते आधुनिक झालेलं आहे पण पूर्वीचे जर उद्योजक आपण पाहिले तर त्यांना ते कौशल्य आत्मसात होती, कामं करून घ्यायची त्यांच्याकडे कला होत्या सगळ्या, त्यांनी तसे लोक तिथं नेमणूक केल्या आणि ते त्यांच्याकडे अकाउंटिंग वगैरे करून घेऊन मग ते असे पुढे गेले. आत्ता काळ बदललेला आहे, त्यानुसार आपण वेगवेगळ्या टूल्स वापरतो, पालक त्या पिढीतनं पुढे होऊन शिकायला लागले आणि मुलांना त्यांनी हे प्रगत केलं आणि उच्च शिक्षणासाठी पाठवलं. अशा पद्धतीने आता ते शिक्षणाचं महत्व व्यवसायात पण आता लागू झालंय कारण स्पर्धाच तेवढी तीव्र झालेली.
1: आता मुलांमध्ये उद्योजकीय दृष्टिकोन कसा विकसित होऊ शकतो, म्हणजे त्यासाठी त्यांच्याकडे कोणत्या सवयी असायला हव्यात असं वाटतं, आजपर्यंतचं निरीक्षण काय आहे?
0: लहान लहान सवयीमधूनच आपण दृष्टिकोन त्यांना विकसित करू शकतो. म्हणजे त्यांचीच काही वयानुसार जिज्ञासा असते, त्यांना छोटे निर्णय घ्यायला देणे, पैसा हाताळायला देणे, काहीतरी करून दाखवण्याची त्यांची इच्छा असते, करून पाहण्याची इच्छा असते, तर अशा गोष्टींना पालकांनी तिथं वाव देणं, त्यांना योग्य वेळी सपोर्ट करणं, त्यांना त्यांचा आत्मविश्वास कुठे डळमळीत न होता स्पर्धेसाठी तयार करणं, तशी हिंमत देणं, यातूनच त्यांची जी उद्योगशीलता आहे ती डेव्हलप होऊ शकते. म्हणजे ह्यात माझ्या उपक्रमात मी काय केलं, मुलांना तर मी ते बाजारात घेऊन जायचा प्रयत्न केलेलाच आहे. म्हणजे ह्या गोष्टी हळूहळू मुलं पकडा लागतात की नाही आपण कष्ट केलं तर आपल्यालाही मिळतं आणि त्यासाठी किती राबायला लागतं हे त्यांना जाणीव झाली.

0: आणि मुलांशी चांगला संवाद असणं फार गरजेचं आहे. म्हणजे त्याचं म्हणणं काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे त्या त्या वयानुसार, तरच आपण त्यांचा दृष्टिकोन जो आहे उद्योजकतेचा तो आपण डेव्हलप करू शकतो आणि तशी वातावरण निर्मिती आपण करू शकतो.
1: आता निर्णय क्षमता पण वाढावी आणि अपयश स्वीकारण्याची पण एक वृत्ती अंगी मुलांच्या यावी, तर यासाठी पालकांनी काय करायला हवं असं वाटतं अजून पुढे जाऊन?
0: तर अपयश हे एखादी कृती केल्यानंतर येणारा परिणाम आहे तो पालकांनी पहिला ते समजून घ्यायला पाहिजे. आणि परिणाम हे बदलूही शकतात, म्हणजे योग्य वाव दिला, योग्य निर्णय घ्यायच्या त्याच्यात क्षमता विकसित केल्या आपण, किंवा योग्य शिक्षण दिलं त्या मुलांना योग्य वयात, तर ते परिणाम बदलू शकतात. तसंच ते उद्योगातही होतं, म्हणजे उद्योग करत असताना त्या गोष्टी घडत असतात. यश अपयश दैनंदिन छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्याला मार्क कमी पडले तर त्याला सांगणं की बाबा हा आता कमी पडले, कदाचित तुझा अभ्यास कमी झाला असेल किंवा पुढल्या वेळी तू चांगले मार्क आणू शकतोस, हा त्याला आधार देणं महत्वाचं असतं. तसंच उद्योगधंद्यामध्ये नफा लगेच होईल किंवा अपयश आलं म्हणून ते सोडून देणं हे काही त्याचा मार्ग नाही आहे. नफा आणि तोटा हा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, तसंच यश अपयश हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे त्यांना समजावून सांगणं आपण फार गरजेचं असतं त्यावेळी. आणि नफ्याची बाजू म्हणजे जे आपण म्हणतो त्या नाण्याची बाजू वर ठेवणं, तसंच यशाची बाजू वर ठेवणं हे आपल्या हातात आहे, आणि ते आपल्या प्रयत्नानंतर त्याच्या कौशल्यानंतर ते घडत जातं आपोआप, आणि त्यातूनच त्यांचा प्रगती होते. हे जर पालकांना पहिलाच कळलं तर आत्मविश्वास मुलांचाही ऑटोमॅटिक वाढायला लागतो. वडील आपल्याला समजून घेतात हे त्यांना कळायला लागतं, समजायला लागतं, आणि हा आत्मविश्वास वाढतो. आत्मविश्वास वाढतो म्हणजे काय, तर वडिलांनी तिथं दबाव न देणे किंवा एखाद्या विचार करायला लागला किंवा निर्णय घ्यायला लागला तर ती मोकळीक त्यांना देणे, त्यांचे सॉफ्ट स्किल डेव्हलप करणे. लहान मुलं आहेत मग त्यांना सायकलिंग असू दे, पोहायला जाणे असू दे, एखादा संगीताचा क्लास असू दे, तो कॉम्प्युटरचा क्लास करणार असेल तर त्याला करण्यासाठी प्रेरित करणे, अशा गोष्टी जर आपण घेऊन गेलो त्याच्या तर आत्मविश्वासही तिथं डेव्हलप होतो त्याचा. नंतर आपण येतो निर्णय क्षमता. चंचल असतात ह्या वयात मुलं. मग आपण आपल्या ह्या पुस्तकाच्या निमित्तानं आपण एक ऑडिओ सिरीज केलेली आहे, त्यात तो विषय घेतलेला आहे की निर्णय लगेच का घ्यायचा नसतो. म्हणजे आपण काय म्हणतो निर्णय पाटापट घेतला पाहिजे, पण मुलांच्या दृष्टीतनं जर विचार केला तर ते मन चंचल असतं, त्यांचं डेव्हलप होत असतं त्या काळात, आणि त्यांनी निर्णय कसा घ्यायचा तर तो विचारांती घ्यायचा, म्हणजे करिअरच्या बाबतीत असू दे किंवा आणि कुठल्या बाबतीत असू दे, पुढे जाऊन तो निर्णय त्यांनी बदलायचा किंवा न बदलण्यासारखा असेल तर ते मागे येता येत नाही, कारण ती वेळ निघून जाते. मग अशा काही गोष्टी आपण मुलांना सजेस्ट करतो की तुम्ही निर्णय घ्यायचा आहे तो विचारांती, त्याचे परिणाम काय होणार आहेत, कसे असणार आहेत ते जाणून घ्यायचं आहे पहिला, आणि कृती तुम्ही संधी पाहून झटपट करायची आहे. निर्णय घ्यायचा नाही असं नाही आहे की निर्णय घ्यायचा आहे तुम्ही, तो पूर्ण घ्या. मग एखादा तुम्ही ट्रेड निवडत असताना किंवा स्पर्धा परीक्षा तयारी करत असताना किंवा आणि एखादं करिअर निवडत असताना व्यवहार करत असतानाही त्याच गोष्टी लागू होतात, तर तुम्ही ते विचार करा त्याच्या मागं काय करायचं आहे तुम्हाला आणि काय टाळायचं आहे, आणि मगच तुम्ही निर्णय घेऊन झटपट कृती करा. म्हणजे हे तर तुम्हाला यश अपयश स्वीकारणं, त्यानंतर आत्मविश्वास येणं आणि निर्णय क्षमता ही श्रृंखलाच बनून जाते. अशा पद्धतीनं आपण त्यांना प्रेरित करू शकतो.
1: श्रोते हो, विद्यार्थी दशेमध्येच मुलांमध्ये उद्यमशीलतेची बीज रोवणाऱ्या उद्योजक कपिल देवटे यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकलात. या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग जरूर ऐका येत्या गुरुवारी सकाळी 9:10 उद्योग जगत या कार्यक्रमात. आणि आता आजच्या कार्यक्रमात मला निरोप द्या, पुन्हा भेटू, नमस्कार. उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर.

0: उद्योग जगत। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली। कारखाने वर्कशॉप गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली। संपर्क 98508780701।
1: श्रोता उद्योग जगत हा कार्यक्रम संध्याकाळी 6:35 पुन्हा प्रसारित करण्यात येईल। कार्यक्रम आपण ऐकला।

0: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
1: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचारोग तज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर दयानंद नाईक यांची शशांक लिमय यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात. येत्या शुक्रवारी 22 मे रोजी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. मध्यमलहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
2: जीवन त्यांना कळले हो, गेली 50 वर्षांहून अधिक काळ विना मोबदला संस्कार वर्ग पाळणाघर चालवणाऱ्या तसंच महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणाऱ्या मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध आणि अश्रू ही मुग्धा गोखले यांची कथा जरूर ऐका शनिवारी 23 मेच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात 12 आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून.

हे आकाशवाणीचे चांगले केंद्र आहे. सकाळचे 9:30 झालेत. प्रसारित करीत आहोत नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यधारा.

0: संत गोरा कुंभार या नाटकासाठी प्रकाश घांगरेकर यांच्या आवाजात अशोकजी परांजपे यांची पदरचना पण ऐकली.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील आपने
2: बसला. अनोख्यापासून बचाव करा.
3: RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा.

0: मनोहर चांदोरकर यांच्या आवाजात वी वा शिरवाडकर यांची पदरचना पण ऐकली. नाटक होतं ययाती देवयानी.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए सुपर निर्मा बस
2: सचिन. मम्मी सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.

0: अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 106.6 मेगा हर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली पहिल्यापासून सांगली.
1: श्रोते, दुपारी 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आणि रात्री 10:30 नादब्रह्म या कार्यक्रमामध्ये पद्मा तळवळकर यांनी गायलेला राग शुद्ध कल्याण आपण ऐकू शकाल. ऐकत रहा आकाशवाणीचं सांगली केंद्र नाट्यधारा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया

मधुवंती दांडेकर यांच्या स्वरात गोविंदराव टेंबे यांची पदरचना आपण ऐकली. नाटक होतं पटवर्धन. श्रोतेहो या नाट्यपदाबरोबरच नाट्यधारा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

श्रोतृमय पणिकतात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे ठीक 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत.

0: आशा भोसले यांच्या स्वरात ग दी माडगुळकर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं सुधीर फडके यांचं आणि चित्रपट बायको माहेरी जाते.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना

अमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या एम वाहिनीवर, 100.6 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.

0: धाकटी बहीण या चित्रपटासाठी सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरात जगदीश खेबोडकर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं सुधीर फडके यांचं.
1: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचारोगतज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर दयानंद नाईक यांची शशांक लिमये यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात. येत्या शुक्रवारी 22 मे रोजी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. मध्यमलहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी.

0: गदी माडगुळकर यांच्या गीतासाठी आवाज होता महेंद्र कपूर यांचा, संगीत होतं एन दत्ता यांचं आणि हा चित्रपट होता मधुचंद्र.
1: जीवन त्यांना कळले हो, गेली 50 वर्षांहून अधिक काळ विना मोबदला संस्कार वर्ग पाळणाघर चालवणाऱ्या तसंच महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणाऱ्या मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध आणि अश्रू ही मुग्धा गोखले यांची कथा जरूर ऐका शनिवारी 23 मे च्या वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून.
0: श्रोते आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया

0: पडछाया या चित्रपटासाठी दत्त डावसेकर यांनी संगीतबद्ध केलेली ग धी माडगुळकर यांची गीतरचना पण ऐकली. आवाज होता आशा भोसले यांचा.
1: तुमचा अभिप्राय तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सांगली कोल्हापूर रोड सांगली पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे सांगली आकाशवाणी @gmail.com sangliakashwani@gmail.com.
2: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
1: आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार
2: आकाशवाणी सांगली
1: पहिल्यापासून चांगली.

कन्यादान या चित्रपटासाठी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात पी सावळाराम यांची गीतरचना पण ऐकली. संगीत होतं वसंत प्रभू यांचं.

श्रोते हो, उन्हाचा पारा वाढतच चालला आहे, यामुळे आपल्याला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो। यासाठी जाणून घेऊया उष्माघाताची लक्षणं। प्रौढ व्यक्तीमधील लक्षणं: मळमळ, उलटीचा त्रास होणं, भरपूर घाम येणं, चिंता वाटणं, चक्कर येणं, अशक्तपणा येणं, तीव्र डोकेदुखी, स्नायू अखडणं आणि हृदयाचे ठोके वाढणं। उष्माघाताची काही लक्षणं लहान मुलांमध्येही आढळून येतात: आहार घेण्यास नकार, चिडचिड होणं, लघवीचं प्रमाण कमी होणं, डोळे शुष्क होणं, तोंडामधील त्वचा कोरडी होणं, कुठूनही रक्तस्राव होणं। अशी लक्षणं आढळल्यास त्वरित उपचार घ्यावा। आकाशवाणी सांगलीतर्फे जनहितार्थ।

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची गीतरचना आपण ऐकली. आनंद घन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं साधी माणसं या चित्रपटातील. श्रोतेहो चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी
1: Do it, Mama.

आशा भोसले यांच्या स्वरात ग दी माडगोळकर यांची गीतरचना पण ऐकली. संगीत होतं सुधीर फडके यांचं आणि चित्रपट सुवासिनी. श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, सकाळसाठी 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत उमंग एनसीआरटी प्रायोजित कार्यक्रम.

अब जरा गला तर हो गया है। लो सुनो,

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोत्यांनो, प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक पटकथाकार आदित्य चोप्रा यांचा जन्मदिन, तेव्हा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. आजच्या कार्यक्रमात जाणून घेऊया त्यांच्या कारकिर्दीविषयी आणि ऐकूया त्यांनी निर्मिती केलेल्या, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील काही गीतं.

रसिक श्रोते हो, नामवंत त्वचारोग तज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर दयानंद नाईक यांची शशांक लिमये यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका।

0: 51 kHz FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
1: श्रोते, चित्रपट सृष्टीचं ग्लॅमर, त्यातली आव्हानं, त्यातील बारकावे याचं तर खरं एक विद्यापीठच घरात. त्यामुळे या चंदेरी दुनियेची ओळख अगदी लहानपणापासूनच आदित्य चोप्रा यांना झाली. त्यांचे वडील प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यश चोप्रा आणि त्यांची आई पामेला चोप्रा या सुद्धा चित्रपट निर्मात्या. त्यामुळे अभिनय क्षेत्राचं हे बाळकडू त्यांना इथूनच मिळालं. त्यांची आवड आणि त्यांचं पॅशन हेच नंतर त्याचं प्रोफेशन झालं आणि त्यांनी या चित्रपट क्षेत्रात पाऊल टाकलं. श्रोते, जाणून घेऊया आणखीनही.

0: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या एम वाहिनीवर, 100.6 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
1: श्रोते हो, आपल्या वडिलांचं बोट धरून वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी आदित्य चोप्रा याने चंदेरी दुनियेत पदार्पण केलं. यश चोप्रा यांच्या चांदनी, लम्हे, डर यासारख्या चित्रपटांना सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली. मात्र त्यांचा स्वतंत्ररित्या दिग्दर्शित केलेला आणि त्यांनी कथा लिहिलेला चित्रपट दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे प्रचंड यशस्वी झालेला हा पहिलाच चित्रपट होता. ऐकूया त्या चित्रपटातील हे गीत.

0: जीवनदांना कळले हो, गेली 50 वर्षांहून अधिक काळ विना मोबदला संस्कार वर्ग पाळणाघर चालवणाऱ्या तसंच महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणाऱ्या मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध आणि अश्रू ही मुग्धा गोखले यांची कथा जरूर ऐका शनिवारी 23 मे च्या वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून
1: श्रोतेहो दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटाच्या यशानंतर आदित्य चोप्रा यांनी संवाद लेखक आणि कथालेखक म्हणून स्वतःला आजमावून पाहिलं. त्यांनी दिल तो पागल हे या चित्रपटासाठी लेखन केलं आणि याही चित्रपटाला यश मिळालं. या चित्रपटातील संवाद आजही रसिकांना आठवतात. ऐकूया त्या चित्रपटातील हे गीत.

0: तुमचा अभिप्राय, तुमची मतं आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं।
1: पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल।
0: घ्या मग टिपून पत्ता।
1: सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88।
0: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता। त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglialakashvani@gmail.com sanglialakashvani@gmail.com।
1: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
0: आणि याचं पुनःप्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35। सप्रेम नमस्कार,
1: आकाशवाणी सांगली,
0: पहिल्यापासून चांगली।
2: श्रोतेहो, पहिल्या दोन चित्रपटांना प्रचंड यश मिळाल्यानंतर आदित्य चोप्रा पुढच्या आणखी एका चित्रपटासाठी आणि त्याच्या यशासाठी प्रयत्न करू लागले। त्याने आपल्या भावासह मोहब्बते या चित्रपटासाठी दिग्दर्शन केलं आणि त्यांना तिसरं यश मिळालं। तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट आणि तितकं सुरेख कथारक। यानंतर एका कॉमेडी चित्रपटाची निर्मिती केली, मेरे यार की शादी है, याही चित्रपटाला यश मिळालं। त्यानंतर साथिया, हम तुम, धूम, वीर जारा यासारख्या अनेक चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन, कथालेखन आदित्य चोप्रा यांनी केलं। कौटुंबिक पार्श्वभूमीवर घडणाऱ्या घटना आणि त्याचबरोबर प्रेमिकांच्या मनातल्या भावना व्यक्त करणारे हे चित्रपट म्हणूनच रसिकांना आपलेसे वाटले आणि त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला। श्रोतेहो, असाच एक चित्रपट धूम, ॲक्शनपट, ऐकूयात त्या चित्रपटातील हे गीत।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रभात वंदन,
2: रम्य प्रभात,
1: प्रसन्न वातावरण,
2: मंदिरातील घंटानाद,
1: घराघरातून येणारा धूप दीपांचा परिमळ,
2: यासोबतच साथ लाभते ती भक्ती गीतांची
1: जरूर ऐका. प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
2: प्रभात वंदन दररोज सकाळी 6:10 फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर 239.81
1: अर्थात 1251 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती,
2: FM बँडच्या 100.6 MHz वरती
1: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती.
2: आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास,
2: वर्तमान आणि भविष्यातही
3: तुझी रुपेरी चाहूं.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

अरुण दाते यांची आवाजात ही गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं अनिल मोहिले यांचं. श्रोते, या गीताबरोबरच भावधारा भावगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत.

मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोत्या दुपारचे 12 वाजतात. यानंतर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत. यामध्ये सुरुवातीला ऐकूया वनिता मंडळ.

0: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.
3: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी स्वाती तुपकर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, लहानपणी शाळेत म्हटलेली प्रतिज्ञा अजूनही आपल्या आठवणींच्या कप्प्यात दडलेली आहे. त्यातलीच एक ओळ म्हणजे, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेनं नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. बालपणी जरी याचा अर्थ तेवढा नीटसा कळत नव्हता, तरी आता मात्र त्याची ओळख झाली आहे. साऱ्या जगात वेगवेगळी संस्कृती आहे. तेव्हा आज आहे 21 मे. आजचा हा दिवस जगातील संस्कृतीचं वैविध्य साजरी करण्यासाठी, शांतता राखण्यासाठी आणि विविध संस्कृतीमधील संवादाचं महत्व अधोरेखित करण्यासाठी पाळला जातो. आणि तो दिवस आहे संवाद आणि विकासासाठी सांस्कृतिक विविधतेचा जागतिक दिन. या दिवसाच्या निमित्तानं विविध संस्कृतीच्या समृद्धतेबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आपणही हातभार लावूया. आणि आता वळूया आपल्या मालिकेकडे. ऐकूया आरोग्य संवाद ही मालिका. या अंतर्गत जयश्री शिवलकर यांची सुवर्ण पाटील यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. आजचा विषय आहे आत्मविश्वासाची पायवाट. चला तर ऐकूया.

0: नमस्कार डॉक्टर जयश्री शिवलकर, आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार
0: मैत्रिणींनो, जीवनामध्ये प्रत्येक टप्प्यावर अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट कोणती, तर ती म्हणजे आत्मविश्वास, स्वतःबद्दलची खात्री किंवा मी हे छान करू शकते ही जाणीव. परिस्थिती कोणतीही असो, आत्मविश्वास पूर्ण जगण्याची जर सवय असेल तर ती व्यक्ती नक्कीच पुढे जाऊ शकते. आणि स्वतःवरचा आत्मविश्वास वेगवेगळ्या गोष्टींमधून, विचारांमधून, अनुभवांमधून वृद्धिंगत होतो, फुलतो. पण त्यासाठी आपली प्रकृती, आपली तब्येत देखील निरोगी असायला हवी. चला तर आज जाणून घेऊया आरोग्य संवाद या आपल्या मालिकेमध्ये आत्मविश्वासाची पायवाट या विषयावर डॉक्टर जयश्री शिवलकर यांच्याकडून मार्गदर्शन. तर जयश्री ताई, आम्हाला सांगा की हा आत्मविश्वास महत्वाचा काय आहे?
1: नमस्कार. सर्वप्रथम हा इतका महत्वाचा विषय घेतल्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करते, कारण आत्मविश्वास ही गोष्टच अशी आहे की जी आपल्याला जीवनामध्ये अतिशय आवश्यक असते, आणि मुख्य म्हणजे ती आपल्या आतमध्ये असते.
0: हो,
1: म्हणूनच त्याला आत्मविश्वास असं आपण म्हणतो असतो, म्हणजे स्वतःचा स्वतःवर विश्वास. आणि जेव्हा स्वतःचा स्वतःवर विश्वास असतो तेव्हा आपल्याला स्वतःबद्दल पण चांगलं वाटत असतं, आणि आपल्या आजूबाजूला होणाऱ्या घटनांकडे सुद्धा सकारात्मक दृष्टीने बघण्याची आपली एक दृष्टी विकसित होत असते. त्याच्यामुळे आत्मविश्वास हा आजच्या काळामध्ये अतिशय महत्वाचा आहे.
0: तो एक जीवनाचा अविभाज्य भाग आहे असंही आपण म्हणू शकतो.
1: हा, चांगल्या रीतीने जर आपल्याला जीवन जगायचं आहे, आपल्याला जे उपलब्ध झालेलं आहे त्या उपलब्धतेमधनं आपल्याला जर पुढे जायचं आहे, विकास करायचा आहे किंवा प्रगती करायची आहे किंवा एक समाधान मिळवायचं

0: आहे, यश मिळवायचं आहे, तर मला असं वाटतं आत्मविश्वास ही आपली खूप मोठी पुंजी आहे. आणि इथे ऐकणाऱ्या महिलांना किंवा त्यांच्या मुलांना मी हे सांगेन की ह्याच्यासाठी पैशाची गरज नसते. म्हणजे बरेचदा काय असतं की आर्थिकदृष्ट्या जर आपण तेवढे सक्षम नसू तर एक आत्मविश्वासाची कमतरता येऊन जाते आणि मग असं वाटतं की माझ्याकडे पैसे नाही आहे किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आहे तर मी आयुष्यात काही करू शकणार नाही. तर अशांना आपण सांगू शकतो की तुमच्यात जर आत्मविश्वास असेल तर तुम्ही या गोष्टीवर सुद्धा मात करून आपल्या आयुष्यामध्ये अनेक चांगल्या संधी आणू शकता, उपलब्ध करून घेऊ शकता आणि पुढे जाऊ शकता. इतका महत्वाचा आहे हा आत्मविश्वास.
1: खरं खरं. तर महिलांनी आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करावं?
0: खूप चांगला प्रश्न आहे हा. कारण आत्मविश्वास जो आपला विकसित होत असतो तो आपल्या आत्म्यानं तर होत असतो, परंतु त्याला बाजूच्यांची साथ लागत असते. म्हणजे दुसरे आपल्याला कशा दृष्टीने बघत असतात त्या दृष्टीने आपला स्वतःचा एक स्व ज्याला आपण म्हणतो किंवा आपलं सेल्फ ज्याला म्हणतो ते विकसित होत असतं. तर आता आपल्या इथे बरेचदा महिलांना अशा खूप संधी मिळत नाही किंवा असे खूप प्रसंग येत नाही की त्यांचं भरभरून कौतुक होईल किंवा त्यांच्या कामाचं कौतुक होईल किंवा त्यांच्या अस्तित्वाचं कौतुक होईल. कारण एक टेकन फॉर ग्रांटेड की जसं आता महिला आहे, घरकाम आहे, करतातच आहे, नोकरी आहे, करतातच आहे. तर रोजच्या व्यवहारात त्यांचा आत्मविश्वास वाढेल असे खूप प्रसंग येत नाही. पण इथे महिलांनी काय केलं पाहिजे की स्वतः त्याच्याबद्दल जाणीव करून घेतली पाहिजे की हे मला करायचंय. म्हणजे समोरचा त्याच्यामध्ये हातभार लावेल की नाही ह्याची आपण नाही काही गॅरंटी देऊ शकत. पण मी आहे ना, मी माझ्याबद्दल जर छान फील करू शकते, मी जर माझ्या क्षमतेबद्दल विश्वास बाळगू शकते किंवा मी जर मला एक पुढचे जे माझे लाईफचे किंवा जीवनाचे टप्पे आहे त्याच्यात जाताना एक सकारात्मकता ठेवायची आहे, हे असे विचार जर महिलेने मनात आणले तर तिचा आत्मविश्वास वाढेल. पण त्याच्यासाठी जर ती पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून राहिली तर सध्याच्या परिस्थितीत तेवढा तिला बाहेरनं सपोर्ट मिळेल की नाही हे आपण नाही सांगू शकत. पण तिने स्वतः जर मनावर घेतलं तर ती नक्कीच आपला आत्मविश्वास विकसित करू शकते.
1: जयश्रीताई, आपण पाहतो की अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपण करत असतो आणि त्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो आणि हा आनंद सुद्धा आपला आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतो, तर त्याविषयी काय सांगाल?
0: हो, आता जसं तुम्ही म्हटलं की छोट्या छोट्या गोष्टी आपण करत असतो त्याच्यातनं आपण आनंद मिळवत असतो. पण खरंच जर असा तुम्ही महिलांना प्रश्न विचाराल की तुम्ही रोज कोणत्या छोट्या गोष्टी करताय की ज्याच्यानी तुम्हाला आनंद मिळतो आहे, तर तुम्हाला कदाचित उत्तर निगेटिव्हच येईल आहे की मी तर काही असं विशेष करतच नाही. पण जसं मी उदाहरण देईल की एखाद्याने ठरवलं की मला बगीच्याची आवड विकसित करायची आहे आणि रोज मी ते काम 10 मिनिटं का होईना करते, 15 मिनिटं का होईना करते आहे. जे मी बी लावलं होतं त्याला आता झाड आलेलं आहे, त्याला फुलं आलेली आहे. तर अशा जर घटना काही आपण केल्या तर त्याच्यातनं आनंद मिळू शकतो. तर इथे म्हणजे महिलांना हे सांगणं खूप गरजेचं आहे की तुम्ही अशा गोष्टी करा की ज्याच्यातनं तुम्हाला आनंद मिळेल. असं नाही होणार की आपण प्रत्येक गोष्ट आपल्या मनाच्या आनंदासाठीच करतो आहे, पण थोडासा वेळ काढून किंवा आपण जे करतो आहे ते आनंदाने करणं हे जर महिलांनी अंगीकारलं तर मला असं वाटतं त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आहे.
1: आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर हा आत्मविश्वास वाढतो का?
0: हो, खरं म्हणजे हे दोन्ही बाजूनी खरं आहे. म्हणजे आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर कुठलीही गोष्ट करायला आपल्याला मनामध्ये सकारात्मकता येईलच. पण आपला जर आत्मविश्वास चांगला असेल तर आपलं आरोग्य पण चांगलं राहील. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी परस्पर पूरक आहे आणि म्हणून ज्या व्यक्तीला आपण जे करतो आहे त्याच्यामध्ये जर आनंद येत असेल किंवा त्याच्यामध्ये त्याचा विश्वास वाढत असेल आहे, त्याच्यामुळे त्या व्यक्तीला जर समाधान मिळत असेल तर त्याचा त्याच्या आरोग्यावर नक्कीच सकारात्मक परिणाम होणार. कारण एक आनंद अशी गोष्ट आहे की जी आपल्याला आपल्या शरीरामध्ये एक हॅपी हार्मोन्स निर्माण करत असते. त्या हॅपी हार्मोन्सचा आपल्या पूर्ण सिस्टमवर अगदी चांगला परिणाम होत असतो. जसं कोणाला व्यायाम केल्यानंतर छान वाटतं किंवा कोणाला गाणं म्हटल्यानंतर छान वाटतं, तर अशी कुठली तरी गोष्ट जर आपण केली ज्याच्याने आपल्याला छान वाटेल, आपल्याला सकारात्मकता येईल, तर आपलं आरोग्य पण चांगलं राहील. आणि नॅचरली कोणती गोष्ट करण्यासाठी आधी सर्वप्रथम आपलं आरोग्य चांगलं राहणं आवश्यक आहे, तर दोन्हीचा खूप परस्पर संबंध आहे.
1: आणि आताच तुम्ही म्हणालात की स्वतः थोडासा वेळ काढायला पाहिजे, म्हणजे स्वतःसाठी त्या व्यक्तीनं काही असा थोडासा तरी रिकामा वेळ किंवा मोकळा वेळ देणं गरजेचं आहे का?
0: हो, म्हणजे कसं आहे की आपले जे रोजचे कामं असतात ज्याला आपण डेली लिव्हिंग ऍक्टिव्हिटीज म्हणतो,

0: त्याची आपल्याला सवय झाली असते, ते एक रुटीन झालेलं असतं. त्याच्यामुळे रोज स्वयंपाक करून आपल्याला आनंद येईल ब किंवा रोज आपण तीच ती गोष्ट करून आपल्याला आनंद मिळेल असं होणार नाही. पण एखादी गोष्ट जर आपण आपल्या स्वतःसाठी केली आणि ती डेव्हलप होताना पाहिली किंवा विकसित होताना पाहिली तर त्याच्यातनं आपण आनंद घेऊ शकतो किंवा त्याच्यातनं समाधान मिळू शकतं. जसं कोणाला सोशल वर्क असेल आहे, कोणाला गार्डनिंग असेल आहे, तर अशा विविध गोष्टीतनं आपल्याला आनंद मिळू शकतो आणि आनंदासोबतच आपला आत्मविश्वासही वाढतो की मी काहीतरी करते आहे, मी काहीतरी करू शकते आहे, मी माझ्यासाठी वेळ काढते आहे किंवा ह्या गोष्टीने मला एक मानसिक समाधान मिळतं आहे आणि काल ही गोष्ट मी अशी करत होती आणि आज मी ती अधिक चांगली करते आहे, या गोष्टीने सुद्धा आपला आत्मविश्वास वाढत असतो.
1: जयश्रीताई, दैनंदिन जीवनामध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी नेमकं काय काय करावं?
0: आत्मविश्वास वाढण्यासाठी सगळ्यात पहिले जे आपल्याला करायचं आहे की स्वतःबद्दल नकारात्मक विचार किंवा नकारात्मक बोलणं टाळलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्यांनी आपल्याला बरं वाईट बोलण्याच्या आधीच आपण बरेचदा स्वतःला म्हणत असतो की माझी हाईटच अशी आहे, माझा रंगच असा आहे, मी काही करू शकत नाही, मी बाहेर काही केलं नाही, घरी माझ्या कामाची कोणाला किंमत नाही. हे असे विचार जर तुमच्या मनात वारंवार येत गेले की जे तुमचेच विचार आहे, हे दुसऱ्यांनी नाही दिले आहेत, यांनी आपली स्वप्रतिमा कमी होत जाते. म्हणजे आपल्या मनामध्ये आपलीच स्वप्रतिमा कमी होते आणि स्वप्रतिमा कमी झाली की आपला आत्मविश्वास कमी होतो आणि आपल्या मनामध्ये थोडं नैराश्य येतं किंवा आपल्याबद्दल स्वतःबद्दल डाऊट्स येतात आणि मग त्याच्यातनं एक किंवा इंग्रजीमध्ये ज्याला लो सेल्फ एस्टीम म्हणतात की आपली स्वतःचीच किंमत आपल्या मनामध्ये कमी असते. तर सगळ्यात पहिले प्रत्येक महिलेनी हे केलं पाहिजे की स्वतःला पॉझिटिव्ह टॉक केलं पाहिजे की मी हे छान करते बा, की माझा स्वयंपाक छान असतो किंवा माझं घर स्वच्छ असतं किंवा माझ्या मुलांचा अभ्यास मी घेते ते मला आवडतं आणि त्याचा त्यामुळे त्यांच्यावर चांगला परिणाम होत आहे किंवा ज्या कोणत्या गोष्टी त्या रोज करत असतील आहे त्याच्याबद्दल त्यांना एक सकारात्मक विचार त्यांच्या मनात जर आला तरच त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो.
1: तर स्वप्रतिमा आणि आत्मविश्वास यांचा काय संबंध आहे?
0: स्वप्रतिमा ही आपण आपल्या मनामध्ये स्वतःबद्दलची बनत असतो ज्याच्यासाठी दोन तीन गोष्टी कारणीभूत असतात. एक तर मी जसं म्हटलं की आपण स्वतः स्वतःबद्दल काय समजतो, दुसरं हे की दुसरे माझ्याबद्दल काय समजतात. आणि बरेचदा दुसऱ्यांच्या ज्या बोलण्याचा प्रकार असतो किंवा त्यांच्या बोलण्याचा जो एक मतितार्थ असतो किंवा त्याच्यातला जे मेसेज असतो तो जर निगेटिव्ह असेल, सातत्याने निगेटिव्ह असेल, तर मात्र व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. जसं आता ती हाऊस वाईफ असेल आहे आणि वारंवार तिला आहे की तू तर पैसेच नाही कमवत किंवा इतर बायका पहा कशा करतात आहे, तू ते करतच नाही आहे, तर ती आनंदाने घरकाम करते आहे ते पण ती करू शकणार नाही. म्हणजे तिला स्वतःला पण तसंच वाटत राहील आणि बाहेरचे पण अशाच कमेंट्स जर करत राहिले तर त्या स्त्रीचा स्वप्रतिमा आधी कमी होईल आणि स्वप्रतिमा कमी झाली की आत्मविश्वास कमी होतो. स्वप्रतिमा मला किती महत्वाची आहे किंवा त्याच्या दृष्टीने मी स्वतःच बद्दल किती महत्व देते आहे स्वतःला किंवा माझ्या लाईफला किंवा माझ्या अचीवमेंट्सला, यांनी आपलं एक मानसिकता तयार होत असते आणि त्या मानसिकतेनी आपला कॉन्फिडन्स वाढत असतो. म्हणजे स्टेप्स जर तुम्ही विचारल्या तर एक पॉझिटिव्ह सेल्फ टॉक म्हणजे स्वतःबद्दल एक सकारात्मक बोलणं, स्वतःबद्दल सकारात्मक विचार आणणं, मग त्याच्यातनं एक सकारात्मक स्वतःची स्वप्रतिमा करणं, त्याच्यामुळे स्वतःबद्दलची भावना जी आहे ती पॉझिटिव्ह होणं, सकारात्मक होणं, ज्याला आपण पॉझिटिव्ह सेल्फ एस्टीम म्हणू, आणि मग तुम्हाला आत्मविश्वास येतो. तर या आत्मविश्वासाच्या पायऱ्या आहेत.
1: अच्छा, जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला ऍक्सेप्ट करते किंवा ती आपलं म्हणणं मान्य करते तेव्हा मग आपला आत्मविश्वास थोडासा वाढतो ना?
0: वाढतो, नक्कीच वाढतो. कारण मी म्हटलं की आत्मविश्वास जो आहे ना तो जसा आपल्या विचार करण्यामधनं येतो तसा तो दुसऱ्यांच्या बोलण्यातनं पण येत असतो.
1: हो,
0: जसं आजकाल आपण पाहिलं आहे की आई जर कमी शिकलेली असली आणि मुलं मोठे होतात तर त्या मुलांना मी रागवू शकते की नाही हा पण आईला डाऊट येतो. कारण काय, तिचा आत्मविश्वास कमी झालाय. कदाचित मुलं तिला म्हणतात तुला काय समजतं, तू कुठे बाहेर जाते का, तू अभ्यास केलाय का. तर असं जेव्हा समोरच्यानी बोललं तेव्हा व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो. खरं म्हणजे मातृत्व जे आहे त्याचा अभ्यासाशी काही संबंध नाही आहे, ती भावना आहे, ते कर्तव्य आहे, ते तर आई करतच असते ना, शिक्षित असो का अशिक्षित असो. पण जेव्हा समोरचा व्यक्ती असं म्हणतो तेव्हा त्यांचे आत्मविश्वास कमी होतो. आणि मी तर आजकाल बरेचदा असं म्हणते की आपला पालकत्वाचाच आत्मविश्वास कमी व्हायला लागलेला आहे की मुलांचं ऐकायचं, मुलांच्या मनासारखं करायचं, टीचरच्या मनासारखं करायचं, असं करता करता एक पालक म्हणून आपली जी भूमिका आहे

0: तिथे सुद्धा मला आत्मविश्वासाची कमी दिसते की मी माझ्या मुलाला रागवू का नको रागवू, कारण त्यांनी एखादी चुकीची गोष्ट केली आहे तर मी त्याला बरोबर सुधरवू का नाही सुधरवू. अशा अनेक पातळीवर आम्ही असं बघतो की पालकांचा एक पालकत्वाचा आत्मविश्वास कमी झालेला आहे आणि मग अशा ठिकाणी आपल्याला मुलांच्या समस्या आढळून येतात. त्याच्यामुळे पालकत्व सुद्धा आपल्याला एक आत्मविश्वासानेच करणं गरजेचं आहे.
1: मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आरोग्य संवाद या मालिकेत आत्मविश्वासाची पायवाट याविषयी डॉक्टर जयश्री शिवलकर यांचं मार्गदर्शन. तर जयश्री ताई, आता असं सांगा की घरातून किंवा कुटुंबातून आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण कशी मदत घेऊ शकतो?
0: जसं आपण एक म्हटलं की एक मूल लहान असतं घरी, तर तेव्हा आपण त्या मुलाशी कशा पद्धतीने बोलत असतो, त्या मुलाच्या भले फिजिकल कॅरेक्टर्स आपण ज्याला म्हणतो, शारीरिक त्याचे जे हे असतील, मग त्याचं वागणूक जी असेल आहे, मग त्याची बुद्धिमत्ता जी असेल आहे, किंवा ओव्हरऑल जनरल गोष्टी ज्या असतात की ज्याद्वारे मुलांचा विकास होत असतो, त्याच्याबद्दल जर आपण सारखं निगेटिव्ह बोललं तर त्या मुलाचा आत्मविश्वास कमी होतो. मग ते शाळेत असो, घरी असो का मित्रांमध्ये असो. तसंच एखादी महिला जेव्हा घरी असते आणि तिच्या आजूबाजूचे जे लोक असतात त्यांनी जर तिच्या कार्यपद्धतीबद्दल, तिच्या वर्तनाबद्दल किंवा तिच्या सवयींबद्दल किंवा अनेक गोष्टींबद्दल जर सातत्याने निगेटिव्ह बोलणं केलं तर त्या महिलेचा आत्मविश्वास नक्कीच कमी होईल. आणि अशा कमी झालेल्या आत्मविश्वासामधनं बाहेर निघण्यासाठी तिला स्वतःची इच्छाशक्ती जबरदस्त ठेवावी लागेल आणि आधी स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणावे लागतील आहे की माझ्या आयुष्यात कुठे निगेटिव्हिटी आहे तिला मला दूर करायचं आहे आणि माझ्या आयुष्यात काय पॉझिटिव्हिटी आहे ते मला करायचं आहे. असं जर तिने स्वतःचा विचार केला तर कदाचित ती स्वतःचा आत्मविश्वास वाढवू शकते. बालपणापासूनच ही प्रक्रिया सुरू झालेली असते आणि साधारण किशोरवयीन वयापर्यंत इस्तूर ती पुष्कळशी स्टेबल झालेली असते. त्याच्यामुळे बालपणात जर आपल्याला सकारात्मक अनुभव मिळाले, आपल्याला जर आपल्या कार्याचं कौतुक झालं तर मुलांचा आत्मविश्वास हा वाढतो. प्रत्येक ठिकाणी आपण स्वतःवर विश्वास ठेवला आणि आपल्या आयुष्यातल्या ज्या गोष्टी उपलब्ध आहे त्याच्यातनं पुढे जायची मानसिकता ठेवली तर आपला आत्मविश्वास पुढे जाऊन आपण यशस्वी नक्की होऊ शकतो.
1: बरं, आता इथे कधी कधी काय होतं की ओव्हर कॉन्फिडन्स पण असतो काही जणांमध्ये, तर त्याविषयी काय सांगाल?
0: हो, जसं बरेचदा हा शब्द कुठे आपण वापरतो माहितीये का, म्हणजे महिला कुठे वापरतात, आपल्या मुलांना परीक्षेबद्दल म्हणतात की म्हणजे काय अभ्यास झाला नसतो पण तो मुलगा सांगतो माझा अभ्यास झालाय, पेपर चांगला झाला नसतो पण तो मुलगा सांगतो माझा पेपर चांगला झालाय, आणि मग जेव्हा 15 दिवसांनी त्याचा पेपर येतो आणि त्याला जेव्हा तेवढे अपेक्षित मार्क मिळत नाही तेव्हा त्याला नैराश्य येतं. आता हे कशातनं झालेलं आहे, ओव्हर कॉन्फिडन्स कशातनं आलेलं आहे की आत्मविश्वासाची जी एक पायरी आहे ज्याला आपण म्हणतो सेल्फ अवेअरनेस, म्हणजे स्वतःची जाणीव. तर आता हेच उदाहरण जर घेतलं की त्या मुलाला आपल्या क्षमतेची जाणीव योग्य रीतीने होणं की माझा अभ्यास झालाय की नाही झालाय किंवा माझा पेपर चांगला गेलाय की नाही गेलाय ही जाणीवच नाही आहे, त्यामुळे तो ओव्हर कॉन्फिडंट आहे की मी लिहून आलो, माझा झाला होता अभ्यास, मी ट्युशन अटेंड केली होती, पण कळतं कधी? जेव्हा पेपरमध्ये मार्क कमी मिळतात. त्याच्यामुळे जेव्हा तुमचा हा सेल्फ अवेअरनेस बरोबर नसतो, म्हणजे स्वतःबद्दलची जी क्षमता आहे त्याच्या जाणीवेची तुमची जी आकलन असते ते बरोबर नसतं, तेव्हा आपण ओव्हर कॉन्फिडंट होतो. आणि जेव्हा तुमची क्षमता आहे पण तेवढं तुम्ही आकलन केलंच नाही आहे तेव्हा त्याला आपण कमी आत्मविश्वास म्हणतो. म्हणजे झालाय त्याचा अभ्यास, आईला पण माहितीये की ह्यांनी केलेलं आहे, मुलाला येत आहे, पण तरी परीक्षेला जाताना मला जमेल की नाही, मला जमेल की नाही. मग कदाचित अशांना परीक्षेचा पेपर सोडवताना एन्झायटी होऊ शकते किंवा स्ट्रेस येऊ शकतो. तर एक योग्य आत्मविश्वास येण्यासाठी योग्य आकलन होणं, स्वतःचं सेल्फ अवेअरनेस जो आहे तो अगदी योग्य पद्धतीने असणं हे खूप गरजेचं आहे. आणि सेल्फ अवेअरनेस, मी ज्याला म्हणते की स्वतःबद्दलचं आकलन, हे एक महत्वाचं जीवन कौशल्य आहे आणि ते जर तुम्हाला नसेल तर ते तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. आणि ते जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपल्याला आपण एक आत्मविश्वासाचा पहिला टप्पा जो आहे तो गाठत असतो.
1: आत्मविश्वासाचे फायदे कोणकोणते आहेत?
0: ज्याचा आत्मविश्वास योग्य असतो तो व्यक्ती आपली क्षमता योग्य रीतीने वापरत असतो, हे एक झालं. दुसरी गोष्ट, त्याच्या विचार करण्यामध्ये एक सकारात्मकता असते, अचीव केलेलं आहे किंवा आपल्या आजूबाजूला जे आहे त्याच्याबद्दल कुठेतरी समाधान असतं किंवा त्याचा समाजाकडे, स्वतःकडे, परिवाराकडे बघण्याचा दृष्टिकोन पण सकारात्मक असतो. आणि मग अशांच्या

0: जेव्हा दुसरे लोक येतात तेव्हा त्यांना पण ती पॉझिटिव्हिटी जाणवते की यांच्याशी बोलल्यावर छान वाटतं,
1: हो
0: आनंद वाटतो. परिणाम त्यांच्या ओव्हरऑल आयुष्यावर पण होत असतो, त्यांच्या आरोग्यावर पण होत असतो, त्यांच्या नातेसंबंधावर पण होत असतो. म्हणजे ज्या गोष्टी आपल्या हातात खूप नाही आहेत त्याच्याबद्दल सतत कटकट जर करत राहिली तर कुठेतरी ही आत्मविश्वासाची कमी असं जाणवतं आणि त्यांच्यामध्ये सकारात्मकता नाही असं जाणवतं. मग त्यांच्याशी बोलल्यावर दुसऱ्यांना खूप प्रसन्नता येत नाही. पण ज्यांचा आत्मविश्वास चांगला असतो त्यांच्याशी बोलताना त्यांच्याकडनं आपण एक पॉझिटिव्ह एनर्जी पण घेतो.
2: जयश्रीताई, आता स्वॉट अनालिसिस म्हणजे काय आणि याचा आत्मविश्वासाशी काय संबंध आहे?
0: हो, आजकाल प्रत्येकाला काही ना काही काम करण्याची गरज पण आहे, इच्छा पण आहे, संधी पण आहे,
1: हो
0: आहे ना. तर मग अशा ह्याच्यामध्ये आपण कोणतं काम करतो आहे किंवा आपल्याला पुढे चालून कुठलं काम करायचं आहे किंवा मुलांच्या बाबतीत त्यांना कुठलं करिअर करायचं आहे या संबंधात जेव्हा आपण सेल्फ अनालिसिस करतो म्हणजे स्वतःच आकलन करतो तेव्हा हा स्वॉटचा जो एक कन्सेप्ट आहे तो वापरला जातो. याच्यामध्ये SWOT असं म्हटलं जातं. तर हे एक निमोनिक आहे की जेव्हा आपल्याला कुठलं करिअरचा निर्णय घ्यायचा आहे किंवा मला पुढे बिझनेस करायचा आहे किंवा मला कुठे क्षेत्रात करिअर करायचं आहे, मग भले ते स्टुडंट्स असो का एखादी महिला असो, इव्हन मिडिल एजेड महिला असो की जिला आजपर्यंत काही केलं नाही बाहेर पण आता मला करायची इच्छा आहे, बघ तर अशा वेळेस विचार केला पाहिजे, स्वतःच आकलन केलं पाहिजे. तर याच्यात एस म्हणजे स्ट्रेंथ, किंवा माझी स्ट्रेंथ काय आहे, किंवा माझं कुकिंग चांगलं आहे, किंवा मी बोलते चांगली, किंवा जे काय तिला मला मेकअप चांगला करता येतो, तर हे माझं स्ट्रेंथ आहे. माझी विकनेस काय आहे, किंवा मी मला जे करायचंय ते मला घरात राहून करायचंय, मला बाहेर नाही जाता येणार, किंवा मी खूप कॉन्फिडेंटली बोलू शकत नाही, किंवा इंग्लिश भाषा माझा विकनेस आहे. तर हे स्वतःला जाणीव होते की मला हे विकनेस आहे. मग ओ म्हणजे अपॉर्च्युनिटी, की माझ्या पुढे संधी काय आहेत, आणि टी म्हणजे थ्रेट्स, मार्गाने जातात मला कुठले बॅरियर्स आहेत किंवा कुठले अडथळे आहेत ते मला आधीच माहिती असले तर कदाचित मी त्याला जास्त चांगल्या रीतीने फेस करू शकेल.
2: म्हणजे कधी एखाद्या गोष्टीचं दडपण किंवा थोडीशी भीती, जास्तीची भीती, ती सुद्धा चांगला परिणाम करते
0: किंवा आपण त्या समस्येला फेस करण्यासाठी तयार असतो किंवा हो असं होणार आहे तर तुम्ही तयार असता. तर हे जे आहे स्वॉट अनालिसिस, पुष्कदा करिअर निवडण्यामध्ये किंवा बिझनेसमध्ये किंवा जसं आता इथे आपण महिलांचं बोलतो आहे की त्यांना काहीतरी आता आयुष्यात करायचं आहे कळत नाही काय, तर त्यांनी जर स्वतः हे करून घेतलं, स्वतःच स्वतः करून घेतलं की मला काय जमतं काय नाही जमत, तर ते आपला मार्ग आत्मविश्वासाने नक्कीच निवडू शकतील.
2: आता आपण आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये ताणतणाव आणि आत्मविश्वास यांचा काही संबंध आहे का, याबद्दल काय सांगाल?
0: हो नक्कीच. आता मी जसं सांगितलं की आत्मविश्वासाचा जो पायवा आहे तो सेल्फ अवेअरनेस आहे. त्याच्यानंतर दुसरं काय आहे, पॉझिटिव्ह टॉक, स्वतःबद्दलचं पॉझिटिव्ह टॉक. तिसरं काय की मी काहीतरी करते आहे त्याच्यातनं मला आनंद मिळतोय आणि दिवसेंदिवस माझी ती क्षमता वाढते आहे. आता या तिन्ही गोष्टी जर नसल्या, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतनं पण मला आनंद मिळत नाही, स्वतःच्या क्षमतांबद्दल मला अवेअरनेस नाही आणि मी जे करते त्याच्यात मला काही समाधान नाही, तर मग तो नक्कीच ताणतणाव परिस्थिती आहे ती. तर ताणतणावाचा सामना करायला सुद्धा जर कॉन्फिडन्स वाढवला आणि याच स्टेप्स घेतल्या, पॉझिटिव्ह सेल्फ टॉक, छोटे छोटे टार्गेट्स देऊन स्वतःला सक्षम बनवणे, त्याच्यामध्ये आनंद घेणे आणि स्वतःचं स्वॉट अनालिसिस करणे, हे जर केलं तर एक चांगला आत्मविश्वास निर्माण होऊन ताणतणाव आपण नक्कीच कमी करू शकतो.
2: आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवण्यासाठी काय काय करायला हवं?
0: आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवण्यासाठी पहिले आपल्याला त्या क्षमतांची जाणीव पाहिजे. एखादी किटी पार्टी असते, रुटीन गोष्ट आहे किटी पार्टी असणं, पण त्या ह्याच्यात कोणीतरी म्हणतं की चला बो आपण डान्स करू, प्रत्येकीने एक डान्स करून दाखवा, आणि एखादी स्त्री असते ती अगदी उत्तम डान्स करते, मग तिला असं वाटतं अरे मला तर माहितच नव्हतं की मी डान्स करू शकते, किंवा मला तर माहितच नव्हतं मी गाणं म्हणू शकते, किंवा मी इतकं चांगलं लिहू शकते. म्हणजे पहिले तर त्याची जाणीव आपल्याला होणं गरजेचं आहे की मला हे आहे माझ्यात हे. मग दुसरं हे की मग मला हे विकसित करायचं आहे का, मग त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, मग त्याच्यासाठी छोट्या छोट्या स्टेप्स घेणं, मग त्या स्टेप्स घेऊन आनंद हे करणं, अशा रीतीने तुम्ही जर तो पायवा बनवला आणि त्याच्यात मी पुढे गेले तर मला असं वाटतं तुम्ही आत्मविश्वास नक्की स्वतःमध्ये आणू शकता आणि काहीतरी सकारात्मक कार्य तुमच्या हातनं नक्की घडू शकतं.
2: आत्मविश्वासाशी संबंधित कितीतरी वेगवेगळे जीवन कौशल्य आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: हो, आत्मविश्वासाशी संबंधित सगळ्यात पहिलं जे जीवन कौशल्य आहे ते म्हणजे सेल्फ.

0: अवेअरनेस आहे, म्हणजे स्वतःची जाणीव, स्वतःबद्दलचं आकलन. त्याच्यानंतरचं दुसरं कौशल्य जे आहे ते म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग आणि डिसिजन मेकिंग. म्हणजे एक चांगला निर्णय मला माझ्या आयुष्यात घ्यायचा आहे, त्याचे पॉझिटिव्ह पण काय होणार आहे, त्याचे निगेटिव्ह पण काय इम्पॅक्ट आहे, हे सगळं जाणून घेऊन मी माझ्या आयुष्यात एक निर्णय घेते आहे. असा घाईघाईत काहीतरी भावनिक निर्णय मी घेत नाही आहे, मी विचारपूर्वक निर्णय घेते आहे. तसंच एखादी समस्या आली तर ती हाताळण्यासाठी मला जे कौशल्य लागतं ते सुद्धा जीवन कौशल्य आहे. तर हे तीन जीवन कौशल्य तर अगदी आत्मविश्वास वाढण्यासाठी लागतातच. याच्या व्यतिरिक्त एक ज्याला आपण भावनिक बुद्धिमत्ता म्हणतो, ती चांगली असणं, म्हणजे माझ्या भावनांवर माझं नियंत्रण असणं, समोरच्यांच्या भावना मला समजून घेता आल्या पाहिजे, आणि तर आपण कुठली पण परिस्थिती चांगल्या रीतीने हाताळू शकतो आणि स्ट्रेससुद्धा आपण मग मॅनेज करू शकतो. तर ही सगळी जीवन कौशल्य जर आपण वापरली तर आत्मविश्वास आपण नक्कीच हळूहळू डेव्हलप करू शकतो.
1: आत्मविश्वास आणि समाधान यांच्याविषयी काय सांगाल?
0: पहा, आपलं समाधान जे आहे ते पण आपल्या आतनंच येत असतं. म्हणजे माझ्याकडे खूप जरी गोष्टी असल्या तरी माणूस असमाधानी राहू शकतो, किंवा माझ्याकडे काही नसलं तरी माणूस समाधानी राहू शकतो. कारण ते समाधान हे आहे, ही वृत्ती आहे. आपल्याला जीवनात काय मिळालेलं आहे किंवा आपण काय करायचा प्रयत्न केलेला आहे याबद्दल जर आपण पॉझिटिव्ह टॉक करत आलो तर आपला आत्मविश्वास वाढतो आणि हळूहळू आपण आहे त्या परिस्थितीत समाधानी पण राहू शकतो. तर आत्मविश्वास आणि समाधान याचा खूप जवळचा संबंध आहे.
1: तर डॉक्टर जयश्री शिवलकर, आपण आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आत्मविश्वासाची पायवाट याविषयी आपल्या सखळ्यांना खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.

मैत्रिणींनो, आताच आपण आरोग्य संवाद या मालिकेअंतर्गत डॉक्टर जयश्री शिवलकर यांची सुवर्णा पाटील यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. विषय होता आत्मविश्वासाची पायवाट.

0: आता ऐकूया जागर आर्थिक साक्षरतेचा. या मालिकेअंतर्गत कांचन करंदीकर यांची कविता कोहळे यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक. चला तर ऐकूया.
1: मैत्रिणींनो नमस्कार. आज आम्ही आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आमंत्रित केलंय अर्थतज्ञ कांचन करंदीकर यांना. कांचनताई नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
2: धन्यवाद.
1: कांचनताई, बऱ्याच जणांना पैशाची बचत तर करायची असते पण योग्य दिशा माहीत नसते, मार्ग समजत नाही. मग अशा लोकांसाठी फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे नेमकं काय, साध्या भाषेत समजावून सांगाल का?
2: हो नक्कीच. तर फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे आपल्या पैशांचा एक रोडमॅप असतो. आता जसं की नोकरी लागल्यावर किंवा आपला बिझनेस स्टार्ट झाल्यावर आपण पैसा कमवतो, मग त्या पैशाचा उपयोग आपले पुढचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, जसं शिक्षणासाठी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसा लागतो, रिटायरमेंटसाठी पैसा लागतो, घर घेण्यासाठी पैसा लागतो, तर हे सगळे उद्दिष्ट साधन करण्यासाठी त्या पैशाचं एक नियोजन करावं लागतं. तर त्या नियोजनालाच फायनान्शियल प्लॅनिंग असं आपल्याला म्हणता येईल. आता त्याच्यामध्ये बरेच विविध प्रकार असतात जे की आपण पुढे जाऊन पाहणारच आहोत.
1: मग आजच्या काळात फायनान्शियल प्लॅनिंग आवश्यक आहे का, विशेषतः तरुणांसाठी, काय सांगाल?
2: आता पाहिलाच गेलं तर आजचा काळ हा खूप फास्ट आहे. मुलांना म्हणा किंवा आजकालच्या तरुण पिढीला खूप फास्ट मनी सवय आहे किंवा तशी त्यांची वृत्ती झाली.

0: आहे. पण ते पाहत असतानाच आता महागाई ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तशीच तरुण पिढीची लाईफस्टाईल जी आहे ही खूप महाग होत चालली आहे. पण ऍट द सेम टाइम जॉब अनसिक्युरिटी सुद्धा खूप वाढली आहे. म्हणजे कारण एका वेळेस वर्षानुवर्ष कोणी जॉब करत चाललाय असं आजकाल फार कमी पाहायला मिळतं. जॉब स्विचिंगचं पण प्रमाण वाढलंय. तर अशा सिच्युएशन मध्ये किंवा अशा परिस्थितीत जर नोकरीला लागल्यापासूनच जर आपण फायनान्शियल प्लॅनिंग केलं तर पुढे येणारा स्ट्रेस हा कमी होतो. म्हणून तरुण असतानाच किंवा कमाईला लागल्यास फायनान्शियल प्लॅनिंग करणं हे अत्यंत गरजेचं आहे.
1: खूप छान सांगितलं कांचनताई. कारण लोक पैसे तर कमावतात पण तरीही त्यांना सारखा आर्थिक ताण जाणवत असतो. मग हे असं नेमकं का होतं
0: तसं पाहायला गेलं तर हा प्रश्न खूप कॉमन आहे. कारण कसं आहे की लोक पैसे कमवतात पण नियोजनचा अभाव असल्यामुळे तो पैसा हा योग्यरित्या सेव्ह करत नाही. जर तो पैसा योग्यरित्या सेव्ह झाला नाही तर त्याचा योग्यरित्या खर्चही होत नाही किंवा त्याचा योग्यरित्या उपयोग होत नाही. म्हणून जेव्हा खरी पैशाची गरज असते म्हणजे समजून चला की आपला कुठला मेडिकल इमर्जन्सी आली किंवा रिटायरमेंटच्या वेळेस तर योग्य प्रकारे जर नियोजन नसेल तर या सगळ्या गोष्टींचा अभाव जाणवतो. म्हणून आपण म्हणतो पैसा तर कमवतो पण जेव्हा पाहिजे तेव्हा त्या पैशाचा उपयोगच घेता येत नाही कारण पैसाच हाताशी राहत नाही. तर ह्याच्यासाठी नियोजनचा अभाव हे प्रमुखतः मुख्य कारण असेल असं मला वाटतं.
1: तर सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट यामध्ये नेमका काय फरक आहे? मग
0: आता सेव्हिंग पाहायला गेलं तर सेव्ह करणे म्हणजे काय तर तो पैसा सांभाळून ठेवणे. तर सेव्हिंग करणे म्हणजे पैसा सुरक्षित ठेवणे. आणि इन्व्हेस्टमेंट काय काम करतं तर इन्व्हेस्टमेंट हा पैसा वाढवण्याचं काम करतं. आता ह्याच्यामध्ये कसा ताळमेळ साधता येईल की जेव्हा आपण कमाईला लागतो तेव्हा पहिले स्वतःला पैसा सेव्ह करण्याची सवय लावा. जेव्हा पैसा सेव्ह व्हायला सुरुवात होईल तेव्हा तो पैसा हळूहळू इन्व्हेस्ट करायला सुरुवात करा. आणि मग जेव्हा दिसेल की तुम्ही जो सेव्ह केलेला पैसा आहे तो इन्व्हेस्ट करून जेव्हा ग्रो होतोय तेव्हा तुमची आवड किंवा त्यापासून तुम्हाला जो मिळणारे प्रेरणा आहे ते आपोआपच हळूहळू वाढत जाईल. त्याच्यामुळे पैसा नुसता सेव्ह करून चालेल का? तर नाही. कारण महागाई ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. तुम्ही आज सेव्ह केलेला पैसा कदाचित पुढील 10 वर्षात तुम्हाला तेवढा पुरेसा नाही पडणार. त्याच्यामुळे तो पैसा नुसता सेव्ह करून चालणार नाही तर तो पैसा इन्व्हेस्ट करून त्या पैशाला वाढवणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. पैसा सेव्हिंग ही तुमची सुरक्षितता वाढवतो पण इन्व्हेस्टमेंट ही तुमची वेल्थ वाढवतो. त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी तेवढ्याच आवश्यक.
1: अगदी बरोबर. आधीचे लोक म्हणायचे की पैशावर पैसा कमावता आला पाहिजे तर तो प्रकार आहे.
0: बरोबर.
1: तर मग फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करण्याचं योग्य वय नेमकं काय आहे?
0: फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करण्याचं योग्य वय मी म्हणेल आजच. आता तुम्ही म्हणाल आजच म्हणजे आजच कसं? तर ज्या मोमेंट पासून तुम्ही कमाईला लागाल त्या दिवसापासून किंवा त्या महिन्यापासून जर तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंगला जर लागले. आता तुम्ही पाहता लहान घरात लहान लहान मुलं असतात. आई वडील जर जागृत असतील तर लहान मुलांना सुद्धा या सगळ्या गोष्टींची लहानपणापासूनच कल्पना येते, सवय लागते की नाही जर आई बाबा घरातले खर्च किंवा आपल्या शिक्षणाचा खर्च योग्य रीतीने घरात कोणावरही ताणणं पडू देता करतायत तर आपणही असेच करावे. तर मी म्हणेल की जसं आपण बोललो की तरुणांनी तर ही सवय लावायलाच हवी. तर ज्या वेळेपासून किंवा ज्या वर्षापासून तुम्ही कमाईला सुरुवात कराल त्या वर्षीपासून तुम्ही एक तर फायनान्शियल प्लॅनिंग करा, इन्व्हेस्टमेंट करा. आणि याचा सगळ्यात मोठा होणारा फायदा म्हणजे कंपाऊंडिंगचा. जसं आपण म्हणतो चक्रवाढ व्याज म्हणजे व्याजावर जे व्याज मिळतं. तर जेवढं जास्त तुम्ही पैसा प्लॅनिंग करून इन्व्हेस्ट कराल तेवढा तुमचा पैशावर पैसा बनत जाईल. आणि पुढे जाऊन निर्माण होणारा तुमचा तयार होणारा जो कॉर्पस असेल हा खूप मोठा राहील. त्याच्यामुळे अर्ली इज द बेस्ट. जेवढ्या लवकरात लवकर कराल तेवढं सगळ्यात छान.
1: अगदी छान सांगितलं. आणि आता बरेचदा काय होतं ना कॉलेजमध्ये असतानाच कॅम्पस इंटरव्ह्यू मधून नोकऱ्या लागतात. त्याच्यामुळे ते वय असतं जास्तीत जास्त 22 वर्षाचं वगैरे. 20 नंतरच करायला सुरुवात करावी.
0: हो अगदी. म्हणजे शिक्षण झाल्यावर कॅम्पस प्लेसमेंट झालं किंवा तुम्ही कुठला बिझनेस स्टार्ट केला, एमबीए वगैरे झालं त्याच्यानंतर तुम्ही कुठला बिझनेस स्टार्ट केला तर हळूहळू पैसा तुम्ही स्वतःसाठी प्रॉपर प्लॅनिंग करून इन्व्हेस्ट करायला सुरुवातीपासूनच सवय लावा म्हणजे पुढे जाऊन त्याचा त्रास नाही होणार.
1: तर मग कांचनताई हे आर्थिक नियोजन करताना कुठली 3 पावलं सुरुवातीला उचलावी माणसानी?
0: हो याच्यामध्ये आता पाहायला गेलं तर तीन स्टेप्स ज्या आहेत तीन ह्या महत्वाच्या स्टेप्स आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तुमचे उद्दिष्ट तुम्ही तयार करा. आता उद्दिष्ट कोणते असू शकतात, एकतर छोट्या काळासाठी तुम्हाला जे मिळवायचे आहे किंवा त्याला शॉर्ट टर्म गोल म्हणतो किंवा मग लॉंग टर्म गोल. आता शॉर्ट टर्म गोल कोणते असू शकतात की मला नोकरी लागल्यावर पुढच्या 2 वर्षात कार घ्यायची आहे किंवा तुमचं जर घर असेल तर

0: मध्ये काही रिपेअर्स करायचे आहे, काही रिनोव्हेशन करायचे आहे, हे शॉर्ट टर्म गोल. लॉंग टर्म गोल म्हणजे पुढच्या 10 वर्षात तुम्हाला घर घ्यायचं आहे, किंवा अजून कुठल्या घरात मुलं असतील तर मुलांच्या शिक्षणाचा खर्च, तर हे लॉंग टर्म गोल. तर पहिले तुम्ही तुमचे गोल्स सेट करा की तुम्हाला किती वर्षासाठी पैसा गोळा करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे तुम्हाला मिळणारं जे इन्कम आहे किंवा जे सॅलरी आहे, पगार आहे, किंवा बिझनेसमधनं जो तुम्हाला नफा होतो, प्रॉफिट होतो, तो आणि तुम्हाला लागणारे खर्च याचा ताळमेळ पहा. त्याचं एकदा कागदावर तुम्ही उतरवा की आपल्याला एवढा खर्च लागतोय आणि एवढं आपल्याला मिळणारं हे मिळकत आहे, इन्कम आहे. आणि त्यानंतर जो पैसा तुमचा वाचतो आहे तो योग्य रीतीने, तिसरी स्टेप्स म्हणजे तुमचा पैसा योग्य रीतीने इन्व्हेस्ट करा. तर ह्या 3 स्टेप्स ह्या खूप महत्वाच्या आहेत तुमच्या फायनान्शियल किंवा तुमच्या आर्थिक नियोजन करण्यासाठी. या 3 स्टेप अतिशय महत्वाच्या.
1: कांचन, ते इमर्जन्सी फंड एक असावा असं सगळे जण म्हणतात, तर तो नेमका किती असावा?
0: हो, आता पहिल्यांदा आपण समजून घेऊया की इमर्जन्सी फंड म्हणजे काय. तर तुम्हाला जो पैसा तात्काळ लागतो किंवा अशी कुठली संकट असतं, आर्थिक संकट जे येतं ज्याच्यासाठी तुम्हाला

0: प्रकार आहे किंवा बिझनेसमधनं जो तुम्हाला नफा होतो प्रॉफिट होतो तो आणि तुम्हाला लागणारे खर्च याचा ताळमेळ पहा. त्याचं एकदा कागदावर तुम्ही उतरवा की आपल्याला एवढा खर्च लागतोय आणि एवढं आपल्याला मिळणारं हे मिळकत आहे इन्कम आहे आणि त्यानंतर जो पैसा तुमचा वाचतो आहे तो योग्य रीतीने तिसरी स्टेप्स म्हणजे तुमचा पैसा योग्य रीतीने इन्व्हेस्ट करा. तर ह्या तीन स्टेप्स ह्या खूप महत्वाच्या आहेत तुमच्या फायनान्शियल किंवा तुमच्या आर्थिक नियोजन करण्यासाठी. या तीन स्टेप अतिशय महत्वाच्या.
1: कांचन, ते इमर्जन्सी फंड एक असावा असं सगळे जण म्हणतात, तर तो नेमका किती असावा?
0: हो, आता पहिल्यांदा आपण समजून घेऊया की इमर्जन्सी फंड म्हणजे काय. तर तुम्हाला जो पैसा तात्काळ लागतो किंवा अशी कुठली संकट असतं, आर्थिक संकट जे येतं ज्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या रेग्युलर खर्चापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त खर्च लागतो,
1: अचानक येतात.
0: हा, जे अचानक येतात असे कोणते असू शकतात? एखादी मेडिकल इमर्जन्सी, घरातल्या एखाद्या व्यक्तीला कुठल्या रोगाचं निदान झालं किंवा ऍक्सिडेंट झाला तेव्हा येणारी मेडिकल इमर्जन्सी, किंवा घरातल्या कमावत्या व्यक्तीचा जर जॉब गेला किंवा दुसरी नोकरी मिळत नाहीये तेव्हा मग घर चालवण्यासाठी लागणारा खर्च, किंवा घरात अचानक येणारे रिनोव्हेशन, यासाठी जो पैसा अचानक लागतो त्याला आपण इमर्जन्सी फंड म्हणतो. तर पैशाचं नियोजन करताना किंवा पैशाची इन्व्हेस्टमेंट करताना पहिले 6 ते 12 महिने पुरेल एवढा इमर्जन्सी फंड बाजूला काढावा आणि त्यानंतरच मग पैशाची इन्व्हेस्टमेंट सुरू करावी. म्हणजे पुढे भविष्यात अशी कुठली जर घटना घडली किंवा अशा कुठला जर प्रसंग आला तर तुमच्या इमर्जन्सी फंडचा तुम्हाला उपयोग करता येतो आणि प्लस तुमची इन्व्हेस्टमेंट जी चालू राहते ती स्मूथली चालू राहते. अशा दोन्ही गोष्टी साध्य करता येतात, त्याच्यामुळे इमर्जन्सी फंड तर असायलाच हवा
1: कारण संकट कधी सांगून येत नाही.
0: बरोबर.
1: आधीच्या काळात इन्शुरन्स काढला जायचा, ज्याला म्हणजे सगळ्यांच्याच नोकरीत त्या इन्शुरन्स काढण्याला खूप महत्व असायचं. मग हे इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स असू द्या किंवा हेल्थशी संबंधित इन्शुरन्स असू द्या, तर मग हे इन्शुरन्स आर्थिक नियोजनात किती महत्वाचे आहे?
0: बरोबर. आता इन्व्हेस्टमेंट आधी करायची की प्रोटेक्शन आधी पाहिजे हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. मी सांगू इच्छिते की इन्व्हेस्टमेंटच्या आधी प्रोटेक्शन असू द्या. प्रोटेक्शन म्हणजे काय? तर तुमचं आयुष्य आणि तुमचं लागणार तुमचं आरोग्य या दोन्ही गोष्टी प्रोटेक्टेड असायला पाहिजे. म्हणजे कसं आहे ना की घरावर छप्पर नाही पण तुम्ही घर सजवताय, तर असं नको व्हायला. तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा पण त्याच्या आधी तुम्ही पहिले सिक्युअर करा. तर काय सिक्युअर करा? घरातली जी कमावती व्यक्ती आहे, समजा कुठल्या अनावधानाने घरातली व्यक्ती जर डेथ झाली किंवा एक्सपायर झाली तर घरातल्या बाकीच्या सदस्यांवर आर्थिक संकट नको कोसळायला, म्हणून त्या व्यक्तीचा टर्म इन्शुरन्स असणं अत्यंत आवश्यक आहे. तसेच मेडिक्लेम इन्शुरन्स, हे दोन इन्शुरन्स अत्यंत आवश्यक आहेत की कुठलीही मेडिकल खर्च आला तर घरातले सगळे मेंबर जेव्हा मेडिकल इन्शुरन्स मध्ये प्रोटेक्टेड राहतील तेव्हा अचानक येणारा जे खर्चाचं नियोजन आहे हे इन्शुरन्स मधून होऊ शकेल. त्याच्यामुळे हे दोन इन्शुरन्स तर असणं अत्यंत आवश्यक आहे, टर्म इन्शुरन्स आणि मेडिकल इन्शुरन्स. आणि जेव्हा हे तुम्ही घ्याल त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट किंवा तुमचे उद्दिष्ट जे तुम्हाला साध्य करायचे आहेत त्याचं प्लॅनिंग त्याच्यानंतर तुम्ही सुरू करा. पण हे दोन इन्शुरन्स तर घ्यायलाच हवे,
1: म्हणजे हे अगदी मस्ट आहे.
0: येस, बिलकुल.
1: कांचनताई, आजकाल गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहे, म्हणजे FD, म्युच्युअल फंड, शेअर्समध्ये पैसा गुंतवणं, गोल्ड, म्हणजे अनेक पर्याय असताना मग यापैकी प्रमुख पर्याय कोणते आहेत?
0: प्रमुख पर्याय म्हणजे तुमच्या उद्दिष्टांनुसार तुमचे गुंतवणुकीचे पर्याय तुमच्यासाठी योग्य ठरतील. जसं की तुम्हाला जर कमी वेळात पैसा हवाय, म्हणजे पुढल्या 1-2 वर्षात पैसा हवाय, तर मग अशा वेळेस ज्याच्यामध्ये रिटर्न कमी मिळेल पण तुम्हाला पैसा लगेचच्या लगेच लिक्विडेट तुम्ही तुमचा पैसा करू शकाल अशा वेळेस मग तुम्ही FD मध्ये करू शकता, RD मध्ये करू शकता. पण तुमचं जर प्लॅनिंग लॉंग टर्म आहे, दीर्घ काळासाठी तुम्हाला जर ठेवायचं आहे तर तुम्ही रिअल इस्टेटमध्ये पैसा इन्व्हेस्ट करू शकता, म्युच्युअल फंडमध्ये पैसा इन्व्हेस्ट करू शकता, गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आता कसं आहे ना की हा जो इन्व्हेस्टमेंटचा पर्याय आहे हा तुमचे गोल्स आणि तुमच्या रिस्कवर डिपेंड आहे. जेवढे तुमचे उद्दिष्ट हे कमी काळासाठी राहतील तेवढं रिस्क फॅक्टर तुमचा कमी राहील, आणि जेवढे तुमचे गोल किंवा उद्दिष्ट हे दीर्घ काळासाठी राहतील तेवढं तुमचा रिस्क फॅक्टर तेवढं तुम्ही थोडा जास्त घेऊन तुमचा पैसा तुम्ही चांगल्या प्रकारे वाढवू शकता. या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहे.
1: मग रिस्क आणि रिटर्न याचा संबंध कसा समजावून सांगाल तुम्ही?
0: इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, रिस्क अँड रिटर्न गोज हँड इन हँड. हायर द रिस्क हायर द रिटर्न, म्हणजे जेवढं जास्त रिस्क घेण्याची तुमची तयारी राहील तेवढं जास्त तुम्हाला रिटर्न मिळतील. पण आता रिस्क घेताना ही एक गोष्ट महत्वाची आहे की ती रिस्क ब्लाइंड नको. जी रिस्क तुम्ही घ्याल ती रिस्क तुमची सिस्टमॅटिक हवी आणि त्याच्यामध्ये एक प्रॉपर

0: स्मार्ट रिस्क असायला हवी, ज्याच्यामध्ये प्रॉपर तुम्ही गायडन्स घेऊन ती रिस्क घ्यायला हवी. तुम्ही जर ती ब्लाइंड रिस्क घेतली तर कदाचित जास्त रिटर्नच्या मागे धावता धावता तुम्हाला जेवढे साधे म्हणजे नॉर्मल रिटर्न असतील त्याच्यापेक्षाही कमी मिळतील. त्याच्यामुळे हाय रिस्क घेताना नेहमी स्मार्ट आणि सिस्टमॅटिक रिस्क जर घेतली तर मिळणारा पैसा हा नक्की गुलर आपल्या ऑप्शन म्हणजे एफडीआरडी पेक्षा नेहमीच जास्त असेल. पण त्याच्यासाठी प्रॉपर मार्गदर्शन घेऊनच ती रिस्क घ्यावी असा सल्ला देता येईल.
1: पण कांचन ते कधी कधी आपल्याला लगेच पैसा हवा असतो आणि काही गुंतवणुकी अशा असतात की जिथे आपल्याला लगेच परतावा मिळत नाही आणि आपल्याला अगदी लगेच पैसा हवा असेल तर त्यावेळेस कुठे गुंतवणूक करावी?
0: हा लगेच परतावा हवा असेल तर अशा केसमध्ये गव्हर्नमेंटचे बॉन्ड आहेत जे सिक्युअर्ड इन्व्हेस्टमेंट म्हणतो किंवा आपण एफडी म्हणतो किंवा आरडी म्हणतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणारा जो रिटर्न आहे हे कमी आहे पण तुम्हाला जर लगेच हवा आहे तुमचं जर ड्युरेशन कमी वेळासाठी तर अशा वेळेस या सिक्युअर्ड वेज मध्ये तुम्हीच पैसा इन्व्हेस्ट करायला हवा हे सजेस्ट करेल.
1: मैत्रिणींनो, जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेत आपण ऐकत आहात अर्थतज्ञ कांचन करंदीकर यांची मुलाखत. विषय आहे फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक. चला परत वळूया आपल्या मुलाखतीकडे. कांचनताई, आजकाल म्युच्युअल फंड आणि एसआयपी याचं नाव ज्याच्या त्याच्या तोंडी असते म्हणजे अगदी हे लोकप्रिय झालंय, तर या लोकप्रियतेचं काय कारण आहे?
0: म्युच्युअल फंड म्हणा किंवा एसआयपी म्हणा हे थोडस आजकाल ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट पेक्षा हा थोडा वेगळा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणारे जे परतावा असतो हा तुमच्या एफडी म्हणा किंवा आरडी पेक्षा जास्त असतो. तर तो का जास्त असतो? कारण याच्यामध्ये डिसिप्लिन इन्व्हेस्टिंग आहे. एफडी आरडी मध्ये सुद्धा आहे पण मिळणारे रिटर्न हे म्युच्युअल फंड मध्ये जास्त आहे. पण ते डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट करताना त्याच्यासोबत तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहायचं आहे. जेवढं जास्त काळासाठी तुम्ही इन्व्हेस्टेड राहाल, जेवढं जास्त काळासाठी तुम्ही त्याच्यात पैसा गुंतवाल तेवढं जास्त तुम्हाला त्याच्यामधनं मिळणारे रिटर्न हे जास्त मिळतील. तर मी म्हणेल की एसआयपी म्हणजे दिस इज द काइंड ऑफ डिसिप्लिन इन्व्हेस्टिंग, त्याच्यामध्ये तुम्हाला एक पैसा सेव्ह करण्याची तर सवय लागतेच लागते पण ऍट द सेम टाइम पैसा सेव्ह केल्यानंतर तो पैसा इन्व्हेस्ट करण्याची सुद्धा सवय लागते. आणि आता मार्केटमध्ये किंवा भारतामध्ये भरपूर अशा म्युच्युअल फंड कंपनीज आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शनही मिळतं आणि तुमचा पैसा सुद्धा व्यवस्थित वाढतो. म्हणून त्याचा ट्रेंड जास्त आहे सध्या
1: म्हणून हे एवढं लोकप्रिय. अगदी खरं आहे. मग गुंतवणूक करताना लोकांना जेवढं नॉलेज असतं आणि एकमेकांना विचारून मित्रांना विचारून जेवढं शक्य आहे तेवढं ते करतात, चर्चा करतात करायच्या आधी, तर मग या गुंतवणूक करताना बऱ्याचशा चुकाही लोकांच्या हातून होतात, म्हणजे यातल्या मोठ्या चुका कुठल्या?
0: तर आता चुका करताना म्हणायचं झालं तर सगळ्यात पहिली चूक म्हणजे लोक इमोशनवर डिसिजन घेतात. एखाद्या गोष्टीबद्दल किंवा न्यूज आली एखाद्या कंपनीबद्दल म्हणा किंवा दुसरी गोष्ट कोणी टिप सांगितली तर त्या टिपच्या बेसिसवर पैसे इन्व्हेस्ट करायला सुरुवात करणं, किंवा तिसरी गोष्ट म्हणजे की शॉर्ट टर्म मध्ये एखादी घटना घडली जसं आपण पाहिलं कोविडच्या काळामध्ये मार्केट क्रॅश असं खूप वेळा झालं पण तो कोविडचा काळ निघून गेला आणि त्याच्यानंतर मग मार्केट बऱ्यापैकी मार्केटने उच्चांक गाठला. तर अशा शॉर्ट टर्म गोष्टीमध्ये जिथे पॅनिक असतं तिथे पॅनिक होऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंट जो काही पैसा टाकलाय तो पैसा काढून घेणं तर हे सगळे चुकीचे निर्णय आहेत मी असं म्हणेन. तर ह्या सगळ्या चुका लोक करतात गुंतवणूक करताना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य आर्थिक सल्लागाराचं मार्गदर्शन न घेणं. ह्या सगळ्या चुकांमध्ये लोकांचे इन्व्हेस्टमेंट डिसिजन चुकतात तर ह्या गोष्टी टाळायला पाहिजे.
1: अगदी बरोबर. आणि बरेचदा कांचन ते काय होतं ना, कधी मित्रांचा सल्ला कधी नातेवाईकांचा सल्ला हा वेगवेगळा असू शकतो, मग यांच्या सल्ल्यानुसार गुंतवणूक करणं हे कितपत योग्य आहे?
0: यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही गुंतवणूक करा पण ब्लाइंड राहू नका.
1: हा
0: तुम्ही पण तेवढेच अवेअर व्हा की यांनी दिलेला सल्ला आपल्याला योग्य आहे का,
1: मग आणि ते किती तज्ञ आहेत त्या क्षेत्रात.
0: बरोबर बरोबर अगदीच. ते जर तज्ञ असतील तर काही प्रश्नच नाही. त्यांनी जर कुठलं पुस्तक वाचलं कुठलं मासिक वाचलं किंवा कुठल्या न्यूज ऐकल्या आणि त्या बेसिसवर त्यांनी तुम्हाला सल्ला दिला तर ब्लाइंडली तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून इन्व्हेस्टमेंट करू नका. कारण कशी आहे ना की प्रत्येकाची सिच्युएशन ही युनिक असते, प्रत्येकाला भविष्यात लागणाऱ्या पैशाची गरज ही वेगवेगळी असते, प्रत्येकाचं कमवणाऱ्या पैशाची कपॅसिटी ही वेगवेगळी असते,
1: घरात येणारा पैसाही वेगवेगळा
0: असतो. त्याच्यामुळे प्रत्येकाचं इन्व्हेस्टमेंट हे कस्टमाइज असतं, प्रत्येकाचं सारखं असू शकत नाही. त्याच्यामुळे ब्लाइंडली

0: वर विश्वास न ठेवता तुम्ही योग्य रीतीने व्यवस्थित माहिती काढा आणि मगच इन्व्हेस्टमेंट करा.
1: अगदी खरंय कांचन, ते प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात रिटायरमेंट म्हणजे निवृत्ती ही तर येणारच असते. मग या रिटायरमेंटचं प्लॅनिंग किती लवकर आपण सुरू करायला पाहिजे?
0: आता आधीच्या काळात असं होतं की गव्हर्नमेंट जॉब म्हणा किंवा बँकेत जे नोकरी करत होते किंवा सगळ्याच गव्हर्नमेंट जॉब मध्ये पेन्शन ही गव्हर्नमेंटकडनं मिळत होती, पण आता ओव्हरऑल सगळीकडेच पेन्शन मिळणं हे बंद झालंय. तर आधी असा प्रकार नव्हता की आपल्याला आपल्या भविष्यातील म्हणजे रिटायरमेंट लाईफ साठी काही पैसा गोळा करावा लागेल. तो रिटायरमेंट झाल्यावर तर तुमच्याकडे तुम्हाला मिळतच होता जो
1: पेन्शनच्या रूपात
0: सुरूच राहायचा जो मिळतच होता रिटायर्ड झाल्यावर सुद्धा मिळत होता. पण आता तसं राहिलं नाही. त्याच्यामुळे लोक काय विचार करतात की नाही रिटायर्ड व्हायला तर भरपूर वेळ आहे, पाहू आपण 40 नंतर विचार करू, 45 नंतर विचार करू. पण जेवढं लेट तुम्ही या गोष्टीसाठी प्लॅनिंग करायला सुरुवात कराल तेवढं तुम्हाला येणारा स्ट्रेस जास्त राहील. कारण तुमची नोकरीत असतानाची लाईफस्टाईल ही वेगळी असेल आणि रिटायरमेंट झाल्यानंतर जर तुम्हाला ती लाईफस्टाईल कायम ठेवायची असेल तर तुम्हाला अगदी सुरुवातीपासून या गोष्टीचा विचार करून तेवढा अमाऊंट वेगळा टाकावा लागेल. म्हणजे तुमची रिटायर्ड झाल्यानंतरची सुद्धा लाईफस्टाईल हॅम्पर होणार नाही आणि तुम्ही कमी रकमेमध्ये रिटायर्ड झाल्यानंतर भरपूर मोठा कॉर्पस गोळा करू शकता. म्हणून लवकर वयात रिटायरमेंट प्लॅनिंग सुद्धा करणंही तेवढंच महत्वाचं.
1: पण कांचन, ताई काही बाबतीत नवीन मुलं पण खूप स्मार्ट आहे असं म्हणावं लागेल. कारण आधी कसं निवृत्ती नंतर मिळणाऱ्या पैशांनी आपण आपलं घर बांधायचं, प्लॉट घ्यायचं, हे सगळं केलं जायचं. पण आता अगदी तरुण मुलं लागल्याच अगदी नोकरी लागल्याच कार घेतात, घर घेतात आणि मग त्याची EMI देत असतात. याबद्दल काय सांगाल?
0: बरोबर. आता EMI म्हणा किंवा हे म्हणा फेडत असतात ते तर अगदी योग्य आहे, पण ते सगळं करताना तुमच्या रिटायरमेंटसाठी तुम्ही विचार केला का हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. ठीक आहे, तुमचे EMI असेपर्यंत कदाचित तुम्ही कमी पैसा तुमच्या रिटायरमेंटसाठी बाजूला ठेवू शकत असाल. पण जसं तुम्ही म्हणाल्या की जसं तरुण वयातच आता घर घेतलं तर तुमचं 40 किंवा 45 पर्यंतच घर होऊन जाईल. पण मग उरलेल्या 15 वर्षात जेवढा पैसा तुम्ही घरासाठी भरला तेवढाच पैसा तुम्ही जर रिटायरमेंटसाठी सुद्धा बाजूला टाकला तर तुम्हाला तुमच्या रिटायरमेंट नंतर तुमचं लाईफस्टाईल हॅम्पर व्हायला प्रॉब्लेम जाणार नाही.
1: काळजीचं कारण नाही. तर मग शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म गोल्स यासाठी वेगवेगळी स्ट्रॅटेजी असते का?
0: हो नक्कीच. शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म साठी नक्कीच वेगळी स्ट्रॅटेजी असते. तर शॉर्ट टर्म म्हणजे काय तर सेफ इन्व्हेस्टमेंट आणि लॉंग टर्म म्हणजे काय तर ग्रोथ इन्व्हेस्टमेंट. शॉर्ट टर्म मध्ये जेव्हा तुम्हाला पैसा हवा असेल तेव्हा तो पैसा हा सेफ मार्गानेच किंवा सेफ ऑप्शन्स मध्ये इन्व्हेस्ट व्हायला हवा, सेफ जे पर्याय आहे त्याच्यातच इन्व्हेस्ट व्हायला हवा. आणि जेव्हा लॉंग टर्म मध्ये साठी तुम्हाला जर पैसा हवा असेल तर त्याची तुम्हाला ग्रोथ व्हायला हवी. जर ती ग्रोथ वाढायला हवी, जर ती ग्रोथ तुमच्या महागाई एवढीच वाढत असेल म्हणजे समजून चला 6-6.5% वाढत असेल तर तुम्हाला मिळणार पुढच्या 10 वर्षांनी तुम्हाला तो मिळतच नाहीये. कारण आज लागणारे 100 रुपये उद्या 150 रुपये तुम्हाला तेवढा खर्च लागेल. तर तुम्ही इन्व्हेस्ट केलेले जर 100 रुपये 150 रुपयांनीच वाढले तर आपण त्याला ग्रोथ इन्व्हेस्टमेंट नाही म्हणाल, ती स्टेबल इन्व्हेस्टमेंटच होईल. तुम्हाला ग्रोथ इन्व्हेस्टमेंट हवी असेल तर तुम्हाला योग्य लॉंग टर्म पर्यायच निवडावा लागेल आणि जर शॉर्ट टर्म हवी असेल तर सेफ इन्व्हेस्टमेंट पर्यायच निवडावा लागेल. तर हे दोन्हीचे प्लॅनिंग वेगवेगळं होईल, दोन्हीसाठी वेगवेगळं मार्गदर्शन किंवा वेगवेगळे पर्याय निवडावे लागतात.
1: मग एका सामान्य पगार असणाऱ्या व्यक्तीनं महिन्याला किती टक्के गुंतवणूक करावी?
0: तसं आयडियली पाहायला गेलं तर तुम्हाला मिळणाऱ्या पगाराचं किंवा तुमचा जर उद्योग असेल, तुमचा बिझनेस असेल तर तुम्हाला मिळणाऱ्या नेट प्रॉफिटच्या 20 किंवा 30% तुम्ही पैसा हा वेगळा ठेवायला पाहिजे ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून. सुरुवातीच्या काळात कदाचित ते मुलांना मुलींना कदाचित शक्य होत नाही किंवा आपले भरपूर स्वप्न असतात, भरपूर काही काही खर्च करायचे असतात. तर छोट्या अमाऊंट पासून सुरुवात करा, पण ऍटलीस्ट सुरुवात होणं ही जास्त महत्वाची आहे. आणि ती सुरुवात करून चालणार नाही तर त्यामध्ये तुमची नियमितता असणं ही तेवढीच आवश्यक आहे. नाही तर बऱ्याच वेळा असं होतं की एक वर्षभर
1: आपण सुरुवात करतो
0: आणि नंतर ते थंड पडतं. तर त्याच्यामध्ये भलेही तुम्ही कमी अमाऊंटनी कमी रकमेनी सुरुवात करा पण त्याच्यामध्ये नियमितता राखा. जसं जसं ती नियमितता राखेल तसं हळूहळू तुमची आपोआप रक्कम वाढत जाईल आणि मग कॉर्पस मोठा होईल.
1: मग 5-10,000 पासून गुंतवणूक ज्यांनी सुरू केली आहे त्यांना काय सल्ला द्याल?
0: परफेक्ट अमाऊंट आहे. ज्यांना 25,000, 30,000, 35,000 पगार आहे त्यांनी 5-10,000 पासून सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली.

0: 30 वर्षासाठी जरी तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट कायम ठेवली तरी मिळणारा पैसा हा पुष्कळ राहील. कारण त्याच्यामध्ये तू जे आधी बोलली त्याप्रमाणे कंपाऊंडिंगचा फायदा तुम्हाला होईल. म्हणजे इन्व्हेस्ट कराल समजून चला तुम्ही 25-30 लाख अंदाजे, पण मिळणारा पैसा कदाचित 1-1.5 कोटीच्या घरातही जाऊ शकतो जर 25-30 वर्षासाठी हा पैसा तुम्ही नियमितपणे चालू ठेवला तर.
1: आणि मग जर कोणाला आजपासूनच आपला हा कार्यक्रम ऐकल्यापासूनच जर फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करायचं असेल तर त्याने पहिली ऍक्शन काय घ्यावी?
0: पहिली ऍक्शन ही घ्यायला हवी की पहिले तुम्ही तुमचं मिळणारं इन्कम आणि खर्च हे काय आहे याचा ताळमेळ पहा की किती खर्च होत आहेत आणि किती इन्कम होत आहे. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट मला अशी सांगायची असेल की ते खर्च लिहिताना आवश्यक खर्च आणि आवडीचे खर्च याचं सुद्धा बायफर्गेशन करा. कारण काही काही खर्च असे बरेच असतात जे अवॉइडेबल असतात जे तुम्ही अवॉइड करू शकता. ते खर्च करण्याऐवजी ते पैसे तुम्ही इन्व्हेस्टही करू शकता. तर त्या खर्चाचं सुद्धा एक बायफर्गेशन करा, वर्गीकरण करा की आपल्याला आवश्यक असलेले हे खर्च एवढं आहे आणि जे टाळता येऊ शकतो ते खर्च वेगळे अशी. आणि जेव्हा मग तुमचं जेव्हा ती रक्कम जी उरेल ती जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट कराल तेव्हा मग तुम्हाला आपोआप त्याची हळूहळू नियमितपणे सवय लागेल.
1: मग आमचा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या श्रोत्यांसाठी त्यांच्या आर्थिक नियोजनासाठी कोणते 3 गोल्डन रूल्स आपण सांगू इच्छिता?
0: आता 3 गोल्डन रूल्स म्हणजे पहिले आहे की पे युअर सेल्फ फर्स्ट. म्हणजे पहिले स्वतःसाठी खर्च करा, स्वतःच्या कुटुंबासाठी खर्च करा. म्हणजे हे करताना मी हे नाही म्हणणार की फायनान्शियल प्लॅनिंग पासून सुरुवात करा. कारण शेवटी कमवतो आपण स्वतःसाठी,
1: अगदी
0: स्वतःच्या कुटुंबासाठी. त्याच्यामुळे स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी तर खर्च करणं हेही तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे कुटुंबामध्ये काटकसरीने दिवस काढा आणि पैसा इन्व्हेस्ट करा हे तर मी सल्ला देणार नाही. तर तुम्ही एक साऊंड आणि एक चांगलं आयुष्य जगता यावं यासाठी पहिले तुमच्या स्वतःसाठी तुमच्या कुटुंबासाठी पैसा खर्च करा. त्याच्यानंतर उरलेला पैसा हा तुम्ही इन्व्हेस्ट करा रेग्युलरली कन्सिस्टंटली नियमितपणे हा पैसा इन्व्हेस्ट करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे दूरदृष्टीचा विचार ठेवा. पैसा इन्व्हेस्ट करताना तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये दूरदृष्टी ठेवा की हो मी पुढचे 10 वर्ष किंवा मुलगा झाला मुलगी झाली तर पुढच्या 10-15 वर्ष त्याच्या हायर एज्युकेशन पर्यंत मी या पैशाला हात नाही लावणार. तर अशी दूरदृष्टी जेव्हा तुम्ही ठेवाल तेव्हा मग तुम्हाला मिळणारा पैसा हा भरपूर राहील.
1: अगदी बरोबर. मग आजकाल बरेच जण गुंतवणूक करताना ब्लाइंडली नाही करत, कारण आजकाल लोक बरेच हुशार झाले आहेत तसे, तर मग एक्सपर्टचा सल्ला घेतात, तर हा एक्सपर्टचा गायडन्स घेणं आवश्यक आहे का?
0: हो नक्कीच. कारण कसं आहे ना, राईट गायडन्स घेणं हा शॉर्टकट नाहीये तर हा स्मार्टकट आहे. म्हणजे आता जसं आपण म्हणतो आपली हेल्थ खराब झाली तर आपण डॉक्टरकडे जातो, तर शेवटी पैसा ही सुद्धा आपली वेल्थच आहे.
1: अगदी.
0: तर वेल्थ जसं आपली हेल्थ खराब झाली तर आपण डॉक्टरकडे जातो, तर वेल्थचं नियोजन करण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रॉपर एखाद्या फायनान्शियल मॅनेजर कडे जावं लागेल.
1: जायला पाहिजे.
0: हा, की ज्याला मार्केटमधल्या सगळ्या करंट अफेअर्स माहिती असतात, करंट घडामोडी माहिती असतात, कदाचित आपला तेवढा अभ्यास नसेल, पण जो व्यक्ती किंवा जो सल्लागार डे इन डे आउट हेच काम करतो तो तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकेल. त्याच्यामुळे योग्य गायडन्स घेणं हे स्मार्ट कट आहे, शॉर्टकट नाही.
1: मग आजकाल सगळे प्लॅटफॉर्म डिजिटल झाले आहे, तर या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे गुंतवणूक सोपी झाली असं आपल्याला वाटतं का?
0: मी म्हणेल की ईज ऑफ ऍक्सेस इज नॉट द ईज ऑफ सक्सेस. म्हणजे आता ऑनलाईन किंवा डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे आपल्याला सगळं घरी बसून ऑनलाईन आपण सगळं सर्च करून पाहू तर शकतो, पण ह्याच्यामुळे तुम्हाला सक्सेसच मिळेल असं जरुरी नाहीये. गोष्टी ऍक्सेसेबल तर इझिली झालेले आहे, पण त्यामधनं सगळेच सक्सेसफुल होत आहेत का? तर नाही. तर सक्सेसफुल होण्यासाठी काय लागेल की तुम्हाला त्या गोष्टीचं डिटेल नॉलेज घ्यावं लागेल आणि प्रॉपर गायडन्सही घ्यावं लागेल, योग्य मार्गदर्शनही घ्यावं लागेल. तर या दोन्ही गोष्टी घेतल्यानंतरच तुम्ही तुमचे गोल अचीव्ह करू
1: शकता. तर कांचनताई, आज आपण इथं आलात आणि फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक याविषयी इतकं छान सोप्या शब्दात मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद. नमस्कार.

जागर आर्थिक साक्षरतेचा कांचन करंदीकर यांची कविता कोळे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. विषय होता फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक. तर मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातले हे छान स्वभावगीत.

मैत्रिणींनो, आशा भोसले यांच्या या भावगीताबरोबरच आजचा वनिता मंडळ कार्यक्रम इथे संपवायची वेळ झाली आहे. तेव्हा तुमचा निरोप घ्यायला हवा. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता रसपुरे. आता मी स्वाती तुपकर तुमचा आजच्या पुरता इथेच निरोप घेते. पुन्हा रचवत आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. भिंतीला कान असतात या चित्रपटातलं गीत ऐकूया. गीतकार आहेत ग. दि. माडगूळकर, गायक आणि संगीतकार आहेत सुधीर फडके.

भालू या चित्रपटातलं गीत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलं, आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं. गीतकार होते पी सावळाराम आणि संगीतकार होते विश्वनाथ मोरे. गीतबहार कार्यक्रमात यानंतर ऐकूया नणंद भाऊसे या चित्रपटातलं गीत गायलं आहे अनुराधा पौडवाल आणि मीना पत्के यांनी. गीतकार आहेत शांताराम नांदगावकर आणि संगीतकार आहेत अशोक पत्की.

0: एकटी या चित्रपटातलं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. गीतकार होते ग दी माडगुळकर आणि संगीतकार होते सुधीर फडके आणि हे गीत गायलं होते आशा भोसले यांनी. गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम या गीतासोबतच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचा 1:30 आहे. ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आम्ही प्रसारित करू आणि त्यानंतर 1:40 मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही प्रसारित करू. ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. 5 देशांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून प्रधानमंत्री काल नवी दिल्लीत परतले. इटलीमध्ये उभयपक्षी व्यापक सहकार्यासाठी झाले महत्वाचे

0: महामार्गांच्या आधुनिक बांधकामामुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाचा दक्षतेचा इशारा जारी. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 देशांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून काल नवी दिल्लीत परतले. मोदी यांनी इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. या दौऱ्यात भारत आणि इटलीने आपले संबंध विशेष सामरिक भागीदारीपर्यंत वाढवण्याची घोषणा करण्याबरोबरच व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी या क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. त्याचबरोबर दोन्ही देशांनी कृषी, महत्वपूर्ण खनिजे, आयुर्वेद, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसंच भारतीय परिचारकांना भारतातून इटलीमध्ये ये जा करण्यासाठी सुविधा देण्यासह इतर मुद्द्यांवर देखील सामंजस्य करार केले. दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना रोम इथं अन्न आणि कृषी संघटनेच्या मुख्यालयात प्रतिष्ठेचे अॅग्रिकोला पदक प्रदान करण्यात आलं. मोदी यांनी हा सन्मान भारतातले शेतकरी, पशुपालक, मत्स्यशेती करणारे बांधव, कृषी शास्त्रज्ञ आणि कामगारांना समर्पित केला. या सन्मानाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. भारतीय उद्योगांना केवळ युरोपातच नव्हे तर पूर्व भूमध्यसागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलदेसिर यांनी आज दिली आहे. ते आज मुंबईत भारत सायप्रस उद्योग मंचाला संबोधित करत होते. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा निकोस यांनी यावेळी केली. सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचं अध्यक्षपद देखील आहे. त्यामुळे सायप्रसच्या सहकार्यासोबतच भारताला युरोपीय महासंघाचे सहकार्य देखील मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी दोन्ही देशांमध्ये 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सायप्रसचं सहकार्य आणि मैत्रीचा लाभ भारताला दीर्घकाळपर्यंत मिळत राहील अशी आशा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रातल्या तरुण उद्योजकांनी, गुंतवणूकदारांनी, व्हेंचर फंड्स आणि विद्यापीठांनी या सहकार्याचा लाभ घेत प्रगती करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. देशात वेगानं विकसित होत असलेल्या हरित द्रुतगती महामार्गामुळे आणि नियंत्रित प्रवेश असलेल्या महामार्गांमुळे रस्ते मार्गानं केलेल्या प्रवासाचं स्वरूप बदललं आहे असं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीनंतर मुंबई पुणे विमानसेवा जवळजवळ बंद झाली होती. तसाच बदल आता दिल्ली डेहराडून आणि दिल्ली जयपूर महामार्गामुळे झाल्याचंही त्यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीत अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. रस्ते बांधकामात नवनवीन संशोधनामुळे साधन सामुग्रीचा पुनर्वापर होतो तसंच बांधकामाचा दर्जा सुधारतो असं ते म्हणाले.
1: वी कॅन ऍड 30% बायो बिटुमेन इन टू पेट्रोलियम बिटुमेन विथ 15% रबर पावडर वेअर वी कॅन गेट इट फ्रॉम द यूज टायर अँड 7% प्लास्टिक. वी हॅव ऑलरेडी सक्सेसफुली इम्प्लिमेंटेड द रोड ऑलरेडी युझिंग धिस टेक्नॉलॉजी.
0: भारतीय वाहन उद्योग जगात पहिल्या क्रमांकाचा करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं गडकरी यांनी असोचॅमतर्फे आयोजित नेतृत्व शिबिरात सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि कोरियाचे माजी सैनिक कल्याण विभागाचे मंत्री कोन ओह इल यांनी आज संयुक्तरित्या सेओलच्या इमजिनग पार्क इथं भारतीय युद्ध स्मारकाचं उद्घाटन केलं. कोरियन युद्धाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं या स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे. कोरियन युद्धात भाग घेतलेल्या भारतीय लष्कराच्या रुग्णवाहिका सेवेमधील सैनिकांनी दिलेल्या हौतात्म्याचं स्मरणार्थ हे युद्ध स्मारक बांधण्यात आलं आहे. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जागतिक शांतता आणि मानवतेच्या सेवेसाठी कोरियन प्रांतात भारतानं केलेल्या कार्याचं स्मरण केलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमधून त्यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन

श्रद्धांजली वाहिली. राजीव गांधी यांची प्रगतीशील विचारसरणी, देशाच्या एकतेसाठी दिलेलं सर्वोच्च बलिदान आणि त्यांचा साधेपणा हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी एबोलाच्या लक्षणांशी साधर्म असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणं दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला अधिसूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं

0: यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी एबोलाच्या लक्षणांशी साधर्म असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणं दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला आधी सूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असं आवाहनही संचालनालयानं केलं आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत भारतानं क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी जागतिक स्तरावरचा सर्वात मोठा क्षयरोग तपासणी आणि प्राथमिक रुग्ण शोध कार्यक्रम हाती घेतला आहे असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री JP Nadda यांनी केलं. जिनिव्हा इथं जागतिक आरोग्य परिषदेच्या 79व्या सत्रात फुफ्फुसांच्या आरोग्याबाबत मंत्रीस्तरावरचे दृष्टिकोन यावरच्या चर्चासत्रात ते बोलत होते. ज्यांना क्षयरोगाचा धोका जास्त आहे अशांपर्यंत पोहोचण्यासाठी घराघरातून तपासणी करणारे मोबाईल तपासणी चमू, जनजागृती मोहिमा यावर या कार्यक्रमात भर दिला जात आहे असं त्यांनी सांगितलं. सौंदर्य प्रसाधनांचा वापर औषध म्हणून इंजेक्शनद्वारे करण्यावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की सौंदर्य प्रसाधनाचा वापर शरीरावर चोळून, ओतून, फवारून किंवा शिंपडून केला जातो. सौंदर्य प्रसाधन क्लिनिक्स, सौंदर्यविषयक व्यावसायिक किंवा ग्राहकांनी ही प्रसाधनं शरीरात इंजेक्शन वाटे देऊ नये. या नियमांचा भंग केल्यास सौंदर्य प्रसाधन विषयक नियम 2020 नुसार कारवाई होऊ शकते. सौंदर्य वृद्धीसाठी, वृद्धत्व रोखण्यासाठी तसंच त्वचा गोरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंजेक्शन वाटे सौंदर्य प्रसाधनं घेतली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर CDSOCOनं हा इशारा दिला आहे. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकाच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे सर्व सरकारने बंदी घातलेल्या CPI माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले आहेत, 44 जणांना अटक झाली आहे तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर चॉकलेटच्या पाकिटात लपवून आणलेलं सुमारे 396 ग्राम सोनं सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी जप्त केलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रियाधून आलेल्या 2 प्रवाशांचा संशय आल्यानं त्यांच्या सामानांची तपासणी केली. त्यावेळी सामानात असलेल्या चॉकलेटच्या पाकिटांमध्ये 396 ग्राम सोनं पावडरच्या स्वरूपात लपवून ठेवल्याचं आढळून आलं. अधिकाऱ्यांनी हे सोनं जप्त केलं असून या दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. IPL स्पर्धेत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून प्रधानमंत्री काल नवी दिल्लीत परतले. इटलीमध्ये उभयपक्षी व्यापक सहकार्यासाठी झाले महत्वाचे करार. महामार्गांच्या आधुनिक बांधकामांमुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाचा दक्षतेचा इशारा जारी आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. 1:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. मुंबईत राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वगणना करत केला जनगणना 2027 मोहिमेचा प्रारंभ. मुंबईतल्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पातील भाडेकरू रहिवाशांसाठी तक्रार निवारण व्यवस्थापन प्रणाली विकसित. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मुंबई महानगर प्रदेशासाठी सर्वसमावेशक मान्सून पूर्वतयारी यंत्रणा सक्रिय. आणि प्रत्येक शाळेत बाल सुरक्षा समिती आणि मुंबईतील सर्व 227

0: प्रभागांमध्ये वार्ड बाल संरक्षण समिती स्थापन करण्यासाठी लवकरच धोरण. श्रोते हो, या होत्या गेल्या महिन्याभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधी विनीत मासावकर.
1: भारत सरकारच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या जनगणना 2027 मोहिमेचा राज्यपाल जिष्णू देववर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल पद्धतीनं स्वगणना करत 1 मे ला मुंबई येथून शुभारंभ केला. जनगणना 2027 ही 2 टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात दिनांक 1 ते 15 मे 2026 या कालावधीत नागरिकांना स्वतः डिजिटल पद्धतीनं स्वगणना करायची होती. याच अंतर्गत दिनांक 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत जनगणना प्रगणक घरोघरी जाऊन माहितीचं सत्यापन आणि पडताळणी करत आहेत. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं 25,000 कर्मचारी जनगणनेसाठी प्रगणक म्हणून कार्यरत आहेत. दक्षिण मुंबईतील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पात मूळ भाडेकरू रहिवासी यांना विकासकाकडून मिळणारं संक्रमण भाडं, सदनिकांचा ताबा आणि इतर वादांसंबंधीच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळानं विकसित केलेल्या तक्रार निवारण व्यवस्थापन प्रणालीचं उद्घाटन म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी केलं. मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळानं विकसित केलेल्या तक्रार निवारण व्यवस्थापन ही केंद्रीकृत डिजिटल प्रणालीची लिंक म्हाडाच्या mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर नागरिकांसाठी सिटीजन कॉर्नर या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. दक्षिण पश्चिम मान्सूनच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं मुंबई महानगर प्रदेशातल्या सर्व सुरू असलेल्या मेट्रो आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी व्यापक बहुपातळी मान्सून पूर्व तयारी आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. दिवस रात्र नियंत्रण कक्ष हेल्पलाईन असून टोल फ्री क्रमांक 1800228801, भ्रमणध्वनी क्रमांक 8657402090, विस्तारित दूरध्वनी क्रमांक 02265964176 आणि 02265967901 आणि दूरध्वनी क्रमांक 02226591241 हे आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रकल्पांवरील मान्सून पूर्वतयारी अंतर्गत अंमलबजावणी संस्थांकडून 49 रुग्णवाहिका, 431 डी वॉटरिंग पंप, 544 CCTV कॅमेरे, 55 आपत्कालीन नियंत्रण कक्ष ही संसाधनं तैनात करण्यात आली आहेत. शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण, अत्याचार, छेडछाड आणि तत्सम प्रकार काही वेळा आढळून येतात. हे गैरप्रकार रोखण्यासाठी कायद्याच्या अंमलबजावणीला अधिक बळकटी मिळावी म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं देखील काही उपाययोजना करणं आवश्यक आहे. या उपाययोजनांचं स्वरूप शिक्षण विभागानं सादर करावं असे निर्देश मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी दिले आहेत. दरम्यान प्रत्येक शाळेत बाल सुरक्षा समिती आणि मुंबईतील सर्व 227 प्रभागांमध्ये वार्ड बाल संरक्षण समिती स्थापन करण्यासाठी लवकरच धोरण आखून त्याचा आराखडा महापौरांकडे सादर करण्यात येईल असं शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजश्री शिरवडकर यांनी यावेळी सांगितलं. जिल्हा वार्तापत्रासाठी विनीत मासावकर, मुंबई.
0: याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. हे वार्तापत्र आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचं 1:45 आणि 40 सेकंद झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा. रवींद्र साठे यांनी गायलेलं मधुकर आरकडे यांचं हे गीत ऐकूया.

सुमित्रा संपादक यांनी गायलेलं गुरुनाथ शेणाई यांचं गीत आताच आपण ऐकलं. भावधारा कार्यक्रम या गीतासोबतच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 1:55 झाली आहेत. आता पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया श्रीराम कुंटे यांच्या भिंती आडचा चीन या पुस्तकाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध.
1: श्रीराम कुंटे लिखित भिंती आडचा चीन एका अजस्र देशाची कुंडली हे मनोविकास प्रकाशनचं पुस्तक चीन सारख्या गुंतागुंतीच्या बहुआयामी देशाचा सखोल आणि अभ्यासपूर्ण वेध घेतं. लेखकाच्या 1.5 वर्षभराच्या परिश्रमाने आणि निष्ठेने केलेल्या संशोधनाचं हे फलित आहे. या पहिल्याच पुस्तकाला मसाप पुणेचा पुरस्कार मिळाला आहे. भारताशी

0: चीन शत्रुत्वानी का वागतो? भारत चीनच्या नाकावर टिचून महासत्ता होईल का? असे प्रश्न आपल्याला सातत्याने पडलेले असतात आणि या प्रश्नांची विश्लेषण सिद्ध उत्तरं शोधण्यासाठी मराठी भाषेत चीन विषयी तुलनेनी अत्यल्प साहित्य उपलब्ध आहे आणि या ग्रंथांनी ती उणीव भरून काढली आहे. म्हणायला साम्यवादी पण प्रत्यक्षात नियंत्रित भांडवलशाहीचं नवं प्रारूप बुद्ध आणि ताओवादाच्या शांतता सूत्राचा पुरस्कार करतानाच प्रत्यक्षात हिंसक आधुनिक तरीही टोकाचा परंपरावादी असा आजचा चीन. भारताच्या नजरेतून चीनकडे पाहण्याऐवजी लेखकाने चीनी समाज इतिहास आणि मानसिकतेच्या दृष्टिकोनातून चीनची सांस्कृतिक सामाजिक मानसिक आणि राजकीय जडणघडण समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. चिरपरिचित चौकटीच्या बाहेर जाऊन एका तटस्थ दृष्टीनं चीनचा अभ्यास आपल्यासमोर उभा केला आहे. पुस्तकाची रचना चार भागात विभागलेली आहे. चीनचा इतिहास, भूगोल, संस्कृती, राजकीय व्यवस्था आणि आधुनिक काळातली प्रगती या सगळ्या पैलूंचा समावेश या चार भागात आहे. पहिल्या भागात विविध राजघराण्यांचा इतिहास ओघवत्या शैलीत उलगडला जातो. सणावळ्यांच्या कोरड्या मांडणीऐवजी लेखकाने कथाकथनाच्या अंगाने हा इतिहास जिवंत केला आहे. दुसऱ्या भागात कन्फ्युशियस, शांगझांग, शेंगीज खान यासारख्या ऐतिहासिक व्यक्तींच्या संदर्भातून पुढे माओ झेडोंगच्या काळाचे आरेखन केले आहे. ग्रेट टेरर, ग्रेट लीप फॉरवर्ड आणि सांस्कृतिक क्रांती यांसारख्या घटनांमधील क्रौर्य आणि मानवी हानी यांचे वास्तव वाचकाला हादरवून सोडते. त्यानंतर थ्यानमेन चौकातील आंदोलन आणि 1962 भारत चीन युद्धाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळते. तिसऱ्या भागात शी जिनपिंगच्या नेतृत्वाखालील आधुनिक चीनच्या गतिमान उदयाचे टप्पे अधोरेखित केले आहेत. आर्थिक, तांत्रिक, लष्करी आणि जागतिक राजकारणातील चीनची झेप तसेच बेल्ट अँड रोड सारख्या प्रकल्पांमागची चीनची महत्वाकांक्षा इथे दृगोचर होते. चीनने भारताला अनेक क्षेत्रात मागे टाकत कशी आघाडी घेतली हेही या भागात प्रभावीपणे मांडले आहे. चौथा भाग हे आपल्याला का माहीत असायला हवं या प्रश्नाभोवती फिरतो. चीनकडून भारतासमोर उभ्या राहणाऱ्या आर्थिक, सामरिक आणि वैचारिक आव्हानांची जाणीव करून देत लेखकानं जागरूकतेची गरज इथे अधोरेखित केली आहे. समृद्ध संदर्भसूची, नकाशे, छायाचित्रे आणि उच्चारसूची ही ह्या पुस्तकाची महत्वाची अंगे आहेत. यामुळे पुस्तक अधिकच अभ्यासपूर्ण आणि वाचनीय बनतं. एकूणच विद्याडचा चीन हा केवळ माहितीपर ग्रंथ नाही तर विचार प्रवर्तक आहे. दृष्टी, आकलन आणि चिंतन या सर्व पातळ्यांवर वाचकाचा विस्तार करणारा हा अभ्यासग्रंथ आहे. एका संतुलित राजकीय दृष्टिकोनातून आणि बहुविद्याशाखीय आकलनाच्या भक्कम पायावर लिहिलेलं हे पुस्तक आपल्या भौगोलिकदृष्ट्या निकटतम स्पर्धकाला समजून घेण्यासाठीच्या अभ्यासातलं महत्वाचं पाऊल आहे. भू राजकारणाच्या क्षेत्रात मराठी वाचकांनी आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे. महत्वाकांक्षी चीनशी स्पर्धा करण्यासाठी आसुसलेल्या भावनाप्रधान भारतीय मनाला स्वतःच्या आणि चीनच्या मर्मस्थानांची जाणीव करून देणारं हे पुस्तक आहे.
1: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात श्रीराम कुंटे यांच्या भिंती आडचा चीन या पुस्तकाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. दुपारचे ठीक 2 वाजले आहेत. कृषीवाणी कार्यक्रमात ऐकूया सागाची लागवड याविषयीची माहिती.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. साग हा अत्यंत मौल्यवान वृक्ष असून त्याला लाकडांचा राजा समजतात. सागाचा उपयोग इमारतीसाठी, फर्निचरसाठी आणि औद्योगिक अशा नित्योपयोगी वस्तूंसाठी होतो. लाकडाचा आकर्षक रंग आणि त्यामध्ये असलेला चिवटपणा, तासकाम करण्यासाठी असलेला सोपेपणा, पाण्यामध्ये अधिक काळ टिकून राहण्याची क्षमता अशा वैशिष्ट्यपूर्ण सागाच्या लाकडाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. सागाची लागवड उष्ण आणि दमट हवामानात चांगल्या प्रकारे होते. 100 ते 380 सेल्सिअस पर्यंत तापमान मानवतं. यापेक्षा कमी जास्त तापमानामुळे सागाची वाढ मर्यादित.

0: होते. समुद्रसपाटीपासून 1200 मीटर उंचीपर्यंत या वृक्षाची वाढ चांगली होते. लागवडीसाठी थोडीफार चढ उताराची पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन लागते. काळी चिकट माती असेल तर सागाची वाढ समाधानकारक होत नाही. तसंच उथळ निचरा न होणारी फार दलदलीची जमीन साग लागवडीस अयोग्य आहे. सागाचं बियाणं पेरून रोपांची लागवड करून किंवा खोडमूळ लावून म्हणजेच स्टंप लावून लागवड करता येते. सागाच्या बियांवरील कवच मऊ करून अंकुर येण्यास सुलभ करण्यासाठी पावसाळ्यात मोकळ्या जागेत सिमेंटच्या चबुतऱ्यावर किंवा टणक पृष्ठभागावर बियाणं पसरावं आणि दररोज दाताळ्यानं खालीवर करावं. असं केल्यामुळे 4 ते 6 आठवड्यानंतर बियांवरील कवच मऊ होऊन बी रुजण्यास मदत होते. प्रक्रिया केलेल्या बियाण्यापासून पॉलिथिन पिशवीत किंवा गादी वाफ्यावर सागाची रोपं करावीत. पॉलिथिन पिशवीत रोपं तयार करण्यासाठी माती वाळू आणि शेणखत याचं एकास एक एक या प्रमाणात मिश्रण करून 10x20 cm पिशवीत प्रक्रिया केलेलं बी पेरावं. गादी वाफ्यावर रोपं तयार करण्यासाठी 12x1 मीटर आकाराच्या वाफ्यावर 10 cm अंतरावर आणि 5 cm खोलीवर प्रक्रिया केलेलं बियाणं पेरावं. स्टंप बनवण्यासाठी 1 वर्षानंतर रोपं गादी वाफ्यावरून उपटावी. तसंच मुळाचा खोडाकडील 1.5 ते 2 cm भाग ठेवून बाकीचा भाग कापावा. हे करताना तिरपा एकच घाव घालावा. पानं आणि छोट्या मुळ्या काढाव्या. तयार केलेलं खोडमूळ जितक्या लवकर रोपणात लावलं जाईल तितकं चांगलं असतं. जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर 2x2 मीटर अंतरावर 30x30x30 cm आकाराचे खड्डे घेऊन त्यामध्ये सागाची लागवड करावी. सागाचे स्टंप घट्ट लावावे. लागवड केल्यानंतर स्टंपच्या शेजारी पाणी साचणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. वाढ जोमानं होण्यासाठी प्रतिरोप 10 ग्रॅम नत्र आणि 10 ग्रॅम स्पुरद आळे पद्धतीनं द्यावं. लागवड केल्यानंतर पावसाळ्यानंतर 1 वर्षापर्यंत पाण्याची आवश्यकता असते. प्रतिवर्षी सागाची उंची साधारणपणे 1 ते 1.5 मीटर आणि घेर 2 ते 5 cm वाढतो. सागाचं लाकूड जास्त लांबीचं जास्त घेराचं आणि गाठी विरहित होण्यासाठी साग कमी अंतरावर लावणं हितावह असतं. झाडांना पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश मिळून वाढ होण्यासाठी विरळणी करणं आवश्यक असतं. विरळणी लागवडीनंतर कधी करावी ते आपण खतं पाणी किती देतो यावर अवलंबून असतं. नियमित पाणी आणि वर्षातून 3 वेळा खतं दिली तर सागाची वाढ लवकर होते आणि लवकर विरळणी करावी लागते. सागाच्या झाडावर हुमणी आणि प्युरा या किडी आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव आढळतो. हुमणी आळीच्या बंदोबस्तासाठी जुलै महिन्याच्या 3rd आठवड्यात फेनवर्लेट 1.5% भुकटी सागाच्या 2 ओळीत टाकावी. पानं खाणारी कीड सागाच्या पानांची मध्यशर सोडून संपूर्ण पान खाते. मुरीमुळे सागाच्या पानावर पांढरे ठिपके आढळतात. यामुळे सागाच्या झाडावर विशेष असा परिणाम होत नाही. मात्र अधिक प्रादुर्भाव टाळण्यासाठी डायथेनेम 45 ची फवारणी करावी.
1: सागाची लागवड याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत. वाचक स्वरूपा सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. कृषीवाणी हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांचे वर्तन याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती.
1: मुलांच्या बदलत्या वर्तनाकडे लक्ष द्या, रेड फ्लॅग्स ओळखा. नमस्कार, आज मला एका अशा विषयावर बोलायचे आहे ज्याकडे आपण अनेकदा वेळ नाही म्हणून किंवा हे तर वयच आहे असं वागायचं म्हणून दुर्लक्ष करतो. पण खरंच ते वय असतं का?

0: किती एक मोठ्या वादळापूर्वीची शांतता असते. आपण आपल्या मुलांच्या मार्कांकडे लक्ष देतो, त्यांच्या कपड्यांकडे लक्ष देतो, त्यांच्या जीवनाकडेही लक्ष देतो, पण त्यांच्या बदलत्या स्वभावाकडे, त्यांच्या डोळ्यातल्या हरवलेल्या चमकेकडे आपले लक्ष जाते का? मानसशास्त्रात यालाच आपण रेड फ्लॅग्स म्हणतो, धोक्याची सूचना. पहिला रेड फ्लॅग, एकाकीपणा. तुमचा मुलगा किंवा मुलगी जो आधी घरात सगळीकडे बागडायचा, अचानक स्वतःला खोलीत कोंडून घेऊ लागला आहे का? मला एकटं सोडून द्या किंवा मला कोणाशीही बोलायचं नाही आहे हे वाक्य जर सारखं कानावर पडत असेल तर समजा काहीतरी चुकतंय. दुसरा महत्वाचा बदल, चिडचिडेपणा. साध्या साध्या गोष्टींवरून आरडाओरडा करणं, वस्तू फेकून देणं किंवा प्रचंड रागावणं, आपण काय म्हणतो खूप उद्धट झालाय, पण कधी विचार केलाय का की त्या रागाच्या मागे एखादी भीती, एखादं दडपण किंवा शाळेतील बुलिंग तर नाही ना? राग हे बऱ्याचदा आतल्या दुःखाचं कवच असतं. आणखी तिसरा रेड फ्लॅग आहे, आवडत्या गोष्टींमधला रस कमी होणं. ज्या मुलीला डान्स करायचं वेळ होतं ती आता गाणंही लावत नाही. ज्या मुलाला मैदानावर खेळायची आवड होती तो तासन तास शून्यात नजर लावून बसतो, मैदानाकडे जात नाही. त्यांच्या जीवनाच्या आणि झोपण्याच्या सवयी अचानक बदललेल्या आहेत का? खूप जास्त झोपणं किंवा रात्रभर जागं राहणं हे केवळ लाईफस्टाईल नाही तर हे त्यांच्या मनाचं रडणं असू शकतं. मंडळी, मुलं कधीच थेट येऊन सांगत नाहीत की बाबा मी डिप्रेशनमध्ये आहे किंवा आई मला खूप भीती वाटते. त्यांचं वागणं बोलत असतं, आपण फक्त ते ऐकायला शिकायला पाहिजे. आजकालचं जग स्पर्धेचं आहे, सोशल मीडियाचं आहे, तिथल्या लाईक्सच्या जगात ही मुलं स्वतःची लाईफ हरवून बसली आहेत. त्यांना महागड्या भेटवस्तू नको आहेत, त्यांना हवा आहे तुमचा वेळ आणि विश्वास. जेव्हा तुम्हाला असे बदल दिसतील तेव्हा त्यांना ओढू नका, त्यांच्याशी संवाद साधा. त्यांना सांगा, बाळा तू जो काही विचार करतोयस त्यात मी तुझ्या सोबत आहे. त्यांना जज करू नका, फक्त त्यांना ऐकून घ्या. लक्षात ठेवा, वेळेवर ओळखलेले एक रेड फ्लॅग तुमच्या मुलाचे भविष्य वाचवू शकते. मुलं ही झाडाच्या कोवळ्या पालवीसारखी असतात, त्यांना फक्त ऊन नको तर प्रेमाचा ओलावाही हवा असतो. चला तर मग आजपासून आपल्या मुलांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या शांततेकडे जास्त लक्ष देऊया, कारण कधी कधी शांतता खूप काही ओरडून सांगत असते. धन्यवाद.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण लहान मुलांचे वर्तन याविषयी डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती ऐकली. याबरोबरच आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 झाली आहेत. आता पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी जैव विविधता याविषयी सांगितलेली माहिती.
1: जीव संरक्षण म्हणजे जैव विविधतेचं रक्षण. परस्परोपग्रहो जीवानाम असे एक सूत्र आहे. सगळे जीव परस्परांना उपकार करत जगत असतात तेव्हा जगाचं राहटगाडगं नीट चालत असतं. कुणी कुणावर आक्रमण केलं तर त्याचा समतोल बिघडतो हे आपण आता पाहू लागलो आहोत. त्यामुळेच तर आपल्याकडे

0: क्लायमेट चेंज सारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत, पण ही विविधता वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव या वेगवेगळ्या रूपांना आपल्याला पाहायला मिळते. कधी कधी एकाच प्राण्याच्या प्रजातीमध्ये सुद्धा विविधता आढळते, त्याला जनुकीय विविधता असं म्हणतात. कधी कधी एकाच परिसंस्थेमध्ये, एकाच परिसरामध्ये विविध प्रकारचे प्राणी असतात, तर संपूर्ण जगामध्ये पाहायला गेलं तर अनेक प्रकारचे परिसर, अनेक प्रकारच्या परिसंस्था असतात. ते एकमेकाच्या सहयोगाने जगतात, तेव्हा पृथ्वी, जल, वायू, आकाश या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं, त्यांच्यामध्ये समतोलता राहते, मातीमध्ये सुपीकता राहते, त्यांना एकमेकांना अन्न आणि एवढंच काय औषधंसुद्धा निर्माण होऊ शकतात आणि त्यांना जगण्याला मदत करू शकतात. आपल्याकडे हवामान बदलाची चिंता खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते. जसं ही जैवविविधतेचं महत्त्व अन्न आणि औषधासाठी आहे, जैवविविधतेचं महत्त्व सुपीकता आणि समतोलता म्हणजे मातीमध्ये असलेले विविध घटकांचं प्रमाण या रूपात असतं, त्याचप्रमाणे त्यातून बाहेर पडणाऱ्या वायूवरही त्याचा परिणाम होतो. आणि तो वायू योग्य पद्धतीचा असेल तरच वातावरण चांगलं राहतं, नाहीतरी क्लायमेट चेंजच्या समस्येला आपल्याला तोंड द्यावं लागतं. खरं तर डायव्हर्सिटी इज ब्युटी ऑफ लाईफ, ही विविधता आहे म्हणूनच हे जग सुंदर आहे, म्हणून तर एकमेकांचा आनंद एकमेकांना मिळत राहतो. पण हा केवळ आनंदाचा मुद्दा नाही, हा अस्तित्वाचा मुद्दा आहे. म्हणून तर आपण उन्हाळा आला की चिवताईला खाऊ पिऊची व्यवस्था आपल्या घराच्या माडीवर किंवा परड्यामध्ये करतो. म्हणून तर आपण एखादा साप त्याच्या वाटेने जात असेल तर आपण त्याला मारत बसत नाही, आपण आता बदललो आहोत, त्याला त्याच्या वाटेने जगू देऊ शकतो. आपल्याला बिबट्याचा प्रश्न अलीकडे सारखा पेपरमध्ये आणि सोशल मीडियावर पाहायला मिळतो, पण त्याची परिसंस्था नष्ट झाली म्हणून तो आपल्यात येऊन आपल्याला त्रास देऊ लागलाय. जर आपण त्याची परिसंस्था नष्ट केली नसती तर त्यानं आपल्याला त्रास दिला नसता. मनुष्य हा सहिष्णू आहे, एकमेकांना सामावून घेणारा आहे, समाजशील प्राणी आहे. मग तो प्राणी केवळ मनुष्य प्राण्यापुरता मर्यादित सहिष्णू नाही आहे, जगातल्या सर्व जीवांसाठी एकमेकांना सामावून घेऊन जगणारा असा सहिष्णू प्राणी आहे. त्यामुळेच तर जगामध्ये शांती पण राहते आणि एकमेकांचे पोषण सुद्धा होते.
1: श्रोत्याहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर मनोज पाटील यांनी जैव विविधता या विषयी सांगितलेली माहिती ऐकली.
2: या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

परिसर हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:15 वाजत आहेत. दोपहर समाचार हिंदीतलं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

उत्तरा चोसाळकर यांनी गायलेला राग मुलतानी आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ संतोष मिश्रा आणि हार्मोनियम साथ जयंत फडके यांनी केली होती. नादब्रह्म अंतर्गत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

रसिक हो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही, आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळ यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वरांजली.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 3 वाजत आहेत. प्रादेशिक बातम्या आता प्रसारित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. मुंबईत आज भारत सायप्रस दरम्यान 6 करारांवर स्वाक्षऱ्या. महामार्गांच्या आधुनिक बांधकामामुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा जारी. नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% आणि परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे असं त्यांनी सांगितलं. मुंबई हे जगातलं वेगानं विकसित होणारं आर्थिक केंद्र बनत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत असून त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच आंतरराष्ट्रीय एज्युसिटी मेडिसिटी आणि GCC सिटी सारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी

0: लागले. भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलिदोस यांनी दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा निकोस यांनी यावेळी केली. सायप्रसकडे सध्या युरोपियन महासंघाच्या परिषदेचे अध्यक्षपद देखील आहे, त्यामुळे सायप्रसच्या सहकार्यासोबतच भारताला युरोपियन महासंघाचे सहकार्य देखील मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी दोन्ही देशांमध्ये 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सायप्रसचं सहकार्य आणि मैत्रीचा लाभ भारताला दीर्घकाळपर्यंत मिळत राहील अशी आशा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रातल्या तरुण उद्योजकांनी, गुंतवणूकदारांनी, व्हेंचर फंड्स आणि विद्यापीठांनी या सहकार्याचा लाभ घेत प्रगती करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. देशात वेगानं विकसित होत असलेल्या हरित द्रुतगती महामार्गामुळं आणि नियंत्रित प्रवेश असलेल्या महामार्गांमुळे रस्ते मार्गानं केलेल्या प्रवासाचं स्वरूप बदललं आहे असं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीनंतर मुंबई पुणे विमानसेवा जवळजवळ बंद झाली होती, तसाच बदल आता दिल्ली डेहराडून आणि दिल्ली जयपूर महामार्गामुळे झाल्याचं त्यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीत अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. रस्ते बांधकामात नवीन संशोधनामुळे साधन सामुग्रीचा पुनर्वापर होतो, तसंच बांधकामाचा दर्जा सुधारतो असं ते म्हणाले.
1: वी कॅन ऍड 30% बायो बिटुमेन इन टू पेट्रोलियम बिटुमेन विथ 15% रबर पावडर वेअर वी कॅन गेट इट फ्रॉम द यूज टायर अँड 7% प्लास्टिक. We have already successfully implemented the road already using this technology which is proved to be successful.
0: भारतीय वाहन उद्योग जगात पहिल्या क्रमांकाचा करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं असोचेम तर्फे आयोजित नेतृत्व शिबिरात त्यांनी सांगितलं. जागतिक स्तरावरच्या संकटातही भारताच्या अर्थव्यवस्थेने 6.4 ते 6.5% अशी प्रगती केल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी या परिषदेतल्या भाषणात सांगितलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमधून त्यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. राजीव गांधी यांची प्रगतीशील विचारसरणी, देशाच्या एकतेसाठी दिलेले सर्वोच्च बलिदान आणि साधेपणा हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी एबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणे दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला माहिती द्यावी असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणे आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असं आवाहन संचालनालयानं केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी CBI लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉ मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी CBI कसून चौकशी केली होती. नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे

0: अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नीट यूजीची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं राज्यातल्या अभियांत्रिकी आणि फार्मसी महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलल्या असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते काल मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. महाविद्यालयांच्या फी आकारणीवरचे नियम अधिक कठोर करण्यासाठी आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी आर्थिक सहाय्य वाढवण्याच्या उपाययोजना त्यांनी जाहीर केल्या. यात महाविद्यालयांना आता विकास शुल्क, प्रयोगशाळा शुल्क अशा विविध नावांनी स्वतंत्र शुल्क आकारता येणार नाही. एकाच फी संरचनेत सर्व अनिवार्य शुल्क समाविष्ट केलं जाईल आणि त्यावर फी रेग्युलेटरी अथॉरिटीचं नियंत्रण असेल अशी माहिती पाटील यांनी दिली. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे सर्व सरकारनं बंदी घेतलेल्या सीपीआय माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले, 44 जणांना अटक झाली आहे, तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. ठाण्याच्या न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना आज दोषमुक्त केलं आहे. 2008 साली रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यासह 8 जणांवर खटला सुरू होता. या प्रकरणात 150 उमेदवारांना मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता, परंतु साक्षी पुरावे सादर करता न आल्यानं न्यायालयानं या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं, तिथंच त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना येत्या 48 तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला असून नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसंच पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये येत्या 24 तासात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस येण्याची शक्यता, तर ठाणे, नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. मुंबईत आज भारत सायप्रस दरम्यान 6 करारांवर स्वाक्षऱ्या. महामार्गांच्या आधुनिक बांधकामामुळे देशात
1: संवाद होता है, बात बन जाती है और आगे बात को हम बढ़ा रहे हैं राहीबाई सोमा पोपरे की बात के साथ में, जिन्हें महाराष्ट्र की सीड मदर या
0: पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:50 आणि 50 सेकंद झाली आहेत. आजची आमची पहिली प्रसारण सभा आता इथेच समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया संध्याकाळी ठीक 5 वाजता आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेमध्ये. तोपर्यंत नमस्कार. दरम्यान आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम जरूर ऐकू शकता. नमस्कार.
1: का विवाह हो गया था और उसी गांव के समुदाय के एक किसान थे जिनके साथ उनका विवाह हुआ. शादी के बाद उन्होंने अपने पति के साथ खेती का काम जारी रखा और समय के साथ साथ विभिन्न फसलों की खेती में सराहनीय दक्षता भी उन्होंने हासिल कर ली.
3: बिल्कुल. और जिस तरह से आपने बताया कि महज 12 साल की उम्र में राहीबाई का विवाह हो गया था उनका, तो वो उसी गांव के समुदाय के किसान थे और शादी के बाद भी उन्होंने अपने पति के साथ खेती जारी रखी और समय के साथ साथ विभिन्न फसलों की खेती में सराहनीय दक्षता हासिल कर ली थी उन्होंने. और शिक्षा से वंचित होने के बावजूद राहीबाई का दिमाग बहुत तेज था और उनकी दृष्टि पैनी थी. खेती करते करते उन्हें एक समय ये एहसास हुआ कि रासायनिक उर्वरक

0: येसुदास आणि हेमलता यांच्या स्वरात चितचोर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं रवींद्र जैन यांचं.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, आशा भोसले, मोहम्मद रफी आणि शमशाद बेगम यांच्या स्वरात. सीआयडी चित्रपटाच्या गीताला संगीत आहे ओ पी नय्यर यांचं.

0: श्रोते हो, कार्यक्रमातलं या पुढचं गीत काही क्षणात.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
2: जीवन त्यांना कळले हो. गेली 50 वर्षांहून अधिक काळ विना मोबदला संस्कार वर्ग पाळणाघर चालवणाऱ्या तसंच महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणाऱ्या मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध आणि अश्रू ही मुग्धा गोखले यांची कथा जरूर ऐका शनिवारी 23 मेच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात 12:00 वाजता. आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून

0: चोरी चोरी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलत लता मंगेशकर यांच्या स्वरात. गीत होतं हसरत जयपुरी यांचं आणि संगीत होतं शंकर जयकिशन यांचं.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय, तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगा हर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.
2: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10 वाजता. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.

आशा भोसले यांच्या स्वरात गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. खूबसूरत चित्रपटातल्या गीताला संगीत होतं आर डी बर्मन यांचं. श्रोते हो कार्यक्रमात आता गाईड या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत ऐकूया. संगीत एस डी बर्मन यांचं आणि गायलंय लता मंगेशकर यांनी.

श्रोतेहो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत. आता ठीक 5:30 वाजता युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

हाय हॅलो आणि नमस्कार मित्र मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? मी देविका तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या युववाणी कार्यक्रमात. आजचा दिवस 21 मे, कॅलेंडर वरची फक्त एक तारीख नाही, हा दिवस आपल्याला एक महत्वाची गोष्ट आठवण करून देतो की भारतापेक्षा माणुसकी मोठी असते, द्वेषापेक्षा प्रेम मोठं असतं आणि हिंसेपेक्षा शांतता जास्त शक्तिशाली असते. आज भारतभर दहशतवाद विरोधी दिवस पाळला जातो. हा दिवस आपल्याला त्या सर्व निरपराध लोकांची आठवण करून देतो ज्यांनी दहशतवादामुळे आपले प्राण गमावले. कुणाचं कुटुंब तुटलं, कुणाची स्वप्न अर्धवट राहिली आणि कुणाचं आयुष्य एका क्षणात पूर्ण बदलून गेलं. दहशतवाद हा शब्द जरी लहान असला तरी त्याचं नुकसान खूप मोठं असतं, कारण दहशतवाद फक्त बॉम्बस्फोट किंवा गोळीबार नसतो. दहशतवाद म्हणजे लोकांच्या मनात भीती निर्माण करणं, लोकांना धर्म, जात, भाषा यांच्या नावावर एकमेकांविरुद्ध उभं करणं, समाजात द्वेष निर्माण करणं आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे दहशतवाद कधीच कुणाचा सख्खा नसतो, तो फक्त विनाश करतो. मित्रांनो, आज आपण अशा काळात जगतोय जिथे माहिती एका सेकंदात जगभर पोहोचते, पण याच सोशल मीडियाचा वापर काही लोक चुकीच्या गोष्टी पसरवण्यासाठी करतात. खोट्या अफवा, द्वेष पसरवणारे व्हिडिओ, लोकांना भडकवणारे मेसेज आणि कधी कधी आपणही विचार न करता त्या गोष्टी पुढे पाठवतो. पण आपण कधी विचार करतो का की एका चुकीच्या पोस्टमुळे किती लोकांच्या मनात राग निर्माण होऊ शकतो, किती लोक एकमेकांविरुद्ध उभे राहू शकतात. म्हणूनच आजच्या काळात फक्त बॉर्डरवर लढणं महत्वाचं नाही, तर चुकीच्या विचारांविरुद्ध लढणंही तितकंच महत्वाचं आहे.

आजचा तरुण हा देशाचं भविष्य आहे असं आपण नेहमी म्हणतो, पण खरं भविष्य तेव्हाच सुरक्षित राहील जेव्हा तरुणांच्या मनात द्वेष नाही तर समजूतदारपणा असेल. आपण वेगवेगळ्या धर्माचे असू शकतो, आपण वेगवेगळ्या भाषा बोलू शकतो, आपले विचार वेगळे असू शकतात, पण शेवटी आपण सगळे माणसं आहोत आणि हाच विचार आपल्याला एकत्र ठेवतो. कारण जेव्हा समाजात संवाद संपतो तेव्हा भांडणं सुरू होतात आणि जेव्हा माणुसकी हरवते तेव्हा हिंसा वाढते. आपल्या देशाने अनेक कठीण प्रसंग पाहिले आहेत, अनेक दहशतवादी हल्ले सहन केले आहेत, पण प्रत्येक वेळी भारत पुन्हा उभा राहिला. कारण हा देश फक्त इमारतींवर नाही तर लोकांच्या एकतेवर उभा आहे. जे सैनिक सीमेवर उभे राहून आपलं रक्षण करतात, जे पोलीस दिवस रात्र काम करतात, जे डॉक्टर मदत कार्य करणारे लोक संकटांच्या वेळी जीव धोक्यात घालून इतरांना वाचवतात, ते सगळे आपल्याला एकच गोष्ट शिकवतात, माणुसकी सर्वात मोठी आहे. आज 21 मे निमित्त आपण एक छोटासा संकल्प करूया की आपण कधीही द्वेष पसरवणार नाही, कोणत्याही प्रकारच्या हिंसेला समर्थन देणार नाही, धर्म जात भाषा यांच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपू आणि देशाच्या शांततेसाठी जबाबदार नागरिक बनू. कारण शेवटी गोळ्या आवाज करतात पण शांतता इतिहास घडवते. जय हिंद. मित्रांनो, आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. ऐकूया सांजवेळ ही मालिका आपली मैत्रीण सन्मती अडावटकर हिच्यासोबत.

नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या सांजवेळ मालेत. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या आयुष्यात असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी आपण एखादं गाणं ऐकत नाही किंवा गुणगुणत नाही. असं न होणं म्हणजे फारच क्वचित. सकाळची भक्तिगीते असोत, प्रवासातले हेडफोन असोत, अभ्यास करतानाची हलकी गाणी असो किंवा मित्रांसोबत गाण्यांच्या मैफिली, संगीत आपल्या प्रत्येक क्षणात असतं. संगीत ही एक फक्त करमणूक नाही तर भावना व्यक्त करण्याची सुंदर भाषा आहे. कधी आनंद झाला की आपण नकळत एखादं गाणं गुणगुणतो, तर कधी दुःखात एखादं शांत गाणं मनाला आधार देतं. आणि गाणी जुनी असो किंवा नवी, प्रत्येक गाण्याचा एसेन्स वेगळा आणि खासियतही वेगळी. मित्रांनो, पूर्वीच्या काळी लोककला, भजन, अभंग, भारूड यांच्या माध्यमातून संगीत लोकांपर्यंत पोहोचायचं. आज काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण संगीताचं महत्त्व अजूनही तितकंच आहे. आज मोबाईलवर एका क्लिकवर जगभरातलं संगीत ऐकता येतं. मराठी, हिंदी, इंग्रजी, शास्त्रीय, रॅप, फोक अशा प्रत्येक प्रकाराचं संगीत आपल्याला सहज उपलब्ध आहे. आपल्या मराठी संस्कृतीत तर संगीताला खूप मोठं स्थान आहे. अभंग, भारूड, भजनं, नाट्यसंगीत ते आधुनिक चित्रपट गीतांपर्यंत प्रत्येक गाणं काहीतरी सांगून जातं. गाणं म्हणजे फक्त शब्द आणि सूर नसतात, तर त्यामागे भावना, अनुभव आणि कलाकाराची मेहनत असते. आणि खरं सांगायचं तर असं म्हणतात की संगीत माणसाला जोडण्याचं काम करतं. भाषा वेगळी असली तरी सूर सगळ्यांना समजतात. म्हणूनच तर आपण सुद्धा अनेक वेळेला आपल्याला न येणाऱ्या भाषेतली गाणी अगदी मनापासून ऐकतो आणि ती आपली आवडती सुद्धा होऊन जातात. मित्रांनो, आजकालच्या धावपळीच्या जीवनात ताण, चिंता अर्थात स्ट्रेस खूप वाढला आहे. अशा वेळी एखादं आवडतं गाणं ऐकलं की मन अगदी हलकं होतं, किंवा अगदी साध्या भाषेत सांगायचं तर मूड चेंज होतो. खरं तर आता अनेक डॉक्टर आणि शास्त्रज्ञ सुद्धा म्युझिक थेरपीचा सल्ला देतात आणि उपयोग करतात. मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात संगीत आहे. गाता आलं नाही तरी आपण संगीत ऐकायला आणि अनुभवायला नक्की शिकायला हवं, कारण अनेकदा आपण आपल्या भावना शब्दात सांगू शकत नाहीत तर त्या फक्त गाण्यातूनच जाणवतात. चला तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या सांजवेळ मालेत एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत मी सन्मती अडावतकर या छान सुमधुर गाण्याने तुमची रजा घेते.

0: मित्रांनो, आताच आपण सांजवेळ ही मालिका ऐकली आपली मैत्रीण सन्मती अदावतकर हिच्या सोबत. आता पुढे ऐकूया करिअर मंत्र या मालेत अश्लेषा भट हिने घेतलेली मुलाखत.
1: हॅलो मित्रांनो, कसे आहात सगळे? मी तुमची मैत्रीण अश्लेषा मनापासून स्वागत करते आजच्या करिअर मंत्र या मालेत. मित्रांनो, आजकाल आपण सगळेच एआयच्या जगात वावरतोय. आजच्या या स्पर्धेच्या युगात सेटल होण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सायबर सुरक्षा, डेटा सायन्स आणि क्लाउड कम्प्युटिंग यासारख्या अनेक स्ट्रीम्स अवेलेबल असून युवकांना आता अफाट करिअरच्या संधी देखील उपलब्ध आहेत. पण आज आपण या सगळ्या स्ट्रीमपैकी चर्चा करणार आहोत ते म्हणजे आयटी मधील करिअरच्या संधी. आयटी मध्ये तांत्रिक कौशल्ये आणि कल्पक विचारांमुळे तरुण पिढी फक्त भविष्यच घडू शकत नाही तर जागतिक पातळीवरही अनेक बदलांचे नेतृत्वही करू शकते. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या मुलाखतीला. आपल्या सोबत आहेत डॉक्टर निर्मल मुंगळे. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार.
1: तुमचं खूप खूप स्वागत आहे युववाणीच्या आजच्या करिअर मंत्राया मालेत.
2: मी पण अतिशय खुश आहे आज नवीन कार्यक्रमामध्ये.
1: सुरुवातीला आम्हाला तुमच्या बद्दल जाणून घ्यायला फार आवडेल.
2: मी डॉक्टर निर्मल मुंगळे, असिस्टंट प्रोफेसर GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये, आणि एकंदरीत मला 20 वर्ष झालेले आहे लेक्चरर म्हणून काम करण्यामध्ये. आणि असं बघितलं गेलं तर ह्या फील्ड मध्ये आम्हा लोकांना सगळ्यात जास्त रिसर्च ओरिएंटेड व्हावं लागतं. तर रिसर्च म्हणजे काय? तर नेमकं आम्हा लोकांना कुठले पेपर पब्लिश करणं, कुठले कॉन्फरन्सेस अटेंड करणं, कुठे एक रिसोर्स पर्सन म्हणून जाणे, तर अशा बऱ्याच शाळा जागांमध्ये खूप सारे एरियामध्ये आम्ही आपले नेहमी प्रोसेस वर्किंग ठेवत असतो. तर असे बघितलं तर माझ्याकडे माझ्या क्रेडिटला 12 कॉन्फरन्सेस आहे आणि 100 पेक्षा जास्त वर्कशॉप अटेंड केलेले आहे. आणि तसं बघितलं तर 17 ते 18 रिसोर्स पर्सन म्हणून मी वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये गेलेली आहे.
1: नक्कीच मॅडम, तुमचा अनुभव या क्षेत्रातला फार मोठा आहे. सुरुवात करूया आजच्या मुलाखतीला करिअर इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि आव्हाने. तर मॅम, नेमकं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे काय?
2: इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एक सरळ भाषेत जरी म्हणायचं असेल तर आपण त्याला म्हणू शकतो की आपण कुठेतरी संगणन करून ठेवणं, म्हणजे डेटा कलेक्शन करून ठेवणं, त्याचं स्टोरेज कुठेतरी करून ठेवणं, म्हणजे ज्याला संघटित करून ठेवणं, आणि त्या गोष्टीवर प्रक्रिया करणं, त्या प्रक्रियेसोबत त्या सगळ्या गोष्टींना सोबत मिळून एक सॉफ्टवेअर किंवा सिस्टीम बनवणं, तेच आपलं आयटी आहे. दॅट इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी.
1: अच्छा.

0: यामध्ये कोणकोणत्या स्ट्रीम्सचा समावेश होतो?
1: स्ट्रीम मध्ये असे तर बरेच सारे एरियाज आणि डोमेन्स आहेत आपल्याकडे. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे सॉफ्टवेअर डेव्हलपर हे सगळ्यात मोठा स्ट्रीम आहे. मग आपण म्हणता येईल की क्लाउड इंजिनियर ऑर क्लाउड कम्प्युटिंग आहे, सायबर सिक्युरिटी आहे. असं बघितलं तर परत आपल्याकडे स्ट्रीम मध्ये आपण सॉफ्टवेअर वेब डेव्हलपमेंट आहे, ते हा सगळ्या स्ट्रीमचा समावेश इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये जनरली होतो.
0: नक्कीच. जर एखाद्या विद्यार्थ्याला आयटी मध्ये करिअर करायचं असेल तर त्याच्यासमोर कोणकोणत्या करिअर अपॉर्च्युनिटीज अवेलेबल असतात?
1: जर असं बघितलं तर जरी एखादा विद्यार्थी जरी आयटी स्ट्रीम मधनं निघाला असेल तर आपण सगळ्यात जास्त त्याला अपॉर्च्युनिटी ऍज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून मिळतं. ज्याच्यामध्ये जनरली स्टुडंट्स काय करतात की एक वेब डेव्हलप करणं किंवा एखादी अप्लिकेशन बनवणं. मग दुसरी अपॉर्च्युनिटी आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. तर डेटाला कसं स्टोअर करून ठेवणं तर त्याला आपण म्हणतो डेटा ऍडमिनिस्ट्रेटर. तर डेटा ऍडमिनिस्ट्रेटर एक पर्टिक्युलर स्ट्रीम आहे ज्याच्यामध्ये आयटी स्टुडंट वर्क करू शकतो. परत आपलं सायबर सिक्युरिटी इंजिनियर, क्लाउड इंजिनियर, डेटा सायंटिस्ट, डेटा अनालिटिक्स कन्सल्टंट आणि आयटी ऍडमिनिस्ट्रेटर हे सगळे फील्ड त्याच्यात समावेश आहे.
0: नक्कीच मॅम. आयटी सेक्टरमध्ये करिअर करताना कुठली काळजी घ्यायला हवी आणि कोणत्या स्किल्स असणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं?
1: असं बघितलं तर जरी काळजी म्हटलं तर ऍक्च्युली ही स्ट्रीम जी आहे ही अपग्रेडिंग स्कीम आहे की डिजिटलायझेशन मध्ये नवीन टेक्नॉलॉजी चा वापर नेहमी होत राहतो. ते जे कोणी पर्सन तिथे आयटी सेक्टर मध्ये गेले असतील तर त्यांना नेहमी अपग्रेड व्हावं लागतं. मीन्स दे आर शुड बी अ लॉंग लर्नर, ते खूप लॉंग लर्नर असायला पाहिजे. सोबत त्यांनी ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींचा समावेश कसं करणं, कसं स्किलला अपग्रेड करणं, कुठल्या गोष्टीचं सर्टिफिकेशन करणं, जसं अजूर, AWS, क्लाउड कम्प्युटिंगचे काही स्किल्स आहे, सेल्स फोर्स नावाचं एक टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये स्टुडंट्सला नेहमी किंवा त्या पर्टिक्युलर आयटी सेक्टरच्या इंजिनियरला नेहमी अपग्रेड व्हायला पाहिजे.
0: नक्कीच. आपण जर बघितलं तर दरवर्षी अनेक जण आयटी मधून ग्रॅज्युएट होतात पण अनेकांना जॉब मिळतोच असं नाही, तर अशांनी काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं?
1: जरी जॉब नसेल मिळत ते कुठे ना कुठे त्यांची डिफिशियन्सी आहे स्टुडंट्सची किंवा त्यांनी त्या स्किलवर अपग्रेड केलेलं नाही तर स्टुडंट्सनी कुठेतरी नवीन स्किल्स अपग्रेड करायला पाहिजे. जसं आता पायथन झालं जे की डिजिटलायझेशनवर खूप जास्त काम करत आहे, ग्लोबल वॉर्मिंग वर काम करतो आहे. जावा, C++ हे टेक्नॉलॉजीचं अपग्रेडेशन करायला पाहिजे. तरी पण स्टुडंट जरी अपग्रेड होत नसेल किंवा त्याला त्याला जॉब अपॉर्च्युनिटी नसेल मिळत तर त्यांनी कुठेतरी CDAC हे सगळे कोर्सेस करून स्वतःच्या स्किलला अपग्रेड करायला पाहिजे. सोबत जरी स्किलही असले तर स्टुडंट मध्ये किंवा आयटी ग्रॅज्युएट स्टुडंट्स मध्ये एक अपॉर्च्युनिटी अशी असायला पाहिजे की त्यांच्याकडे नॉलेज भरपूर असतं पण त्यांच्याकडे कम्युनिकेशन नसतं. मीन्स ते आपल्या नॉलेजला आपल्या स्किल्सला लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाही, तर त्या सगळ्या गोष्टींचा पण त्यांना समावेश करावा लागेल. म्हणजे कम्युनिकेशन ही फील्ड पण त्यांना अपग्रेड करावी लागेल.
0: नक्कीच. म्हणजे फक्त त्या क्षेत्राबद्दल अपडेटेड असून चालत नाही तर आपल्याकडे जे आहे ते समोरच्या पर्यंत पोहोचवणं देखील
1: अत्यंत आवश्यक आहे.
0: नक्कीच मॅडम. आयटी मध्ये विदेशामध्येही काही करिअर संधी उपलब्ध आहेत का, त्याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल?
1: हो, अपॉर्च्युनिटीज आहेत. तसं बघितलं तर आता आपला जो देश आहे हा आयटी सेक्टर मध्ये सगळ्यात मोठा पुढाकार घेणारा देश म्हटला जातो. तर असं बघितलं तर आपले जे इंजिनियर्स आहे हे विदेशामध्ये जाऊन तिथे वर्क करू शकतात. जसं ऑस्ट्रेलिया झालं, जापान, अमेरिका, USA, सिंगापूर, ह्या सगळ्या देशांमध्ये सगळ्यात जास्त इंजिनियर तुम्ही बघाल तर सगळ्यात जास्त भारतीय इंजिनियर्सचा समावेश आहे. तर मला असं वाटतं की भारतीय इंजिनियर्ससाठी सगळ्यात जास्त अपॉर्च्युनिटी आहे विदेशामध्ये. तरी पण जरी त्यांना नाही जायचं असेल तर मी आमच्याकडे परत एक अपॉर्च्युनिटी असतं की आम्ही कुठेतरी हायर पोझिशन म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन लाईकवाईज MS किंवा MBA करूनही आपण आपली अपॉर्च्युनिटी विदेशामध्ये घेऊ शकतो.
0: नक्कीच मॅम. तुम्ही आता बोललात की विदेशामध्ये जास्त अपॉर्च्युनिटी आहे ऍज कम्पेअर टू आपल्या देशात, तर या मागचं नेमकं कारण काय?
1: मागचं कारण हे असू शकतं की असं बघितलं तर आपला देश तितका विकसित

0: जितकी सॅलरीच्या बाबतीत आपण जे म्हणतो की आपल्या देशामध्ये तितकं लोकांना स्कोप नाही आहे किंवा तितकी सॅलरी नाही आहे, तर त्याच्यामुळे प्रत्येक ग्रॅज्युएट नेहमी अप्रोच करतो की विदेशामध्ये जाऊन त्यांची जे स्किल्स आहे त्याला अपग्रेड करणं आणि तितकी सॅलरी अर्न करणं. तर सगळ्यात मोठा फोकस जे असतं एकाही कुठल्याही ग्रॅज्युएटसाठी ती फोकस असं असतो की स्वतःसाठी कमवणे हे सगळ्यात मोठा फोकस असतो प्रत्येकासाठी. तर मला असं वाटते की कुठलाही ग्रॅज्युएट सगळ्यात पहिले आपली आमदनी ह्या गोष्टीवर जास्त लक्ष कर आणि त्याच्यामुळे इथे देशामध्ये तितकी सॅलरी नसल्यामुळे लोक नेहमी अप्रोच करतात की विदेशामध्ये जाऊन तितकं अर्निंग करून घ्यावं.
1: अच्छा, नक्कीच मॅम, तुम्ही फार छान माहिती देऊन राहिला आहात या पूर्ण क्षेत्राबद्दल. येऊयात एक छोटासा म्युझिकल ब्रेक. तुम्हाला कुठलं गाणं ऐकायला आवडेल?
0: एक अमिताभ बच्चनचं गाणं जे लता मंगेशकरचं गायलेलं आहे ते सिलसिले पिक्चरचं एक गाणं आहे. देखा एक ख्वाब में जो सिलसिले.
1: नक्कीच, तर ऐकूयात हे गाणं लता मंगेशकर यांच्या सुरेल आवाजात.

0: आता आपण पुढील प्रश्नांकडे. आपण आय टी बद्दल आणि एकूणच विदेशामध्ये जाण्याचा स्कोप का आहे हे तुम्ही फार छान सांगितलं. या क्षेत्रामध्ये गव्हर्नमेंटचे संस्थान उपलब्ध आहेत का असं तुम्हाला वाटतं?
1: हो आहेत. असं बघितलं तर जसं बँकिंग सेक्टर म्हटलं तर बँकिंग मध्ये पण आय टी इंजिनियर्सची रिक्वायरमेंट असते. जसं SBI आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी कुठे ना कुठे रिक्रुटमेंट निघत असतात, ओपनिंग असतात. पोरांसाठी किंवा ग्रॅज्युएटसाठी तिथे पण एक अपॉर्च्युनिटी आहे. सोबत आपण म्हणू शकतो की एखादा सिक्युरिटी गोष्टींमध्ये पण आहे. इस्रो, DRDO हा फील्ड मध्ये पण अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत.
0: नक्कीच मॅम. या क्षेत्रामध्ये करिअर करताना रिस्क आहेत का किंवा कोणत्या प्रकारच्या रिस्क येऊ शकतात?
1: रिस्क असं आहे की ऍज ग्लोबलायझेशन किंवा AI इज द जेन AI एक नवीन फील्ड आलेली आहे, त्याच्यामुळे कुठेतरी सगळं डिजिटलायझेशन झाल्यामुळे तर जॉबची जी रिक्वायरमेंट आहे ती थोडीशी कमी झालेली आहे. तर एक थोडा चॅलेंज तिथे तो पडतो. परत ऍज पर द सेक्युरिटी ऑफ डेटा, सेक्युरिटी जे डेटाची आहे, तर सायबर सिक्युरिटी साठी पण आता खूप सारे ऍप्लिकेशन आपल्याकडे आलेले आहे. तर त्या डेटाला सिक्युअर करण्यासाठी कुठल्या डेव्हलपरची किंवा एखादा सेक्युरिटर, एक सायबर सिक्युरिटी इंजिनियरची गरज नाही. तर कुठे ना कुठे लिटल बिल चॅलेंजेस तिथे अवेलेबल आहे. सो टेकिंग दॅट चॅलेंजेस म्हणजे त्या चॅलेंजेस

0: आपल्याला कुठेतरी स्वतःला अपग्रेड करून आपण आपल्या टेक्नॉलॉजीवर बळ देऊ शकतो.
1: नक्कीच मॅम. एखाद्या मोठ्या कंपनीत जॉब करायचं अनेकांचं स्वप्न असतं, तर त्यासाठी फक्त ग्रॅज्युएट होणं महत्वाचं असतं की म्हणजे त्यानंतर काही एक्स्ट्रा स्किल्स ऍड करणंही तितकंच महत्वाचं आहे.
0: बघा, एखाद्या कंपनीमध्ये एंट्री करायची असेल तर ग्रॅज्युएट इज अ सफिशियंट लर्निंग स्किल्स, और ग्रॅज्युएट इज अ पर्सन की जो आपल्या एंट्री एज अ स्टेप फॉरवर्ड पर्सन टू द कंपनी आपण म्हणू शकतो. सोबत जरी आपल्याला त्या कंपनीमध्ये काही अपग्रेडेशन करायचे असेल, पोझिशन वाढवायची असेल, तर आपल्याला आपल्या स्किल्स वाढवावी लागेल. सोबत सोबत आपल्याला कुठल्या तरी पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा सर्टिफिकेशन कोर्सेस करावं लागेल.
1: नक्कीच मॅम. तुम्ही गव्हर्नमेंटच्या संधीमध्ये बोलताना बँकिंग या क्षेत्राचा उल्लेख केलात, तर बँकिंग सोबत आणखी काही वेगळे क्षेत्र उपलब्ध
0: आहे ना? जसं आता आपल्याला डेटा सायंटिस्ट बनायचं असेल, ते DRDO आहे, इस्रो आहे, ते पण एक क्षेत्र आहे जिथे आपण सिक्युरिटी रिलेटेड आहे, तिथे पण स्टुडंट्सचे जॉब अपॉर्च्युनिटीज आहे. सोबत आपण म्हणू शकतो की आपल्याला बँकिंगच्या व्यतिरिक्त आपलं सीडॅक आहे. सीडॅक इज अ फील्ड की ज्याच्यातून आपण कुठल्या तरी फील्ड वर डायव्हर्ट करू शकतो. तर असे बरेच सारे फील्ड आहेत ज्याच्यामध्ये आपण जाऊ शकतो.
1: नक्कीच मॅम. आपण मध्ये एकदा बोलताना AI चा पण उल्लेख केला, तर AI चा परिणाम क्षेत्रावर किंवा IT मधील या नोकऱ्यांवर होऊ शकतो का असं तुम्हाला?
0: असं खूपही नाही आहे की म्हणजे AI सगळं किलर ऑफ दी IT सेक्टर म्हणता येईल. काही टक्केवारी ते थोडं कमी होऊ शकतं, कारण की खूप साऱ्या गोष्टी डिजिटलाइज झालेल्या आहेत. AI मुळे सगळ्या गोष्टींना वर्किंग ऍज अ रोबोट म्हणून कुठल्या तरी गोष्टींना आपण युज करू शकतो, तर मॅन पॉवर जे लागतं ते थोडे कमी होऊ शकतं. इट विल बी नॉट टोटली मिनिमाइज्ड.
1: शेवटी तुम्ही युवकांना काय संदेश द्याल?
0: की तुम्ही एक स्किल्स अपग्रेड करा. सोबत आपले प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, ज्या देशाच्या विकासासाठी जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे त्यांना रिझॉल्व्ह करा, त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करा. कुठल्याही डिग्रीचा उपयोग म्हणून एक डिग्री ठेवणेच नसतं, तर त्या डिग्रीचा कुठेतरी युटिलिटी असायला पाहिजे. युटिलिटी म्हणून ऍज अ प्रोग्रामर म्हणून मला असं वाटतं की त्या गोष्टीवर त्यांनी काम करायला पाहिजे. की माझ्याकडे एक IT डिग्री आहे तर तेच पुरेसी नाही, तर आपल्याला त्याच्यावरती वर्क करावं लागेल. सोबत सोबत त्या डिग्रीला घेऊन कुठेतरी आपण एक स्टार्टअप सुरू करू शकतो ऍज अ प्रॉब्लेम सॉल्व्हिंग फॉर दी सोसायटी. आपण देशाच्या विकासापेक्षा आता समाजाचा विकास वर जास्त भर देऊन स्टार्टअप ऍज अ एंटरप्रिनर आपण वर्क करायला पाहिजे.
1: नक्कीच मॅम, तुम्ही फार महत्वाची माहिती दिली आणि शेवटी हा संदेश फार महत्वाचा वाटला की जर कुठेतरी नोकरी भेटत नसेल तर नोकरी देणारे बना, एक एंटरप्रिनर म्हणून स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो आणि नक्कीच देशाला विकसित होण्यासाठी आपण हातभार लावू शकतो. आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून IT क्षेत्रातील आपण अनेक बारकावे समजून घेतले, भविष्यातील संधीबद्दलही आपण फार महत्वाचं मार्गदर्शन केलं. ही माहिती नक्कीच आजच्या युवकांसाठी दिशादर्शकच ठरेल. तुम्ही वेळात वेळ काढून या मुलाखतीसाठी आला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद. मित्रांनो, आपण आताच अश्लेषा भट हिने घेतलेली मुलाखत ऐकली. मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नागपूर आकाशवाणीची निर्मिती असलेल्या आणि आजच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. चला तर मग श्रोते हो, पुन्हा भेटूयात पुढच्या युववाणी कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत मी देविका चौधरी तुमची रजा घेते. बाय बाय. नमस्कार.

युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ठीक 6 वाजता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: विश्रांती नंतर आपलं स्वागत. श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया बाळासाहेब येडगे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात धनगरी ओव्या.

0: राजे बाबा करताना त्या कांतापूरला
1: काय प्रकार झाले।

0: झाला सायरा
1: अशावणीला त्यो भिक्षुत काय बोलहे तू तब्रिका
0: नरमौसाच भोजन मला वाडा
1: अशावणी हेलात
0: तेव्हा बाबा रे तुला नरमौसाच कशाच भोजन वाढायचं
1: हे बाबा रे तू कुठन तरी विकत पाकत आणशील बरी का
0: बाबा रे ती मला नाही चालणार बरी का
1: अशावणीला
0: तेव्हा काय काय झाला सायरा
1: काय बरे का
0: तू

0: आशवलीला
1: हे बाबारे तुमच्या पोटाला चिड्या युकुलता यो का साईरा
0: येते बाळ कापून जेना त्या बाळाचं भोजन मला करून जेना
1: मला वाढायचं बरे का
0: असे बोलिया बरोबर
1: तवा चांगुणा ना विचार केला देव काय म्हणतोय की मला ह्या नरमोसाचं भोजन पाहिजे
0: हे बोलत होती शिराळ राजाला
1: याला जेवढा दिलात पाहिजे बरे का नाही जर दिले तर आपल्याच तुम्हाला जाणार
0: सत्व जाईल म्हणून जिना राजा चिराळ्यानं काय करायला
1: तवा बाबरे ह्याला भोजन आपण वाढूया चिल्या बाळाचं
0: म्हणून जिरणा
1: स्वतः बाबरे ते चिल्या बाळ कापताना डोळ्यातनं पाणी देखील काढायचं नाही
0: आशवलीला
1: जर पाणी जर आपण डोळ्यातनं काढलं आपलं सत्व जाईल
0: म्हणून जिरणा चिल्या बाळ मात्र खेळायला गेली आला
1: स्वतः बाळ खेळायला गेला तर माताला बोलायला
0: हे चिल्या बाळाला
1: बाळाला हाका मारायला म्हणली बाबा रे नरमौसाला या भिक्षुदाला जेवण द्यायचं आहे नरमौसाचं
0: हे म्हणून जिरणा
1: एवढा विचार पडला बरे का
0: हे पडल्या बरोबर
1: तवा काय झाला सायला
0: काय बर का
1: चिला बाळ काय लागला ता बोलाय मातेला
0: काय हरकत न झाला मातूस जरी यावेळीला
1: मला नको मारू काचे खंडाला लिहिले चारे धाम करीन मात पण मला मारू नको पण सत्वय पायात काय विराज चालला ना सांगून आणि उरी गुडघा ठेवला आणि चिड्या बाळाला सोन्याच्या सुरीनं कापला
0: हे सोन्याच्या सुरीनं कापून मात्र त्या बाळाचा शिरबरी का
1: शिक्याला ठेवला कधीतरी तोंड बघिन नरमौसाचं भोजन केलं
0: आणि मात्र त्या वाढलं मात्र भिक्षू झाला
1: हे भिक्षू काय बोला आता बाबा रे नरमौसाचं मी भोजन खाणार नाही बरे का
0: अशा वेळे

0: त्या शिराचं भोजन करून आम्हाला वाढलं पाहिजे.
1: हे मात्र त्या तर वेळेत
0: हे बाबा चांगला नवशी वाव्या गात ते शिर आली होती कांडायला
1: शिर कांडून जेना भोजन तयार.

0: जेवण खात नाही, पुत्र असेल तर त्याचं मी जेवण खाईन.
1: अरे असं कसं होणार बाबा?
2: हव तुमच्या चिड्या बाळाला हक्क मारा, चिड्या बाळ धावत पळतील तुमच्या जवळ.
1: आता माझ्या हाताने तरी बाळ मी कापला असायला, तो बाळ येणार कुठून बरं का?
0: तुम्ही हाक तरी मारा तरी येते का नाही बघा.
1: एवढे म्हणतात गुणाने विचार केला मनाला,
2: हाक मारली चिड्या बाळाला.
1: हे चिड्या बाळ मात्र धावत पळत बरी का?
0: त्या पार्वती बजी बाळ खेळत होता, पार्वती बन बाळ धावत पळत आला. सांगू ना माता जवळ
1: येऊन जिरणार.

0: राहिला.
1: अशा त्रिवेणीलात
0: बाबा रे अतिशंकर चांगुणान आणि शिराळ राजा आणि चिड्याबाळ हे ताट केलं होतं भोजन करायला, तेव्हा ती पाचीच्या पाची प्राणी भोजन करीत होती.
1: हे त्या त्रिवेणीला शिराळाच्या वाडी आला.
0: स्वतः बाबा रे भोजन करून शिरला
1: हे का
0: देवा भोळा सत्व घेण्याकरता आला, पण सत्व भोळ्या देवाला काही चांगुणाचं घावलं नाही
1: आणि मिळालं नाही बरं का.
0: तेव्हा बाबा रे देव भोळा त्रिपती झाला चांगुणाच्या वाडी आला
1: आणि निघून गिरणा
0: परत मागाला
1: गेला बरे का
0: काही गाला.

बाळासाहेब येडगे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात धनगरी ओव्या आपण ऐकल्यात. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. श्रोतेहो, आता संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणात.

या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:35 उद्योग जगत या कार्यक्रमात विद्यार्थी दशेत मुलांमध्ये उद्यमशीलता निर्माण करणारे कपिल दिवटे यांच्याशी संवादाचा पहिला भाग. कार्यक्रमाचे प्रायोजक भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र सांगली. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात पिकांमधील जैविक कीड नियंत्रणात ट्रायकोडर्माचं महत्व याविषयी प्राध्यापक नारायण गुरव यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत. त्यानंतर कालच पार पडलेल्या जागतिक मधुमक्षिका दिनानिमित्त डॉक्टर नितीन ठोके यांच्याशी महेश इनामदार यांनी फोनवर केलेली बातचीत आपण ऐकू शकाल. रात्री 8:00 एक गाणे ताजेतवाने, 7:15 काही गझल आपण ऐकू शकाल. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इन्साईट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 नभोनाट्य आपण ऐकू शकाल. कशासाठी कोणासाठी, लेखक श्याम फडके, सादरकर्ते चंद्रकांत बर्वे. रात्री 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पद्मा तळवलकर यांचं गायन, त्यांनी गायलेला राग शुद्ध कल्याण. श्रोतेहो, आता जाणून घेऊया उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात.

उद्या शुक्रवार 22 मे 2026 आपली पहिली प्रसारण सभा सुरू होईल 5:50 6:05 गिरवाणवाणीमध्ये कविता खरवंडीकर आणि मकरंद खरवंडीकर यांच्या स्वरात अंबिका स्तोत्र. प्रभातवंदन 6:10 6:40 कृषी वार्ता यामध्ये पेटंट्स याविषयी माहिती वाचकस्वर महेश इनामदार यांचा. 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात बुलिंग आणि शालेय वातावरण याविषयी डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती सादर करते मुक्सित मुजावर. 6:50 आणि 2:10 परिसर या कार्यक्रमात हरित घर याविषयी पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी सांगितलेली माहिती. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकू शकाल 6:55 आणि 6:30 7:00 आज दिनांक 7:20 आणि 8:00 एक गाणे ताजे तवाने 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून 7:40 श्वास हेल्थ केअर प्रायोजित कार्यक्रम 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. लखलख चंदेरी हा कार्यक्रम ऐकू शकाल 8:55 सकाळी 9:10 सैनिकी पॅटर्न

निवासी शाळा कुरुंदवाड यांचा प्रायोजित कार्यक्रम. 9:15 कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात दंतवैद्य गौरी सगरे यांच्याशी ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग. श्रोतेहो, सकाळी 9:35 आजचे पाहुणे या कार्यक्रमात त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉ दयानंद नाईक यांची शशांक लिमये यांनी घेतलेली मुलाखत, उद्या पहिला भाग. याचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल रात्री 10:00. 10:15 गांधी वंदना. 10:30 NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:00 गाता रहे मेरा दिल. श्रोतेहो, दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. त्यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ दुपारी 12:00, गीत बहार 1:05, 1:40 यवतमाळ जिल्हा वार्तापत्र, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, आपल्या सायंकालीन प्रसारण सभेत सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम ऐकू शकाल संध्याकाळी 5:00. 5:30 युववाणी मुंबई केंद्रावरून. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात संध्या सखी आणि सहकार्यांनी सादर केलेलं भारूड आपण ऐकू शकाल. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 माझं आवार माझं शिवार राज्य प्रसारण मुंबई केंद्रावरून. रात्री 8:15 काही कव्वाली आपण ऐकू शकाल. 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कुमुदिनी मुंदूर यांचं गायन, त्यांनी गायलेला राग हंसध्वनी. श्रोतेहो, याबरोबरच आमची सर्व बातमीपत्रं नियोजित वेळेत सहक्षेपित केली जातील. तर ही होती आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, आता उद्योग जगत या कार्यक्रमात ऐकणार आहोत विद्यार्थी दशेत मुलांमध्ये उद्यमशीलता निर्माण करणारे कपिल दिवटे यांच्याशी संवादाचा पहिला भाग. संवादक आणि निर्मिती सहाय्य वरदा हसबनीस यांचं आणि सादरकर्ते आहेत मुक्सित मुजावर. कार्यक्रमाचे प्रायोजक भिडे यंत्र लोहवस्तू केंद्र सांगली.
1: उद्योग जगत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत भिडे यंत्र लोहवस्तू केंद्र गणपतीपेठ सांगली. कारखाने, वर्कशॉप, गॅरेजसाठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे, साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोहवस्तू केंद्र गणपतीपेठ सांगली. संपर्क 98 50 880 701.

0: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो उद्योग जगत कार्यक्रमात आपण नेहमीच उद्योग विश्वातील नव्या कल्पना आणि प्रेरणादायी प्रवास जाणून घेत असतो. उद्योजकतेचा विचार हा साधारणपणे आपण मोठ्या व्यक्तींशी जोडतो, पण हीच विचारसरणी लहान वयातच रुजवली तर? आजच्या वेगानं बदलणाऱ्या जगात केवळ पुस्तकातलं ज्ञान पुरेसं नाही, तर निर्णयक्षमता, अपयश स्वीकारण्याची वृत्ती ही गुणवैशिष्ट्यसुद्धा उद्योजकतेच्या माध्यमातून मुलांमध्ये विकसित होऊ शकतात. मुलांना लहानपणापासूनच स्वतःचे विचार मांडण्याची संधी मिळाली, छोट्या छोट्या प्रयोगांची मुभा मिळाली, अपयशातून शिकण्याची ताकद मिळाली, तर ते भविष्यात यशस्वीही होतील आणि स्वतःसाठी समाजासाठी नवे मार्ग निर्माण करणारे उद्योजकही होऊ शकतील. आज स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत श्रीयुत कपिल दिवटे सर, जे स्वतःही एक व्यावसायिक आहेत आणि मुलांमध्येही उद्योजकतेची बीज रोवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्यांचे प्रयत्न, त्यांची वाटचाल आज ऐकूया. सर नमस्कार.
1: आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार.
0: आपल्या आयुष्यामध्ये उद्योजकतेची बीज कधी आणि कशी रोवली गेली?
1: कॉलेजमध्ये असतानाच मी छोटे छोटे उद्योग करायला सुरुवात केलेली होती आणि त्यावेळी मी कला शिक्षकाचं कोर्स पूर्ण केल्यामुळे पुढे जाऊन फाईन आर्ट कम्प्लीट केलं, पण त्याचवेळी पेंटिंगमधले जे काही कामं

असतील, स्क्रीन पेंटिंग असेल किंवा नंबर प्लेट ट्रेडिंग, अशा छोट्या छोट्या उद्योगातून मी सुरुवात केली माझी. आणि तिथून फाईन आर्ट पूर्ण केल्यामुळे 2004 साली मी हैदराबाद येथे जाऊन ॲनिमेशन इंडस्ट्री, म्हणजे पूर्वी कॉम्प्युटर वगैरे त्यावेळी एवढे नव्हते, हातानंच पेंटिंग करून त्यावेळी ड्रॉइंग वगैरे करायचं आणि ते कार्टून सिरीज ज्या असायच्या बाहेरनं जे कामं यायची बाहेरच्या विदेशातनं, त्यांच्यासाठी ते आर्टिस्ट काम करायचे आणि ह्याच्या कामासाठी आर्टिस्ट लोकांची तिथं भरती असायची. त्यानिमित्तानं मी तिकडे गेलो आणि तिथंच ॲनिमेशन इंडस्ट्रीत नोकरी म्हणून सुरुवात केली, कारण अनुभव काहीच नव्हता. नुकतंच कॉलेज झाल्यानंतर आम्ही तिथवर पोचलो आणि तिथनं सुरुवात झालेली. नोकरी बरेच वर्ष केली मी, पण हळूहळू त्या कम्फर्ट झोनमध्ये आम्ही गेलो, म्हणजे ह्याच्यापेक्षा सुंदर काही नाही आहे, कारण सेट होत गेलं हळूहळू ह्या गोष्टी. पण नंतर लक्षात यायला लागलं की माझ्या की निर्णय घेणं किंवा रिस्क घेणं किंवा स्वतःची मतं मांडणं हे एक वेगळं माइंडसेट आहे, आणि पूर्वी करायचं काहीतरी म्हणून गेलो होतो आणि आपण करत काहीतरी आहोत असं लक्षात यायला लागलं की कुठं ना कुठं थोडंसं स्वातंत्र्य त्याच्यावर गदा येऊ लागले असं वाटायला लागलं. आणि अशा काही घटना घडल्या

0: त्यांच्यासाठी ते आर्टिस्ट काम करायचे आणि ह्याच्या कामासाठी आर्टिस्ट लोकांची तिथं भरती असायची. त्या निमित्तानं आम्ही तिकडे गेलो आणि तिथंच ॲनिमेशन इंडस्ट्रीत नोकरी म्हणून सुरुवात केली, कारण अनुभव काहीच नव्हता. नुकतंच कॉलेज झाल्यानंतर आम्ही तिथवर पोचलो आणि तिथनं सुरुवात झालेली. नोकरी बरेच वर्ष केली मी, पण हळूहळू त्या कम्फर्ट झोनमध्ये आम्ही गेलो. म्हणजे ह्याच्यापेक्षा सुंदर काही नाही आहे, कारण सेट होत गेलं हळूहळूहळू ह्या गोष्टी. पण नंतर लक्षात यायला लागलं की माझ्या की निर्णय घेणं किंवा रिस्क घेणं किंवा स्वतःची मतं मांडणं हे एक वेगळं माइंडसेट आहे. आणि पूर्वी करायचं काहीतरी म्हणून गेलो होतो आणि आपण करत काहीतरी आहोत असं लक्षात यायला लागलं की कुठं ना कुठं थोडंसं स्वातंत्र्य त्याच्यावर गदा येऊ लागली असं वाटायला लागलं. आणि अशा काही घटना घडल्या. मागच्याच आठवड्यात तुम्ही पाहिलं असेल, एक जी कंपनी आहे इंटरनॅशनल, त्यामध्ये 30,000 एम्प्लॉयांना एक मेल आला आणि त्यांना नोकरीवरून कमी करण्यात आलं तिथं. आणि त्यातले साधारण 12,000 हे भारतीय होते. ही घटना आत्ता घडली, पण अशीच घटना ही आमच्या बाबतीत तिथं त्यावेळी घडली. म्हणजे आपण शेवटचं जे प्रहार म्हणतो ते आमच्यावर, की आम्ही ठरवून काहीतरी गेलो तिथं आणि रोजच्या त्या कम्फर्ट झोनमध्ये आम्ही काम करतो, आपलं कुटुंब चालवत आहे, लोन काढलेले आहेत, तर आपलं रुटीन लाईफ चालू आहे. पण एक दिवस तुम्हाला बोलवलं जातं आणि एका रूममध्ये मीटिंग घेतली जाते आणि सांगितलं जातं की आता आपली कंपनी उद्यापासून बंद आहे. त्यावेळी जो आघात होतो किंवा विचार बदलतात, मग त्याच्यानंतर मी पक्क ठरवलं की नाही, आपल्याला आता हे काहीतरी बदलावं लागेल आणि त्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडावं लागेल आणि उद्योजकतेकडे आपल्याला वळावं लागेल.
1: मुलांमध्ये उद्योजकता यावी, उद्यमशीलता निर्माण व्हावी यासाठी आपण प्रयत्न करताय, तर या मागे काय विचारसरणी होती आणि कुठली अशी स्पेसिफिक घटना होती?
0: ह्याला सिक्वेन्स म्हणता येणार नाही की म्हणजे एकानंतर एक घडलं असं नाही आहे की मुलांना पर्टिक्युलर मी त्या टायमात शिकवलं. माझे अनुभव तिथं घेतले, मी जे काही मला काम करण्याचा योग आला इंटरनॅशनल प्रोजेक्टमधनं ते अनुभव आणि जे काही चांगले वाईट अनुभव होते तेच पुढे जाऊन आपल्या पुढच्या पिढीला किंवा तसं काही होऊ नये किंवा माझ्या मुलांना परत पहिल्यापासून सुरुवात तिथून करू नये. कारण आर्ट म्हणल्यावर मला जे येतं तेवढंच मी तिथं उतरवणार, पण ती स्किल मुलाला शिकायची म्हणली तर परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागणार. त्यासाठी आपण जर आता उद्योगात आपण उतरलो तर आपला उद्योग पुढे नेण्यासाठी परत मुलंही तिथं प्रेरित होतील ह्या उद्देशानं मी सुरुवात केली. आता हे करत असताना मला काही गोष्टी लक्षात आल्या. म्हणजे शिक्षकाचं मी ते कोर्स केला कला शिक्षक म्हणून, पण हे करत असताना शिक्षक म्हणून त्याच्याकडे न पाहता मी पालक म्हणून मी एक प्रयोग केला त्यासाठी. म्हणजे काय केलं की सुट्टीचे उपक्रम हे आम्ही राबवलो. ते कशा पद्धतीनं, तर छोट्या छोट्या ज्या वस्तू आहेत, लायटर म्हणा किंवा कात्री साफ करायचे चोते वगैरे, हे मी मुलांना आणून द्यायला सुरुवात केली त्यांना आणि ते त्यांना बाजारात नेऊन तिथं बसवायचं. मग त्यातून उद्देश काय असायचा की मुलांना ते व्यवहार ज्ञान पहिला कळावं. पहिला तर ते धाडस वाढलं गेलं पाहिजे त्यांचं, त्याच्यानंतर विचारांचं त्यांच्यात बदल व्हायला पाहिजे आणि काय होते, कसं चालतंय, मार्केटमध्ये काय होतं, ह्यासाठी मी त्यांना काय केलं, गावातील बाजारात न बसवता आसपासचे जे बाजार आहेत सुट्टीच्या दिवसात, म्हणजे हा उन्हाळी सुट्टी लागली किंवा दिवाळी सुट्टी असेल त्या टायमात नेऊन त्यांना तिथं बसवायचं आणि त्यांच्याकडं ते नफा किंवा तोटा ह्याची कुठली अपेक्षा न करता त्यांना ते समजेल. मग तुम्ही तिथं जाऊन ते विक्री करा. सुरुवातीला त्यांनाही अवघड होतं, पण मी कुठलाही हस्तक्षेप त्यात केलेलं नाही, त्यांना फक्त सांगत गेलो की तुम्ही हे करा, बघू आपण यातनं कसं होते. हळूहळू त्यांना पण त्याची सवय लागली, आनंद द्यायला लागला आणि हे सगळं आम्ही ते चॅलेंज म्हणून त्यांना करायला सुरुवात केली. म्हणजे तुम्ही करू शकता का हे, करताना हळूहळू त्यांना ते मी सवय लावली त्यातनं आणि तिथनं सुरुवात झाली की चॅलेंज म्हणून आपण त्यांना देणं. 3.5 वर्ष साधारण मी हा प्रयोग केला त्यांच्यावर आणि हळूहळू मित्रांना हे सांगत गेलो, पै पाहुण्यांना ते कळलं, मग त्यांना ते कुतूहल वाटायला लागलं की अरे खरंच हे काहीतरी वेगळं करतात. आणि हे करत असताना त्यांचं बालपण कुठं हरवणार नाही किंवा त्यांच्या खेळात कुठले व्यत्यय येणार नाहीत किंवा अभ्यासात काही त्रास होणार नाही ह्याची काळजी घेऊन मी ते पुढं कंटिन्यू केलेलं आहे. आणि त्यातच हळूहळू ह्या मुलांना आणखी काहीतरी पुढं करण्याची प्रेरणा, अशा एक एक टप्पा मी वाढवत गेलो, त्यांना वेगवेगळे विषय समजावत गेलो आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे हा सब्जेक्ट फार इंटरेस्टिंग आहे आणि इतर माझे मित्रसुद्धा त्याला ॲग्री करत होते की हा नाही, हे आत्ता काळाची गरज आहे आणि हे तू करतोस हे छान आहे. मग माझ्या मनात कल्पना आली की हे आपल्या मुलांना आपण शिकवत तर आहोतच. मग तिथूनच पुढं मी बाल उद्यमी यात्रा नावाचं हे पुस्तक लिहिलं आणि त्या माध्यमातून मी मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय.
1: पण आत्ताच्या या काळात मुलांमध्ये ही विचारसरणी उद्यमशीलतेची किंवा काही फायदा नाही तोटा नाही या विचारसरणीवर व्यवसाय करावा हे रुजवावं असं का वाटलं?

0: आज काळ बदलत आहे, पारंपरिक नोकऱ्याही बदलत चाललेल्या आहेत, स्पर्धा वाढलेली आहे. आणि आज तुम्ही जर बघितलं तर एखादी नोकरी कुठं निघाली, सरकारी नोकरी असो किंवा प्रायव्हेट याच्यात, एका नोकरीसाठी हजारो अर्ज येत आहेत. म्हणजे उद्योग देणारे कमी आहेत आणि नोकरी मागणारे जास्त झाले आहेत. आणि ह्याचा समतोल कुठंतरी बिघडलेला दिसतो आपल्याला. मग ते बॅलेन्स जर आपल्याला करायचं असेल तर आता उद्योजकतेकडं मुलांना वळवणं आणि नोकरी व्यतिरिक्त उद्योगसुद्धा हा एक पर्याय आहे आणि सक्षम पर्याय आहे, त्यात ही मुलं चांगल्या पद्धतीने करू शकतात. ही भावना मला वाटलं की आत्ता रुजवणं फार गरजेचं आहे, कारण इथून पुढे येणारा काळ जो आहे तो पूर्ण टेक्नॉलॉजी बेस आणि तंत्रज्ञानावरच आधारित असणार आहे. AI वगैरे हे जे काय आत्ता या लागलेलं आहे, आत्ता रिसेंटली आपल्याकडं त्याचा प्रसार चांगल्या पद्धतीने चालू आहे. मग पुढील काळात हे जाऊन हेवी काम असेल म्हणतो आपण, जे टेक्निकली स्ट्रॉंग काम आहे तेच ते AIच्या व्यतिरिक्त जे करू शकतील तिथंच ती लोकांची गरज असेल. नाहीतर इतर रोबोट वापरून किंवा वेगवेगळ्या मशिनरी वापरून ही कामं केली जातील, तेव्हा नोकऱ्या कमी होतात काय अशी एक भीती असू शकते. आणि त्याला आपण सक्षमपणे पुढं सामोरं गेलं पाहिजे विचारांनी आणि आपल्या व्यवसायाच्याद्वारे, का आपण आत्ताच बसणं सुरुवात करू नये आणि पुढं जाऊन तो त्रास कमी व्हावा, यासाठी आपण आजच्या काळात ही भावना गरजेचं आहे. म्हणजे लहानपणापासूनच जर मुलांना असे संस्कार आपण दिले तर मुलं पुढं जाऊन स्वतःचे भविष्य तर घडवतीलच आणि इतरांसाठी सुद्धा संधी निर्माण करतील. ह्यासाठी मला एक वैयक्तिक असा अनुभव आहे. जेव्हा मी हैदराबादमध्ये उद्योग तिथं सुरू केला तेव्हा माझ्या शेजारी तिथं दोन पार्टनर म्हणून तिथं काम करत होते. म्हणजे मी एक उद्योग चालू केलेला आहे तिथं पेट फूड ॲक्सेसरीजचा आणि माझ्या बरोबरीनेच त्यांनी चालू केलेला. मग आमच्या मनात काय, उद्योग मोठा करायचा असेल तर भांडवल पाहिजे मोठ्या प्रमाणात, शिक्षण चांगलं पाहिजे, हे माइंडसेट आमचा थोडाफार होता. आणि त्यांचं एक असं होतं, ते जेव्हा चेक लिहायचे तेव्हा ते चेक लिहायला माझ्याकडे यायचे, म्हणजे चेक हे असायचे लाखाच्या वरचे. म्हणजे तिथं मला लक्षात आलं आपलं शिक्षण तर यांच्यापेक्षा जास्त आहे, तेही परराज्यातनं आलेले आहेत, आपणही परराज्यातनं आलेलं आहे, म्हणजे त्यांचं शिक्षण नव्हतं पण तरीही ते पार्टनरशिपमध्ये त्यांनी काम सुरुवात केलं तिथं. ह्याच्यावरनं लक्षात येते की उद्योजकता आपल्याला त्या तिकडे जायचं असेल तर कौशल्य घेऊनच आपण तिथे गेलं पाहिजे. म्हणजे शिक्षण काय आपल्याला बाध्य करत नाही की तिथं आपण तुम्ही थांबा. तिथं लक्षात आलं माझ्या की आपल्याला उद्योजकतेकडे जाण्यासाठी ह्या काही गोष्टी अंगी करून आपण पुढं सरकलं पाहिजे. काही लिमिटेशन आले म्हणून ते थांबलेले नाहीत. त्यांचं उदाहरण मी बघितलं, नोकरी म्हणले की थोडंसं पात्रता पाहिजे तुम्हाला, तसं उद्योग आला की तिथं कौशल्य लागतात. आता ते आधुनिक झालेलं आहे पण पूर्वीचे जर उद्योजक आपण पाहिले तर त्यांना ते कौशल्य आत्मसात होती, कामं करून घ्यायची त्यांच्याकडे कला होत्या सगळ्या, त्यांनी तसे लोक तिथं नेमणूक केल्या आणि ते त्यांच्याकडे अकाउंटिंग वगैरे करून घेऊन मग ते असे पुढे गेले. आत्ता काळ बदललेला आहे, त्यानुसार आपण वेगवेगळ्या टूल्स वापरतो, पालक त्या पिढीतनं पुढे होऊन शिकायला लागले आणि मुलांना त्यांनी हे प्रगत केलं आणि उच्च शिक्षणासाठी पाठवलं. अशा पद्धतीने तर आत्ता ते शिक्षणाचं महत्त्व व्यवसायात पण आता लागू झालंय, कारण स्पर्धाच तेवढी तीव्र झालेली आहे.
1: आता मुलांमध्ये उद्योजकीय दृष्टिकोन कसा विकसित होऊ शकतो, म्हणजे त्यासाठी त्यांच्याकडे कोणत्या सवयी असायला हव्यात असं वाटतं, आजपर्यंतचं निरीक्षण काय आहे?
0: लहान लहान सवयीमधूनच आपण दृष्टिकोन त्यांना विकसित करू शकतो. म्हणजे त्यांचीच काही वयानुसार जिज्ञासा असते, त्यांना छोटे निर्णय घ्यायला देणे, पैसा हाताळायला देणे, काहीतरी करून दाखवण्याची त्यांची इच्छा असते, करून पाहण्याची इच्छा असते, तर अशा गोष्टींना पालकांनी तिथं वाव देणं, त्यांना योग्य वेळी सपोर्ट करणं, त्यांना त्यांचा आत्मविश्वास कुठं डळमळीत न होता स्पर्धेसाठी तयार करणं, तशी हिंमत देणं, यातूनच त्यांची जी उद्योगक्षमता आहे ती डेव्हलप होऊ शकते. म्हणजे ह्यात माझ्या उपक्रमात मी काय केलं, मुलांना तर मी ते बाजारात घेऊन जायचा प्रयत्न केलेलंच आहे. म्हणजे ह्या गोष्टी हळूहळू हे मुलं पकडा लागतात की नाही आपण कष्ट केलं तर आपल्यालाही मिळतं आणि त्यासाठी किती राबायला लागतं हे त्यांना जाणीव झाली. आणि मुलांशी चांगला संवाद असणं फार गरजेचं आहे, म्हणजे त्याचं म्हणणं काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे त्या त्या वयानुसार, तरच आपण त्यांचा दृष्टिकोन जो आहे उद्योजकतेचा तो आपण डेव्हलप करू शकतो आणि तशी वातावरण निर्मिती आपण करू शकतो.
1: आता निर्णय क्षमता पण वाढावी आणि अपयश स्वीकारण्याची पण एक वृत्ती अंगी मुलांच्या यावी, तर यासाठी पालकांनी काय करायला हवं असं वाटतं अजून पुढे जाऊन?
0: तर अपयश हे एखादी कृती केल्यानंतर येणारा परिणाम आहे तो पालकांनी पहिला ते समजून घ्यायला पाहिजे. आणि परिणाम हे बदलूही शकतात, म्हणजे योग्य वाव दिला, योग्य निर्णय घ्यायच्या त्याच्यात क्षमता विकसित केल्या आपण, किंवा योग्य शिक्षण दिलं त्या मुलांना योग्य वयात, तर ते परिणाम बदलू शकतात. तसंच ते उद्योगात

0: होतं, म्हणजे उद्योग करत असताना त्या गोष्टी घडत असतात. यश अपयश हे दैनंदिन छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्याला मार्क कमी पडले तर त्याला सांगणं की बाबा हा आत्ता कमी पडले, कदाचित तुझा अभ्यास कमी झाला असेल किंवा पुढल्या वेळी तू चांगले मार्क आणू शकतोस, हा त्याला आधार देणं महत्त्वाचं असतं. तसंच उद्योगधंद्यामध्ये नफा लगेच होईल किंवा अपयश आलं म्हणून ते सोडून देणं हे काही त्याचा मार्ग नाही आहे. नफा आणि तोटा हा एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत, तसंच यश अपयश हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत, हे त्यांना समजावून सांगणं आपण फार गरजेचं असतं त्यावेळी. आणि नफ्याची बाजू म्हणजे जे आपण म्हणतो त्या नाण्याची बाजू वर ठेवणं, तसंच यशाची बाजू वर ठेवणं हे आपल्या हातात आहे, आणि ते आपल्या प्रयत्नानंतर त्याच्या कौशल्यानंतर ते घडत जातं आपोआप, आणि त्यातूनच त्यांचा प्रगती होते. हे जर पालकांना पहिलाच कळलं तर आत्मविश्वास मुलांचाही ऑटोमॅटिक वाढायला लागतो. वडील आपल्याला समजून घेतात हे त्यांना कळायला लागतं, समजायला लागतं, आणि हा आत्मविश्वास वाढतो. आत्मविश्वास वाढतो म्हणजे काय, तर वडिलांनी तिथं दबाव न देणे किंवा एखाद्या विचार करायला लागला किंवा निर्णय घ्यायला लागला तर ती मोकळीक त्यांना देणे, त्यांचे सॉफ्ट स्किल डेव्हलप करणे. लहान मुलं आहेत मग त्यांना सायकलिंग असू दे, पोहायला जाणे असू दे, एखादा संगीताचा क्लास असू दे, तो कॉम्प्युटरचा क्लास करणार असेल तर त्याला करण्यासाठी प्रेरित करणे, अशा गोष्टी जर आपण घेऊन गेलो त्याच्या तर आत्मविश्वासही तिथं डेव्हलप होतो त्याचा. नंतर आपण येतो निर्णय क्षमता. चंचल असतात ह्या वयात मुलं. मग आपण आपल्या ह्या पुस्तकाच्या निमित्तानं आपण एक ऑडिओ सिरीज केलेली आहे, त्यात तो विषय घेतलेला आहे की निर्णय लगेच का घ्यायचा नसतो. म्हणजे आपण काय म्हणतो निर्णय पटापट घेतला पाहिजे, पण मुलांच्या दृष्टीतनं जर विचार केला तर ते मन चंचल असतं, त्यांचं डेव्हलप होत असतं त्या काळात, आणि त्यांनी निर्णय कसा घ्यायचा तर तो विचारांती घ्यायचा, म्हणजे करिअरच्या बाबतीत असू दे किंवा आणि कुठल्या बाबतीत असू दे, पुढं जाऊन तो निर्णय त्यांनी बदलायचा किंवा न बदलण्यासारखा असेल तर ते मागे येता येत नाही, कारण ती वेळ निघून जाते. मग अशा काही गोष्टी आपण मुलांना सजेस्ट करतो की तुम्ही निर्णय घ्यायचा आहे तो विचारांती, त्याचे परिणाम काय होणार आहेत, कसे असणार आहेत ते जाणून घ्यायचं आहे पहिला, आणि कृती तुम्ही संधी पाहून झटपट करायची आहे. निर्णय घ्यायचा नाही असं नाही आहे की निर्णय घ्यायचा आहे, तुम्ही तो पूर्ण घ्या. मग एखादा तुम्ही ट्रेड निवडत असताना किंवा स्पर्धा परीक्षा तयारी करत असताना किंवा आणि एखादं करिअर निवडत असताना व्यवहार करत असतानाही त्याच गोष्टी लागू होतात, तर तुम्ही ते विचार करा त्याच्यामागं काय करायचं आहे तुम्हाला आणि काय टाळायचं आहे, आणि मगच तुम्ही निर्णय घेऊन झटपट कृती करा. म्हणजे हे तर तुम्हाला यश अपयश स्वीकारणं, त्यानंतर आत्मविश्वास येणं आणि निर्णय क्षमता ही शृंखलाच बनून जाते. अशा पद्धतीनं आपण त्यांना प्रेरित करू शकतो.
1: श्रोते हो, विद्यार्थी दशेमध्येच मुलांमध्ये उद्यमशीलतेची बीज रोवणाऱ्या उद्योजक कपिल दिवटे यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकलात. या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग जरूर ऐका येत्या गुरुवारी सकाळी 9:10 उद्योग जगत या कार्यक्रमात. आणि आता आजच्या कार्यक्रमात मला निरोप द्या, पुन्हा भेटू, नमस्कार. उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर.

0: उद्योग जगत। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली। कारखाने वर्कशॉप गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली। संपर्क 98508807001।
1: उद्योग जगत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
2: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे विवरण आणि मा

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री

0: 10 वाजता। आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली।
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार। दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार OP नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर मध्ये। तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलो हर्ट्स या AM वाहिनीवर, 100.6 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। दी मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर।
2: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा।
3: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद।
4: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा।
3: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883। हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर।
2: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

0: कृषी प्रधान संस्कृतीचा पाईक अर्थातच आपला शेतकरी. या शेतकऱ्यासाठी दीपस्तंभाप्रमाणे अविरत कार्यरत असणारी फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. परंपरांशी इमान राखणारं आपल्या मातीतलं अस्सल लोकसंगीत, या लोकधनाची श्रीमंती अनुभवण्यासाठी फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
1: क्रीडांगण, विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा,
2: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा,
1: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागृत करणारा कार्यक्रम
2: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
1: आणि याचं पुनःप्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
2: फक्त आणि फक्त
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एक असं माध्यम
2: जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि भविष्यातही.
3: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
4: त्या वार्ता येतात, आपल्या मनात त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
3: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
4: तर कधी असते अपेक्षा.
3: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
4: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद, तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
3: सप्त रंगांचं, सप्त सुरांचं मिश्रण असणारा
4: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग
5: दर मंगळवारी सकाळी 9:30
4: प्रभातीचे रंग
3: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली पहिल्यापासून

0: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7 वाजत आहेत. श्रोतेहो, आता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत. काही
1: शून्य येऊ शकत. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.

0: आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय उद्योगांना युरोप पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलिदेस यांनी दिली. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली. सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचं अध्यक्षपद देखील आहे. त्यामुळे सायप्रससोबतच युरोपीय महासंघाचं सहकार्य देखील भारताला मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% तर परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 मेगावॉट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत आहे. त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होत आहे. तसंच आंतरराष्ट्रीय एज्युसिटी मेडिसिटी आणि GCC सिटी यासारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: द पार्टनरशिप बिटवीन सायप्रस अँड महाराष्ट्र देअरफोर इज व्हेरी स्ट्रॅटेजिक. आय फर्मली बिलीव्ह दॅट द नेक्स्ट डिकेड कॅन विटनेस अन एक्स्ट्रॉऑर्डिनरी expansion in our economic relationship. Shipping and maritime cooperation can become a defining pillar of this partnership. Cyprus is a globally respected maritime power and Maharashtra is rapidly expanding its ports, logistics and shipping ecosystem.
0: खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खरीप नियोजन आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज देण्याचा दर वाढवावा तसंच कृषी कर्जांसाठी सिबिल रेटिंग विचारात न घेण्याच्या सूचना त्यांना केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. या मोसमात पाऊस उतरत्या स्वरूपाचा आणि जास्त अंतराने येणार असल्यानं जलयुक्त शिवाराची कामं वेगानं करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांना यावर्षी हवामानाच्या अंदाजानुसार पिकांचं नियोजन करावं लागेल असं त्यांनी सांगितलं. अल निनोसंदर्भात हवामान बदलांना तोंड देऊ शकेल असं बियाणं उत्पादन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सेंद्रिय नैसर्गिक शेती मिशन, फलोत्पादन, नानाजी देशमुख कृषी उत्पादन योजना यात महाराष्ट्रानं आघाडी घेतल्याचं त्यांनी नमूद केलं. कृषी निर्यातीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून AIच्या वापरानं उत्पादन खर्च 25% कमी करून उत्पादकता वाढवण्याचे प्रयत्न शासन करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हमीभावानं कांदा खरेदीत नाफेडकडून जाचक अटी लावल्या जात असल्याच्या तक्रारीसंदर्भात नाशिकमध्ये आज नाफेडच्या केंद्रीय समितीची बैठक झाली. शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत दिल्लीत उच्चस्तरीय चर्चा करण्याचं आश्वासन समितीनं दिलं.

शेतकरी ऐवजी व्यापाऱ्यांना कायदा नाफेडला विकला जात असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्या होत्या. त्यानंतर ही बैठक झाली. नाफेडच्या समितीनं नाशिक जिल्ह्यातल्या काही बाजार समित्यांना भेटी दिल्या. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. दहशतवाद आणि हिंसाचाराविरोधात जनजागृती करून समाजात शांतता, एकता आणि सलोखा कायम राखण्याच्या उद्देशानं दरवर्षी 21 मे रोजी दहशतवाद विरोधी दिन पाळला जातो. धुळे तसंच रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आज दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. नाशिकमध्ये शासकीय कार्यालयामध्ये राजीव गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. आरोग्य विद्यापीठातही राजीव गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दहशतवादी विरोधी शपथ घेण्यात आली. नाशिक शहर काँग्रेसनं कार्यक्रम आयोजित करून राजीव गांधी यांना अभिवादन केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इबोलाचा प्रसार असणाऱ्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी इबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असलेल्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचाही यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव आणि उलटी अशी लक्षणे दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला सूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबतची माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असंही आवाहन संचालनालयानं केलं आहे. आफ्रिकेतल्या इबोलाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत 28 ते 31 मे या कालावधीत आयोजित केलेली चौथी भारत आफ्रिका फोरम परिषद पुढे ढकलण्यात आल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे दिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे बालरोगतज्ञ डॉ मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरोरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयनं कसून चौकशी केली होती. नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरोरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात आज 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं असून तिथंच त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे इथल्या गावदेवी मार्केट परिसरात आज पहाटे लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला. पहाटे 4:15 सुमारास गावदेवी मार्केट कॉम्प्लेक्समधून आगीच्या ज्वाळा येत असल्याचे अग्निशमन दलाला बोलवण्यात आलं. आगीत एक सुरक्षा कर्मचारी आणि अग्निशमन दलाचा 1 जवान मृत्युमुखी पडल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी दिली. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 47.1°C नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक

0: ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:10 झालेली आहेत. श्रोतेहो, एक निवेदन. शाहूपुरी पोलीस ठाणे कोल्हापूर यांच्याकडून हरवलेल्या व्यक्तीसंदर्भात हे निवेदन आहे. कार्तिक उत्तम पवार, वय वर्ष 21, हा युवक दिनांक 15 मे 2026 रोजी रात्री 11:30 सुमारास गणपती मंदिराजवळ जाधववाडी कोल्हापूर इथून आपल्या राहत्या घरातून निघून गेला आहे. तो अजून परत आलेला नाही. त्याचं वर्णन असं, हा अंगाने मध्यम, रंगाने सावळा, उंची 5'5", केस काळे, नाक सरळ, डोळे काळे. तो घरातून गेला तेव्हा त्याने पांढरा टी शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातली होती. तो मराठी भाषा बोलतो. या वर्णनाची व्यक्ती आपल्याला आढळल्यास माननीय पोलीस निरीक्षक शाहूपुरी पोलीस ठाणे कोल्हापूर यांच्याशी संपर्क साधावा. निवेदन संपलं.
2: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
3: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
4: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्की कळवा.
3: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
2: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
3: घरकाम, बागकाम, साफसफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी.
5: छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द,
3: जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच.
5: प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम
3: वनिता मंडळ. तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या 2 आणि 4 शनिवारी दुपारी 12
6: महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून. जरूर ऐका वनिता मंडळ.
7: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 अर्थात 1251 kHz FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
8: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार OP नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दी मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर.

मध्यम लहरी 239.81 meters अर्थात 1251 kilohertz FM वाहिनीच्या 100.6 megahertz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:15 होत आहेत. आता वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. 1 एप्रिल पासून देशात नवीन आयकर कायदा लागू झालाय. 6 दशकं जुन्या आयकर कायद्याची जागा नव्या आयकर कायद्यानं घेतली आहे. या कायद्यात कर कायदे सोपे, तार्किक आणि सुलभ करून सांगितलेत. या कायद्यातल्या तरतुदी, सर्वसामान्य करदात्यांना या नव्या कायद्यामुळे काय फरक जाणवणार आहेत, याविषयी आपण आज सनदी लेखापाल अनिकेत कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
1: सर, नवीन आयकर कायदा आपल्याकडे 1 एप्रिल पासून लागू झालाय, या नव्या कायद्याची काय प्रमुख वैशिष्ट्ये आहेत?
2: नवीन कायद्याची वैशिष्ट्य अशी की पूर्वीचा जो कायदा होता त्याच्यामध्ये बरेच असे सेक्शन्स, त्याच्यानंतर नोटिफिकेशन, सर्क्युलर्स आणि मग क्लॅरिफिकेशन, असे वेगवेगळे केसेस वगैरे झाले असेल हायकोर्ट सुप्रीम कोर्टचे, ते सगळे आल्यामुळे त्या पार्श्वभूमीवरती खूपच त्याच्यामध्ये कायदा फारच असा बल्की आपण त्याला म्हणतो इंग्लिशमध्ये तसा झाला होता. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, नवीन कायदा असा बनवलेला आहे जेणेकरून सगळे सेक्शन असे एकत्रित असे काही आणलेले आहेत आणि त्या दृष्टीने ह्याच्यात काम होत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात कसं आहे की आधी आपल्याकडे फायनान्शियल इयर, असेसमेंट इयर ही कन्सेप्ट होती, आता त्यांनी टॅक्स इयर हा कन्सेप्ट चालू केलेला आहे. सो बेसिकली तुमच्या ज्या वर्षी इन्कम संदर्भात जो काही टॅक्स लागू होतो त्या वर्षाला आपण टॅक्स इयर असं संबोधित करतो. अशा सगळ्या काही वैशिष्ट्य आहेत त्याच्यामध्ये. बेसिकली काय, आता डिजिटल युग पण आलेला आहे आणि त्याला अनुरूप असं बनवणं गरजेचं होतं, त्याच्यामुळे त्यांनी नवीन असा कायदा त्यांनी आणलेला आहे. पण बाकी त्या गोष्टी जर तुम्ही त्यात बघाल, त्या ऍक्टचा जो प्रोव्हिजन किंवा एसेन्स जे आहे ते फारसे काही चेंज झालेले नाहीयेत.
1: सर्वसामान्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रश्न, नवीन कायद्यामुळे काही नवीन कर द्यावे लागतील की जुने काही कर कमी होणार आहेत?
2: कराचे दर वाढवणं किंवा नवीन कर लावणे हा या नवीन कायद्याचा काही उद्देशच नाहीये. सगळे जे काही बहुतांश जे काही बाबतीत कराचे जे दर आहेत, स्लॅब, डिडक्शन, एक्झेम्पशन, हे जे आधीच्या कायद्यामध्ये होते ते सारखे तसेच राहिलेले आहे. त्यामुळे असा काही असा काही फारसा काही फरक सामान्य माणसाला असो किंवा कॉर्पोरेट्सला असो, कोणालाही असा काही फार असा काही फरक पडलेला नाहीये. म्हणून मला असं म्हणायचं की सामान्य करदात्यांना काही घाबरण्याची काही गरज नाहीये त्याच्यामध्ये. ज्या सीएला तुम्ही जे आधी कन्सल्ट असं करत होतात तसंच कन्सल्ट करत राहा आणि जे काही त्यांना काही ऍडव्हान्स टॅक्स वगैरे जे काही भरण्यासाठी तुम्हाला जो काही टॅक्स भरावा लागतो किंवा तुम्ही ज्यावेळेला तुम्ही काही घर वगैरे विकता किंवा शेअर विकता त्याच्यात काही कॅपिटल गेन्स वगैरे जे काही तुम्ही भरता ते सगळं तसंच राहिलेलं आहे. त्यात काहीही कुठेही असाही बदल नाहीये. इंटरप्रिटेशन पण तेच आहे, कम्प्लायन्स पण तेच आहे, काहीच नाही, फक्त फॉर्म्स बदलले असेल, बाकी काही बदललं नाही.
1: सर, आता हा जो नवीन कायदा आहे तर त्याच्यातनं जर आपण दरवर्षी जो आयकरचा रिटर्न भरतो तर त्याच्यासाठी काही वेगळे अर्ज भरावे लागतील की जुनेच अर्ज कायम राहणार आहेत?
2: बेसिकली जे तुम्ही अर्ज जे म्हणतात त्याला आपण सामान्य भाषेत आयटीआर फॉर्म्स म्हणतो. ते काय फॉर्म्स बदललेले नाहीयेत, त्याची रचना आणि काही संदर्भ बदलू शकतात परंतु जे फॉर्म्स आहेत त्यात काय फारशी अशी काही बदल नाहीये. ऍक्ट मध्ये इनफॅक्ट असं कुठेच काही लिहिलेलं नाहीये. रुल्स मध्ये त्यांनी फॉर्म्स इंट्रोड्यूस केलेले आहेत नवीन, तर ते सेमच आहेत, काही त्यात बदल अशी काहीच नाहीये त्याच्यामध्ये. फायलिंग सिस्टम पण सेमच राहिलेली आहे. पण तुम्हाला जसं मी म्हटलं तसं एकच कन्सेप्ट चेंज झालाय आणि तो म्हणजे आपण जसं फायनान्शियल इयर आणि असेसमेंट इयर म्हणायचो त्याच्याऐवजी आपण त्याला टॅक्स इयर असं आपण म्हणतो. म्हणजेच काय, सपोज आपण 2026 मध्ये काही सॅलरी आपण अर्न केली असेल, काही मिळालेली असेल आपल्याला सॅलरी, तर ती सॅलरी जी आहे ते 26-27 टॅक्स इयर मध्ये आपल्याला त्याच्यावर टॅक्स भरावा लागेल. आता फायनान्शियल इयर, असेसमेंट इयर हे जे कन्फ्युजिंग जे कन्सेप्ट होते त्याच्यामुळे करदाता नेहमी असे संकुचित असायचे की याचा अर्थ काय, तर ते सगळं निघून गेलेलं आहे. आता एकच टर्मिनॉलॉजी वापरणार ती म्हणजे टॅक्स इयर.

0: की त्यात काही बदलणार आहे त्याच्यामध्ये आपण टॅक्स भरतो, पोर्टल पण सेम आहे, सगळं सेम आहे, रिटर्न्स पण सेम आहे, काही त्याच्यात बदल झालेला नाही.
1: इन्कम टॅक्सचे जे फॉर्म्स आहेत 1, 2, 3, 4 तर ते सगळे सेम राहतील, त्याच्यात काहीच बदल झाला नाही. बरं, इन्कम टॅक्स भरण्याची जी मुदत आहे त्याच्यात काही बदल किंवा आता पहिलं वर्ष आहे म्हणून काहीतरी बदल?
0: रिटर्न्स भरण्याची जी मुदत आहे ती 31 जुलै पर्यंतच आहे सॅलरीड लोकांसाठी. सॅलरीड जे काही आपले करदाते असतील त्याच्यासाठी 31 जुलै पर्यंतच त्यांनी तो रिटर्न फाईल केला पाहिजे, त्यात काही अजिबात बदल नाहीये. परंतु जेव्हा आपण काही पैसे जेव्हा बाहेर पाठवतो अंडर एल आर एस स्कीम जी आहे त्याच्यामध्ये आपण जेव्हा पैसे बाहेर पाठवतो तेव्हा आपल्याला 15 CA CB आपल्याला काही फॉर्म भरावे लागायचे आधी, त्याच्याऐवजी आपण फॉर्म 145 आणि 144 असे आपण भरतो. आता ते फॉर्म नंबर बदलले परंतु त्यात काही आतमध्ये काहीच बदललेलं नाही. तर तुम्ही तुमच्या CA ला जर विचारलं तर त्याप्रमाणे ते CA तुम्हाला बरोबर गाईड करतील. त्यामुळे आपण एक अधिकृत घोषणा जे काही असेल त्याच्याकडे लक्ष देऊन त्याप्रमाणे आपण आपला कर भरावा आणि रिटर्न फाईल करावे.
1: सर, आता असेसमेंट इयर आणि टॅक्स इयर जी कन्सेप्ट तो तुम्ही एक्सप्लेन केलीस, म्हणजे मग आता लोकांना फायनान्शियल इयर असेसमेंट इयर हे दोन स्वतंत्र लक्षात ठेवावे नाही लागणार, त्यांना फक्त टॅक्स इयर लक्षात ठेवायचं आहे.
0: हो, एकदम बरोबर. सामान्य करदात्यांना हे अनेकदा गोंधळात टाकणारी गोष्ट आहे की असेसमेंट इयर काय असतं, फायनान्शियल इयर काय असतं, मग ते दोन्ही वेगवेगळे आहेत का. तर त्यासाठी सरकारने असा विचार केला की एवढा गोंधळ नकोच नको, आता आपण एकच कन्सेप्ट ठेवूया आणि ती म्हणजे टॅक्स इयर. ही एकच संकल्पना आपण वापरण्यात यावी सरकारला असं वाटत होतं, त्यामुळे त्यांनी तसंच केलंय.
1: सर, आता 15 नंबर, 15G, 15H याची सगळ्यांची सवय झालेली होती किंवा फॉर्म 16 हा एक अगदी तोंडपाठ झालेला होता, तर मग आता हे फॉर्म नवीन कायद्यात नवीन येत आहेत तर त्याच्याविषयी सांगाल.
0: फॉर्म काही बदललेले नाहीयेत, फॉर्म नंबर फक्त तुमचे बदलले आहेत. जसं आता तुमचा जो फॉर्म 15G, 15H जो फॉर्म होता त्याच्याऐवजी आता फॉर्म 121 असं नंबरिंग झालेलं आहे, बाकी त्यात काही बदल नाहीये. आणि फॉर्म 16 जो होता, फॉर्म 16 तुमचा कशाशी रिलेटेड होता, तो TDS सर्टिफिकेट होता सॅलरीजचा. तर त्या TDS सर्टिफिकेटच्या बेसिस वरती तुम्हाला पुढे त्यात काही तुमचा जो टॅक्स जो भरायला यायचा तो त्या सर्टिफिकेटमुळे तेवढ्या आपण तो टॅक्स भरला गेला आहे या अनुषंगाने आपला टॅक्स कमी पुढचा भरावा लागायचा. पुढे पण तेच चालू राहणार आहे, फक्त त्याचा फॉर्म नंबर बदललाय. फॉर्म 16 चा आता रिनंबरिंग त्यांनी 130 असा केलेला आहे, फक्त फॉर्म नंबरिंग बदललंय, बाकी त्यात काहीही बदल नाही आहे, कन्सेप्च्युअली काहीही बदल नाही आहे त्याच्यामध्ये.
1: सर, आता या नवीन कायद्यामध्ये जे कॅश ट्रान्झॅक्शन होते किंवा मग बँकेत आपण जे काही कॅश जमा करायचो तर त्याचे पण नियम काहीतरी बदललेले आहेत, काहीतरी अमाऊंट आता चेंज केलेली, आधी डेली अमाऊंट होती आता ती काहीतरी अॅन्युअल झालेली आहे, तर हे नक्की काय बदल आहेत, म्हणजे सामान्य श्रोते आहेत तर त्यांना जरा सोप्या पद्धतीने सांगू शकाल का तुम्ही?
0: इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये काही कायद्यात बदल नाहीये, हे हळूहळू हे जे कायदे आहेत ते हळूहळू अंमलात आणले होते आणि त्याप्रमाणे जुन्या ऍक्ट मध्ये सुद्धा या गोष्टी होत्या, त्या हळूहळू आलेल्या आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला थोडक्यात सांगायचं तर बेसिकली जर तुमचं सेव्हिंग अकाउंट आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही 10 लाखापेक्षा जास्त रक्कम जर जमा केली तर त्याच्यामध्ये आयकर विभागाकडे त्याची नोंद केली जाते, त्याचा रिपोर्ट दिला जातो. आणि जर करंट अकाउंट आहे, जे बिझनेसवाले जे लोक वापरतात करंट अकाउंट, त्याच्यात 50 लाखाच्या पेक्षा जास्त जर जमा झाली तर ते नोंद होऊन जाते. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला TDS पण त्यात लागू होऊ शकतं त्या ट्रान्झॅक्शन्सवरती. जसं सेव्हिंग मध्ये जर 20 लाखापेक्षा जास्त जर विड्रॉवल असेल तर मग 2% TDS कापला जातो. तर हे सगळे TDS वगैरे कशासाठी आहे, म्हणजे त्याची कुठे ना कुठेतरी नोंद घेतली पाहिजे सरकारने आणि त्याप्रमाणे त्यांचं जे अनालिसिस असतं की या खात्यामध्ये किती विड्रॉल होत आहेत आणि किती डिपॉझिट होत आहेत पैसे, याची सगळ्याची एक ओव्हरऑल त्यांच्याकडे पूर्ण अनालिसिस केली जाते. आणि मग काही विचित्र काही ट्रान्झॅक्शन वाटले त्याला इंग्लिशमध्ये फ्लॅगिंग ऑफ ट्रान्झॅक्शन म्हणतात, त्याचा एक बरोबर त्याला एक रेड फ्लॅग होऊन जातो त्या ट्रान्झॅक्शनचा. आणि त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जातात कारण कुठे ना कुठेतरी कॅश इकॉनॉमी कमी केली पाहिजे असं सरकारला पहिल्या बऱ्याच वर्षांपासून वाटत आहे आणि त्याच अनुषंगाने या गोष्टी करून घेतलेल्या. त्याच्यात नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट शी काही संबंध नाहीये.
1: सर, आता वेगवेगळे ट्रान्झॅक्शन आहेत तर ते ट्रान्झॅक्शन करताना आपल्याला पॅन द्यावा लागायचा, गाड्या खरेदी करणं किंवा मग बँक्वेट हॉलचं वगैरे बुकिंग, तर त्याच्यासाठीचे जे नियम आहेत पॅन देण्याचे त्याच्यात काहीतरी बदल झालेले आहेत, हे नेमके बदल काय आहेत?
0: हे जे पॅन आधार देणं होतं ते वाहन खरेदीसाठी झालं, बँक्वेट साठी झालं किंवा प्रॉपर्टी व्यवहारासाठी झालं, तर याच्यासाठी आपल्याला पॅन आधार जो द्यायला लागायचा तो अजूनही आपल्याला द्यावा लागणारच आहे, त्यात काही बदल नाहीये. कसं असतं की ह्याचाच जे आपण पॅन आधार मध्ये रिपोर्टिंग देऊ त्याचंच रिपोर्टिंग पुढे सरकार या लोकांकडनं घेते, म्हणजे जसं कोणी शेअरचा व्यवहार करतोय तर शेअर ब्रोकर कडनं त्याचे डिटेल घेतले जातात, किंवा जर का त्यांनी काही प्रॉपर्टीचा व्यवहार केलाय तर रजिस्ट्रार कडनं डिटेल घेतले जातात. तर तसे सगळे डिटेल मग ते सगळ्या ट्रान्झॅक्शनचे डिटेल एका लेवलच्या वरती, म्हणजे प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन 30 लाखाच्या वरती जर व्हॅल्यू असेल त्याची तर त्याच्यावर रिपोर्टिंग केलं जातं, रजिस्ट्रारला ते रिपोर्टिंग करावं लागतं. तर त्याचे

0: हृदयाची पूर्ण नोंद गव्हर्नमेंटकडे असते. तर या सगळ्या गोष्टी जशा आहेत तशाच आपण चालू ठेवलेल्या आहेत, असं काही वेगळं काही त्याच्यामध्ये झालेलं नाहीये.
1: जी घरभाडे भत्त्याची जी सवलत मिळायची ती आता आणखी काही शहरांमध्ये लागू होणार आहेत, नक्की हा बदल काय आहे आणि ही शहरं कोणकोणती आहेत?
0: तर त्याच्यामध्ये कसं आहे की HRA आहे, HRA त्याला म्हणतात, हाऊस रेंट अलाउन्स. तुम्हाला हे माहिती असेल HRA बेसिकली काय आहे की उदाहरणार्थ म्हणजे जर मुंबईत ते लोक काम करत आहेत तर मुंबईमध्ये काम केल्यामुळे पाणी तर राहतात दुसरीकडे बाहेर, जसे गावात कुठेतरी राहतात, त्यांना त्याच्यावरती रेंट भरावं लागतं. तर रेंट ते लोक जे भरत आहेत कुठेतरी त्यांना अलाउन्स काहीतरी मिळू शकतं. तर त्या अलाउन्स साठी काहीतरी बेनिफिट अवेलेबल आहेत, त्याला म्हणतात HRA जे बेनिफिट इन्कम टॅक्स मध्ये मिळतात. तर आधी कसं होतं, फक्त चारच जे मेट्रोपॉलिटन सिटीज त्याला आपण म्हणतो, दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई, या चार मेट्रोपॉलिटन सिटीजला फक्त 50% डिडक्शन अव्हेलेबल होतं HRAचं. आता ते झालेले आहेत 8 शहरं, दिल्ली, मुंबई, कलकत्ता आणि चेन्नईचा आहेच आहे, त्याच्या व्यतिरिक्त बंगलुरू, हैदराबाद, पुणे आणि अहमदाबाद पण याच्यात सामील झालेले आहेत. हे सगळे आता जे महत्वाचे शहर आहेत जिकडे बरेच मोठे मोठे कंपनीज, कॉर्पोरेट्स आणि जसे IT कंपनीज आहेत बँगलोर, हैदराबाद मध्ये आणि पुण्यामध्ये, अहमदाबाद मध्ये असे मोठे मोठे फार्मा वगैरे कंपनीज आलेले आहेत आणि जसे इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर पण अहमदाबाद मध्ये आलेले आहेत. तर त्याच्यासाठी या अनुषंगाने 8 शहरांना त्यांनी 50% HRAची मदत केलेली आहे April 1, 2026 पासून.
1: सर याच्या व्यतिरिक्त आणखी काही राहिलंय आपलं की जे आपण कव्हर करू शकतो, जे कॉमन मॅनला समजावं असं दृष्टीने?
0: एवढंच म्हणायचं आहे, हा जो नवीन कायदा आहे कोणाला घाबरण्याची गरज नाही. हा कायदा जो जुना कायदा होता त्याचंच एक आपण त्याला एक इंग्लिशमध्ये कंटिन्युटी म्हणतो, तशीच एक कंटिन्युटी आहे. त्याच्यामध्ये फार फेरबदल झालेले आहेत असं काही आपण नाही बोलू शकत. त्याच्यामध्ये हा काही हळूहळू नवीन नवीन गोष्टी येतच राहणार, जसे जुन्या कायद्यामध्ये पण काही बदल व्हायच्या तसंच नवीन कायद्यामध्ये पण होत राहतील. जे चांगले तुमचे जे कोणी सल्लागार असतील, जे कन्सल्टंट असतील, त्यांना तुम्ही संपर्क करावा आणि त्यांच्याकडून नवीन नवीन जे काही त्याच्याशी संबंधित जे काही आयडियाज असतील ते घेऊन त्याच्यावरती आपण व्यवस्थित हा टॅक्स भरावा आणि त्याचा रिटर्न वगैरे व्यवस्थित फाईल करावे. म्हणजे आपले कम्प्लायन्सेस जे आहेत ते प्रॉपर होणं गरजेचं आहे.
1: सर थँक्यू व्हेरी मच.
2: श्रोतेहो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि मुलाखत जीवन भावसार, निर्मिती सहाय्य भारती गांधी आणि निवेदन अंकिता आपटे.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे.
2: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 अर्थात 1251 kHz FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
3: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11:00 भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार OP नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दी मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर.
4: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANI SANGLI

अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

मध्यम लहरी 249.81 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 31 वैशाख शके 1948, 21 मे 2026. आपल्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत पिकांमधील जैविक कीड नियंत्रणात ट्रायकोडर्माचं महत्त्व याविषयी प्राध्यापक नारायण गुरव यांच्याशी महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत. आज या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत. निर्मिती सहाय्य महेश इनामदार यांचं आणि सादर करते मुक्सित मुजावर.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, काल आपण पिकांच्या विविध प्रकारच्या जैविक कीटकनाशकांमध्ये ट्रायकोडर्माचं महत्त्व याविषयीची मुलाखत ऐकत होतो आणि या मुलाखतीदरम्यान आपल्याला ट्रायकोडर्माचं नेमकं महत्त्व काय, तो कसा तयार केला जातो आणि एकंदरीतच त्याचं कार्य कसं चालतं या संदर्भात माहिती प्राध्यापक डॉक्टर नारायण गुरव यांनी दिलेली होती आणि आज ही चर्चा आम्ही पुढं घेऊन जात आहोत. डॉक्टर, ट्रायकोडर्माचं कार्य कसं चालतं याबद्दल तुम्ही सांगितलं, पण नेमकं ट्रायकोडर्मा ज्यावेळी आपण पिकांसाठी उपलब्ध करतो त्यावेळी तो कशा पद्धतीत त्याचं कार्य करायला सुरुवात करतो याबद्दल आपण काय सांगाल?
2: जसं की मातीमध्ये आपण ज्या वेळेला एखादं जैविक घटक वापरतो तर त्यांना नैसर्गिक अधिवास मिळतो. जसं की मातीमध्ये ओलावा असतो, मातीमध्ये त्यांना मृतोपजीवी असल्यामुळे पिकांचे अवशेष त्यांच्या वाढीसाठी मिळतात. असं वातावरण पानांवरती त्यांना भेटत नाही. ज्या प्रभावीपणे ते मातीमध्ये काम करतं त्या इतक्या प्रभावीपणे ते थोडस पानांवरती काम करू शकत नाही. त्याची वेगवेगळी कारण आहेत. जसं की आताच मी बोललो की तापमान सकाळचं जे असतं ते दुपारी नसतं, दुपारी असतं ते संध्याकाळी नसतं, त्याच्यामध्ये फूड फ्लक्च्युएशन येतं, त्यामुळं ते तसं तग धरू शकत नाही. ज्या वेळेला एखादी जैव नियंत्रण घटक तो पानांवरती तग धरला, जिवंत राहिला, तरच तो रोगकारक बुरशीला मारू शकेल. जर तो वातावरणातील बदलांमुळे किंवा हवेच्या दाबामुळे, हवेच्या वेगांमुळे तो जर त्याच्या पानांवरती जर चांगला वाढू शकला नाही तर तो त्या तितक्या प्रभावीपणे रोगकारक बुरशीला त्याचा तो प्रभाव नियंत्रण करू शकत नाही. तर ही गोष्ट आपल्याला महत्वाची ध्यानात घ्यावी लागली. दुसरी गोष्ट अशी आहे की पानांच्या पृष्ठभागावर ट्रायकोडर्मा स्थिर होऊन रोगांसाठी जागा आणि अन्नद्रव्यासाठी ते स्पर्धा निर्माण करतं. तसेच ते काही प्रतिजैविक संयोग सुद्धा तयार करतं. त्यामध्ये दोन प्रकारचे संयोग असतात, ज्याला अस्थिर संयोग आणि अनस्थिर संयोग असं संबोधलं जातं. अस्थिर म्हणजे व्होलाटाईल कंपाऊंड, जे आपले जैवनियंत्रक बुरशी आहे काय करतात, ते हवेतून ते सिक्रीट करतात, त्याचं हवेतून पसरतात आणि रोगकारकांवरती परिणाम करतात. जसं की पेंटिल पायरॉन, इथेनॉल, ॲसिटाल्डिहाइड असे जे काही व्होलाटाईल कंपाऊंड आहेत ते सिक्रीट करून रोगकारक बुरशी किंवा रोगकारक जीवाणूंचा ते कंट्रोल करतं. त्याचबरोबर अनस्थिर नॉन व्होलाटाईल संयोग सुद्धा आहेत, जी थेट रोगकारक जे आहेत आपले, जसे की रोगकारक बुरशी आहे, जीवाणू आहे, त्याचं नियंत्रण करण्यास सुद्धा ट्रायकोडर्मा ही बुरशी काम करते. तर ते काय करते, काही जे नॉन व्हॉलेटाईल संयुग आहे जसे की ग्लायोटॉक्झिन आहे, व्हायरिडिन आहे, ट्रायकोडर्मिन आहे, अशा प्रकारचे संयुग सिक्रीट

0: करतात आणि ह्याच्या माध्यमातून सुद्धा रोगकारक बुरशी किंवा जीवाणू यांचं तिथं नायनाट केला जातो.
1: बऱ्याचदा शेतकरी ज्यावेळी खत वापरतात किंबहुना कीटकनाशक वापरतात, एखाद्या दुकानदारांकडनं ते विकत घेतलेलं असतं, दुकानदार त्यांना सांगतो की अशा पद्धतीने याचा वापर करायचा आहे आणि त्या पद्धतीने मग ते आपल्या शेतीमध्ये त्याचा वापर करताना आपल्याला दिसून येतात. मग प्रामुख्यानं या ट्रायकोडर्माच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर शेतकरी बांधवांनी याचा वापर करताना नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे आणि ते कशा पद्धतीने वापरलं पाहिजे?
0: थोडक्यात आपण ट्रायकोडर्मा कसा बनवला जातो हे थोडंसं आपण लक्षात घेऊया. तर कोणताही जैवनियंत्रण घटक असेल तो नैसर्गिक आदिवासामध्ये वाढतो. आपण त्याला काय करतो, त्याच्या नैसर्गिक आदिवासातून प्रयोगशाळेमध्ये त्याला आणतो, तर कृत्रिम अन्नद्रव्यावरती त्याला वाढवतो, त्याचं प्रमाण वाढवतो आणि वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ज्याला आपण फॉर्म्युलेशन म्हणतो, जसं की लिक्विड फॉर्ममध्ये, सॉलिड फॉर्ममध्ये. लिक्विड फॉर्ममध्ये हा तो बॉटलमध्ये आपल्याला मिळतो लिक्विड फॉर्ममध्ये, आणि सॉलिड फॉर्ममध्ये जसं की पावडर फॉर्ममध्ये सुद्धा आपल्याला तो भेटतो. तर हा जो जैवनियंत्रण घटक आहे ट्रायकोडर्मा आहे तो आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण शेतामध्ये वापरू शकतो. तर ती कोणकोणत्या प्रक्रिया आहेत, तर सर्वात महत्त्वम आपण बीज प्रक्रिया करू शकतो. प्रक्रिया करताना पेरणीपूर्वी साधारणतः प्रति किलो बियाणास आपण 6 ते 10 ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर चांगल्या प्रकारे मिसळून आपण बीज प्रक्रिया करून आपण त्याची पेरणी करू शकतो. दुसरं म्हणजे की नर्सरीमध्ये, जसं की आपण थोड्या वेळापूर्वी चर्चा केली की नर्सरीमध्ये डॅम्पिंग ऑफ नावाचा रोग येतो, ज्याच्यामध्ये लोक रोपं कलमडून पडतात, जसे की पिथियम फायटोप्थोरा रेझेक्टोनिया या रोगकारक बुरशींमुळे होतात. तर आपण रोपवाटिकेमध्ये सुद्धा नर्सरी ट्रीटमेंट आपण ट्रायकोडर्माची करू शकतो. त्यासाठी रोपवाटिकेतील प्रत्येक 100 चौरस मीटर क्षेत्रासाठी 10 ते 25 ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर आपण वापरू शकतो. ही प्रक्रिया करण्यापूर्वी नीम पेंट किंवा शेणखताचा वापर केल्यास ट्रायकोडर्माची कार्यक्षमता वाढते. जसं की हे मृतोपजीवी आणि त्याच्यामध्ये ज्याला ऑर्गॅनिक अमेंडमेंट, जसं की आपण शेणखत वापरतो, निंबोळी पेंट वापरतो, त्याची कार्यक्षमता वापरण्यास मदत होते. दुसरे, आपण ज्या वेळेस रोपांचं स्थलांतर करतो, नर्सरीमधून आपण रोपं ज्या वेळेस मुख्य आपल्या शेतामध्ये लावतो, त्यावेळेस आपण रोपांची मूळ प्रक्रिया सुद्धा करू शकतो. त्यासाठी आपण प्रति लिटर पाण्यामध्ये 10 ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर मिसळून त्याच्यामध्ये 10 ग्रॅम चांगलं कुजलेलं शेणखत मिक्स करून लागवडीपूर्वी रोपं ह्या द्रावणात साधारणतः 10 मिनिटं बुडवून ठेवा, जेणेकरून ट्रायकोडर्माचे जे बीजाणू आहेत किंवा ट्रायकोडर्मा जो आहे तो मुळांना चांगल्या प्रकारे चिटकून राहील आणि ज्यावेळेला आपण अशी रोपं मुख्य शेतामध्ये आपण लावतो त्यावेळेस फुलांपासून प्रसार होणाऱ्या रोगांपासून आपल्याला संरक्षण मिळू शकतो.
1: बरोबर.
0: त्यानंतर त्याचबरोबर आपण मातीमध्ये सुद्धा मृदा प्रक्रिया सुद्धा करू शकतो. यासाठी शेतकरी ज्यावेळेस हिरवळीची खतं लावतात आणि ती हिरवळीची खतं आपण ज्यावेळेला मातीमध्ये गाडतो, त्यानंतर प्रति हेक्टरी 5 किलो ट्रायकोडर्मा पावडर आपण जमिनीमध्ये मिक्स करू शकतो. किंवा काही शेतकऱ्यांना हिरवळीची खतं लावता येत नाहीत, त्यासाठी आपण 1 किलो ट्रायकोडर्मा 100 किलो शेणखतात मिसळून ते 7 दिवस पॉलिथिनचे आच्छादन करून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी शिंपडून 3 ते 4 दिवस हे मिश्रण आपण ढीक करून ठेवू शकतो आणि ह्या 3 ते 4 दिवसामध्ये ट्रायकोडर्माची चांगली वाढ होते त्या शेणखतावर. आणि असं शेणखत आपण ज्यावेळेला शेतामध्ये टाकतो त्यावेळेला त्याचा आपण प्रभावी आपल्याला वापर त्याचा होऊ शकतो. पण याच्यामध्ये एक गोष्ट ध्यानात घ्यावी लागेल, ज्यावेळेला आपण मातीमध्ये ट्रायकोडर्माचा वापर करतो त्यावेळेला मातीमध्ये पुरेसा ओलावा आहे का, आर्द्रता आहे का हे पाहणं खूप गरजेचं आहे. कारण की जिवंत किंवा जैविक हा घटक असल्यामुळे याच्या वाढीसाठी ओला वाचणं फार गरजेचं आहे. म्हणजे शेतकरी साधारणतः शेणखत हे एप्रिल मे महिन्यात टाकतात, तर त्यावेळेस आपण ट्रायकोडर्मा वापरू शकत नाही. मात्र 100 किलो शेणखतामध्ये पेरणीच्या पूर्वी किंवा पावसाळा थोडा सुरू झाल्यानंतर आपण वापरला तर त्याचा अधिक कार्यक्षम वापर होऊ शकतो.
1: नेमकं आपण ट्रायकोडर्मा ज्यावेळी वापरतो त्यावेळी आपल्या शेतकरी बांधवांनी अशी कोणती काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून त्याचा अतिरिक्त वापर तर टाळता येईलच पण योग्य प्रमाणात आणि योग्य ठिकाणी त्याचा वापर करून आपल्या पिकाचं संरक्षण करता येईल?
0: खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. ते कोणत्या वेळेस वापरलं पाहिजे, कोणती खबरदारी घेतली पाहिजे? तर ट्रायकोडर्मा हे वेगवेगळ्या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहे, जसं की आपल्याला लिक्विड फॉर्ममध्ये मिळतं, पावडर फॉर्ममध्ये मिळतं. तर हे जे फॉर्म्युलेशन आपण बाजारातून विकत घेतो त्यावेळेला सर्वात महत्वाचं म्हणजे त्याची उत्पादन तिथी काय आहे, क्योंकि जे जैविक कीटनाशक असतात त्याचे जे सेल्फ लाईफ असते ती साधारणतः 6 महिन्याची असते. तर उत्पादन तिथीपासून साधारणतः 6 महिने आपण ती वापरू शकतो. तर बाजारातून घेताना प्रथमतः आपण हे बघायला पाहिजे की त्याची एक्सपायरी डेट काय आहे. दुसरं असं आहे की ज्यावेळेला आपण हे जैविक कीटनाशक वापरतो, जसं की आपण ट्रायकोडर्मा वापरल्यानंतर साधारणतः 4 ते 5 दिवस सामान्य परिस्थिती

0: मध्ये कोणतेही बुरशीनाशकाची फवारणी करू नये. कारण की मुळात ही बुरशी आहे आणि त्यानंतर ही जर वापरल्यानंतर आपण दुसरे बुरशीनाशक रासायनिक बुरशीनाशक वापरले तर ट्रायकोडर्माचा आपल्याला प्रभावीपणे उपयोग होणार नाही. दुसरा खबरदारी अशी घ्यायची आहे की कोरड्या मातीमध्ये याचा वापर टाळावा, जेणेकरून मातीमध्ये ज्यावेळेस ओलावा असेल त्याचवेळेस हे वापरावं. त्यानंतर उपचारित बियाणं थेट सूर्यप्रकाशात ठेवू नये, ते सावलीत सुकून मग ते पेरणीसाठी वापरावं. त्यानंतर ट्रायकोडर्मा मिसळलेले शेणखत हे जास्त वेळ ठेवू नये, साधारणतः 7 ते 8 दिवसानंतर ते शेतीमध्ये त्याचा वापर करावा.
1: गुरु सर, ट्रायकोडर्मा बुरशी जी आपल्याला जैविक नियंत्रणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उपयोगाला येते आणि आपल्या शेतकरी बंधूंनी त्याचा वापर करत असताना नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे हे तुम्ही अगदी ठळकपणाने इथं नमूद केलं. पण जाता जाता एक प्रश्न असाही विचारायचा आहे की शेतकऱ्यांनी रासायनिक खतांकडे वळण्यापेक्षा जैविक खतांकडेच म्हणा कीटकनाशकांच्याकडेच वळावं, याबद्दल तुमचं मत काय?
0: जर आपण व्यावसायिक शेतीचा जर विचार केला तर आजच्या परिस्थितीमध्ये आपण पूर्णतः सध्या परिस्थितीमध्ये जैविक कीटनाशक किंवा जैविक खतांकडे एक्झॅक्ट एकदम आपण बदल करू शकत नाही.

0: पण जाता जाता एक प्रश्न असाही विचारायचा आहे की शेतकऱ्यांनी रासायनिक खतांकडे वळण्यापेक्षा जैविक खतांकडेच म्हणा कीटकनाशकांच्याकडेच वळावं, याबद्दल तुमचं मत काय?
1: जर आपण व्यावसायिक शेतीचा जर विचार केला तर आजच्या परिस्थितीमध्ये आपण पूर्णतः सध्या परिस्थितीमध्ये जैविक कीटकनाशक किंवा जैविक खतांकडे एकदम आपण बदल करू शकत नाही. आता एकात्मिक रोग नियंत्रण असेल किंवा एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल याच्यामध्ये आपण रासायनिक खतांचा रासायनिक कीटकनाशकांचा आपण मर्यादित वापर करू शकतो.
0: बरोबर.
1: फक्त त्याचे रासायनिक कीटकनाशक रासायनिक खतांवरती विसंबून न राहता आपण एकात्मिक रोग व्यवस्थापन आपण एकात्मिक कीट व्यवस्थापन याच्यावरती भर दिला पाहिजे. याच्यामध्ये आपण सांस्कृतिक उपाय अवलंबले पाहिजे. जसं की आपण शेतीमध्ये दरवर्षी उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करायला हवी जेणेकरून रोगकारक जे बुरशी असतील रोगकारक जीवाणू असतील ते सूर्यप्रकाशा जमिनीची पलटी झाल्यामुळं त्याचे ते रोगकारक बुरशी किंवा जीवाणू मरून जाईल. तसंच एक पीक पद्धत ही खूप हानिकारक आहे. मातीचंही आरोग्य बिघडतं त्याचबरोबर काय होतं रोगकारक बुरशी आणि जीवाणूंना त्यांच्या अन्न साखळी पूर्णत्वास जाण्यात मदत होते. यजमान पिकं सतत उपलब्ध असल्यामुळे त्याची जीवनचक्र ब्रेक होत नाही ते थांबत नाही ते चालूच राहतं. त्यासाठी आपण पिकांची फेरफाड करायला हवी जमिनीला थोडा विसावा द्यायला हवा. त्याचबरोबर आपण जे ऑर्गॅनिक अमेंडमेंट आहेत जसं की हल्ली आपण जर विचार केला तर जनावरांची संख्या खूप कमी होत चाललेली आहे त्यामुळे जमिनीस पाहिजे तितक्या प्रमाणात शेणखत मिळत नाही. खूप सारे शेतकरी आहेत अजूनही हिरवळी खतांचा वापर करत नाहीत त्यामुळे जमिनीचं आरोग्य बिघडत चाललेलं आहे. आपण जर एकात्मिक रोग व्यवस्था विचार केला तर ह्या गोष्टींचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे की जसं हिरवळीची खतं लावली पाहिजेत आपण पिकांची फेरपालट केली पाहिजेत. जसं की वेगवेगळे असतात जसं की द्विदल आणि एकदल. एकदल पीक जर घेतलं तर त्यानंतर आपण द्विदल पीक घेतलं पाहिजे. साधारणतः आपण जर ऊस पीक घेतलं उसानंतर पीक फेरपालटीसाठी सोयाबीन असेल भुईमुग असेल तूर असेल हरभर असेल अशा एकदलानंतर द्विदल पिकं अशी आपण पिकांची फेरपालट केली पाहिजे. आता पिकाची फेरपालटीमुळे काय होतं तर जमिनीचं आरोग्य सुधारतच त्याबरोबर जे रोगकारक रोगजनक आहेत रोगकारक बुरशी आहेत जीवाणू आहेत जसे की उसाचे जे रोग आहेत ते भुईमुग किंवा कापूस किंवा याच्यामध्ये असू शकत नाही कारण प्रत्येक रोगकारकाचे त्याचे यजमान पिकं ठरलेली असतात. उसावर येणारे रोग हे सगळे सोयाबीनवरती येत नाहीत. सोयाबीन येणारे सर्वही रोग ते द्राक्षावरती येत नाहीत. त्यामुळं बहुपीक पद्धत ही खूप महत्वाची आहे. एक पीक पद्धत ही नेहमी हानिकारक असते त्यामुळे आपल्याला जर योग्य प्रकारे जर रोग आणि कीट नियंत्रण करायचं असेल पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल मातीचं आरोग्य जर सुधारायचं असेल तर आपल्याला बहुपीक पद्धत अवलंबावी लागेल पिकाची फेरपालट करावी लागेल. त्याचबरोबर आपण रासायनिक कीटकनाशकांबरोबर जैविक कीटकनाशकांचा सुद्धा वापर केला पाहिजे जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राहील. आता अजून एक मी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो ज्यावेळेला आपण रासायनिक कीटकनाशक वापरतो त्यावेळेला फक्त रोगकारक बुरशी किंवा रोगकारक जीवाणू मरत नाहीत त्यावर उपयुक्त जीवाणू सुद्धा मरतात. जसं की मातीमध्ये आपण विचार केला तर उपयुक्त सूक्ष्मजीव सुद्धा खूप आहे जसं की आपण रायझोबियम बघतो ॲसिटोबॅक्टर असेल अझोटोबॅक्टर असेल स्फुरद विरघळणारे जीवाणू असतील किंवा ट्रायकोडर्मा सारखे उपयुक्त बुरशी असतील. ज्यावेळेला आपण बुरशीनाशक वापरतो त्यावेळेला हे नॉन टार्गेट स्पेसिस आहेत त्या सुद्धा मरतात. आपल्याला ज्या लाभदायक आहेत जीवाणू ते सुद्धा मरतात लाभदायक सूक्ष्मजीव सुद्धा मरतात. त्यामुळं गरज असेल तरच आपण रासायनिक कीटकनाशकांचा रासायनिक बुरशीनाशकांचा वापर करायला हवा. आता हल्ली एक खूप ट्रेंड चाललेला आहे की जसं की शेतकरी ज्यावेळेला फवारणी घेतात सपोज त्यांना जर सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करायची असेल भलेही तुमच्या शेतामध्ये रोग तुम्हाला न आढळू दे भले तुमच्या शेतामध्ये कीटक नसू देत पण साधारणतः लोकांमध्ये असं सांगितलं जातं की सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये तुम्ही थोडंसं बुरशीनाशक मिक्स करा किंवा तुम्ही थोडंसं कीटनाशक मिक्स करा आणि फवारणी करा. याच्यामुळे काय होतं एकतर बुरशीनाशकांवरती कीटकनाशकावरती आपला खर्च वाढतो दुसरं गरज नसताना आपण पिकांमध्ये ज्या वेळेला रासायनिक कीटकनाशक वापरतो त्यामुळे पिकांना त्याचा लाभ होण्याऐवजी अपायस होतो.
0: बरोबर.
1: कारण जी उपयुक्त बुरशी असतात उपयुक्त जीवाणू असतात उपयुक्त कीटक असतात काही मित्र कीटक असतात हे मारली जातात त्याच्यामुळे फायदा होण्याऐवजी आपलं नुकसानच होतं. त्यामुळे आपण ज्या वेळेला कीटकनाशक वापरतो रासायनिक खत वापरतो त्यांचा मर्यादित वापर करणं हे फार गरजेचं आहे आणि व्यावसायिक शेतीमध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन हे खूप महत्वाचं.
0: बरोबर सर. एकंदरीतच आज तुम्ही जैविक नियंत्रणाच्या बाबतीत ट्रायकोडर्मा ही नेहमीच्या शेतकऱ्यांच्या वापरात असणारी जी बुरशीजन्य रोगांपासून आपल्या पिकांचं संरक्षण करते याबद्दल अगदी सविस्तरपणानं माहिती दिलीत. त्याचप्रमाणे जैविक रोग नियंत्रण करत असताना आपण कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, प्रामुख्याने

0: शेतकरी बांधवांनी ज्यावेळी ते जैविक बुरशीनाशक खरेदी करत असतात तर त्यावेळी त्यांनी त्याची असणारी तारीख असेल किंवा ते कधी त्याचं प्रोडक्शन झालेलं आहे आणि ते कधी परत त्याचे एक्सपायरी डेट आहे या सगळ्या गोष्टींचा त्यांनी बारकाईनं अभ्यास करून त्या पद्धतीने त्याची खरेदी केली पाहिजे आणि एकंदरीत शेतामध्ये वापरत असताना देखील त्याचा वापर योग्य पद्धतीने योग्य प्रमाणात जर आपण केला तरच ते आपल्या पिकांना लागू पडतं आणि त्यामुळे आपल्या पिकाचं संरक्षण होतं याबद्दलची तुम्ही सविस्तर माहिती दिलीत आणि एकंदरीतच या जैव विकासातून आपल्या शेतीचा विकास प्रत्येक शेतकऱ्यांनी साधला पाहिजे ती आजच्या काळाची गरज आहे. गुरव सर, तुम्ही इथे येऊन ही अगदी जैविक कीटकनाशकांच्या बाबतीत अगदी आमच्या शेतकऱ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिलीत त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
1: मला आकाशवाणी सांगली मार्फत शेतकऱ्यांशी संवाद साधायला मिळाला यासाठी मी मनपूर्वक आपले आभार मानतो सर.
2: पिकांमधील जैविक कीड नियंत्रणात ट्रायकोडर्माचं महत्व याविषयी प्राध्यापक डॉक्टर नारायण गुरव यांच्या महेश इनामदार यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकलात. निर्मिती सहाय्य होतं महेश इनामदार यांचं आणि सादरकर्ते होते मुक्सित मुजावर. शेतकरी बंधूंनो, कालच जागतिक मधुमक्षिका दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्तानं कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत डॉक्टर नितीन ठोके यांच्याशी महेश इनामदार यांनी फोनवर केलेली बातचीत.
3: हॅलो, हां नमस्कार. मधुमक्षिका पालन प्रशिक्षण या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. डॉक्टर नितीन जयसिंगराव ठोके आज आपल्या बरोबर उपस्थित आहेत. सर, हा जो मधुमक्षिका पालन प्रशिक्षणाचा जो कार्यक्रम आहे या संदर्भात थोडीशी माहिती आम्हाला द्याल का?
4: हो सर, कृषी विज्ञान केंद्रामार्फत मधुमक्षिका पालन या विषयावर एक 7 दिवसाचं प्रशिक्षण आपण विद्यार्थी, शेतकरी, महिला, कृषी विद्यार्थी यांच्यासाठी इथं आयोजित करत असतो. हे पूर्ण प्रशिक्षण जे आपण इथं आयोजन करतो याचा पूर्ण खर्च हे कृषी विज्ञान केंद्रामार्फत केलं जातं. इथं राहण्याची सोय पण असते आणि 7 दिवस मधुमक्षिका पालन या विषयावर संपूर्ण अंगाने त्यांना प्रशिक्षण या कृषी विज्ञान केंद्रामार्फत दिलं जातं. हे प्रशिक्षण जे आहे सर हे राष्ट्रीय मधमाशी पालन व मध अभियान याच्या अंतर्गत आपण हे प्रशिक्षण घेत असतो. राष्ट्रीय मधुमक्षिका जे बोर्ड आहे NBB नॅशनल बी बोर्ड यांच्याकडनं ह्या अर्थसहाय्याने आपण हे प्रशिक्षण विज्ञान केंद्रात राबवत असतो सर.
3: बर सर, या मधुमाशी पालनाचं काही महत्व आपल्याला सांगता येईल का?
4: हो, आता आपण जर बघितलं तर जे पिकं आहेत वेगवेगळी पिकांची जी लागवड केली जाते शेतकऱ्यांमार्फत त्याची उत्पादकता जी आहे ही वाढवण्यासाठी परागीभवनाची खूप मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासते.
3: बरोबर.
4: जर आपण बघितलं तर या काही वर्षांमध्ये रासायनिक कीटकनाशकांचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर होतोय आणि याच्यामध्ये जे परागीभवनासाठी जी कीटक असतात या कीटकांची संख्या खूप कमी झाली आणि याच्यामुळे परागीभवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होत आहे आणि परागीभवन न झाल्यामुळे पिकांची उत्पादकता खूप कमी होते आणि याच्यामुळे आता जर आमच्या नाशिकमध्ये ज्यावेळेस आम्ही इथे बघतोय तर डाळिंब बागायतदार आणि काकडी लागवड करणारी शेतकरी यांच्यामध्ये जर बघितलं तर फुलधारणा खूप चांगल्या पद्धतीने या पिकांमध्ये होते परंतु ही फुलधारणा झाल्यानंतर फळधारणा होत नाही. तर याचं कारण आम्ही ज्यावेळेस बघतोय तर त्याच्यामध्ये परागीभवन न होणे हा सगळ्यात मोठा भाग याच्यामध्ये दिसून येतो. आणि जर शेतकऱ्यांमध्ये जर आपण फिरलो तर काही काही शेतकरी आता मधुमक्षिकेच्या पेट्या ह्या भाड्याने घेतात आणि त्या मधुमक्षिकेच्या पेट्या त्या बागांमध्ये ठेवल्या जातात, परागीभवन केलं जातं आणि त्याच्यातनं बऱ्यापैकी फळधारणा ही करून घेतली जाते. परंतु या पद्धतीने ज्यावेळेस शेतकरी पुढे जात असतो त्यावेळेस समजा काही पेट्या या समजा बाजारातनं समजा भाड्याने घ्यायच्या असतील तर शेतकऱ्यांना हे जुजबी ज्ञान असलं पाहिजे की ती पेटी मी कशी पडताळून बघायला पाहिजे, त्याची क्वालिटी किंवा जी गुणवत्ता ती किती फ्रेमची ती पेटी असली पाहिजे, मला जी पेटी भाड्याने देण्यात आली खरोखर ती त्या प्रमाणात माझं जे उद्दिष्ट आहे ती शकेल का आणि त्या पद्धतीने मला त्या पद्धतीचा फायदा होऊ शकेल का, कि ते या पद्धतीचं ज्ञान कमीत कमी त्यांना असायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की त्यावेळेस आपण ह्या पेट्या भाड्याने घेतो तर आपण आपल्या पेट्या जर मधुमक्षीच्या ज्या पेट्या जर आपण जर आपल्या शेतावर जर वाढवू शकलो या मधुमक्षिकांचं जर संगोपन करू शकलो ज्या मधमाशा निसर्गामध्ये आढळतात त्यांचं जर आपण संवर्धन करू शकलो

0: तर आपल्याला ही जी परागीभवनामुळे ज्या निर्माण झालेल्या समस्या आहेत, तर याच्यावर आपल्याला काही उपाय शोधता येतील म्हणून आम्ही दोन गोष्टींवर याच्यामध्ये जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न करतोय. तो म्हणजे संगोपन आणि संवर्धन, आणि त्याच्यातनं आपल्याला जास्तीत जास्त उत्पादकता आपल्या पिकांची कशी वाढवता येईल, तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन या प्रशिक्षणामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान शेतकऱ्यांना देत असतो. नुसतं ज्ञान नाही देत आपण, तर यासोबत आपण कौशल्य पण प्रदान करतो. कृषी विज्ञान केंद्र जे आहे मुक्त विद्यापीठाचं, या विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर, कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर आपण मधुमक्षिका पालनाचं एक युनिट उभं केलेलं आहे, आणि याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजातीच्या मधमाशांचं आपण पालन करतोय. ज्या वेळेस प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी येतात, यांना आपण या सगळ्या गोष्टींचं ज्ञान तर देतोच आपण, ज्याला आपण थेरॉटिकल ज्ञान म्हणतो, याच्यामध्ये कौशल्य सुद्धा प्रदान करतो. मग मधमाशीची पेटीची विभाजन कसं करावं, मधमाशींची पेट्यांची हाताळणी कशी करावी, मधमाशींचे कोणकोणते रोग येतात आणि त्या रोगाला कारणीभूत असणाऱ्या ज्या काही कीटक असतात, त्या कीटकांना नियंत्रण करण्यासाठी आपल्याला पेटीमध्ये कोणकोणत्या कृती कराव्या लागतील, मधमाशीची पेटी हेल्दी राहील या दृष्टीने आपल्याला कोणकोणत्या कृती करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण त्यांना प्रॅक्टिकली तिथं शिकवतो. त्यांना ते करण्यासाठी त्यांना तिथं प्रवृत्त केलं जातं, ते हँडल कसं करावं, त्या कृती कशा कराव्यात, ऍक्च्युली ती भीती कशी, मधमाशा चावतात ही भीती कशी दूर करावी, त्यानंतर हाताळताना सुरक्षित त्याचे काय उपाय आपल्याला करावे लागतील, ते उपाय करून आपल्याला कशा त्या हाताळता येतील, हे सगळं कौशल्य आपण त्या प्रशिक्षणा दरम्यान देत राहतो.
1: पण हे प्रशिक्षण नेमकं कोणाकोणासाठी असतं?
0: त्याच्यामध्ये मेन केंद्रस्थानी आम्ही जे ठेवलेले ते म्हणजे शेतकरी आणि शेतकरी महिला, हे आम्ही केंद्रस्थानी ठेवतो. त्यानंतर काही विद्यार्थी असतील, मग ते अॅग्रिकल्चरचे असतील किंवा झूलॉजी बॉटनी मधले काही विद्यार्थी असतात किंवा काही उद्योजक असतात आणि सामाजिक जाणीवेतनं काम करणारी काही मंडळी असते की ज्यांना या मधुमक्षिकेचा प्रसार करून त्याच्यातला अवेअरनेस वाढवून त्याच्यामध्ये कसं लोकांना जागृती निर्माण करता येईल, ही जी लोक असतात ही
1: म्हणजे स्वयंसेवी संस्थांसारखे,
0: हा स्वयंसेवी संस्थांमधले काही लोक असतात, त्यांच्यासाठी सुद्धा हे प्रशिक्षण ओपन आहे.
1: सर, मधुमाशी पालनाचे काही फायदे विशिष्ट प्रकरण काही सांगता येतील का?
0: हो, मधुमक्षिका पालनाचे सगळ्यात महत्वाचे फायदे म्हणजे आम्ही ज्यावेळेस मधुमक्षिकाच्या पालनाचं प्रशिक्षण देतो आणि ज्यावेळेस आम्ही शेतकरी हा केंद्रस्थानी ठेवतो, त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं जे पहिलं उद्दिष्ट आणि महत्वाचा फायदा जो आम्ही डोळ्यासमोर ठेवतो तो म्हणजे सोबतच त्याची गुणवत्ताही वाढवणे, हा सगळ्यात महत्वाचा फायदा आपण त्याच्यामध्ये घेतो. दुसरी गोष्ट म्हणजे काही असे व्यावसायिक आहेत किंवा काही असे प्रशिक्षणासाठी येतात की ज्यामध्ये ज्यांना मध व्यवसाय करायचा आहे, तर मधाचा व्यवसाय करणे याच्यामध्ये हा एक मोठा फायदा आहे. त्याच्यानंतर शेतातील उत्पादनात परागीभवनामुळे वाढ, नैसर्गिक मध गोळा करणे, त्यानंतर मधमाशी मधनं वेगवेगळे जे उत्पादन आपल्याला येतात ज्याच्यामध्ये पराग आहे, मेण आहे, रॉयल जेली आहे, तर अशा अलग अलग ज्या उत्पादन आहेत त्यांचे, त्यांचे उत्पादनामधून अतिरिक्त उत्पन्न आपल्याला मिळवणे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे ग्रामीण युवक आहेत या ग्रामीण युवक आणि महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हे वेगवेगळे फायदे डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे प्रशिक्षण देतो.
1: बऱ्याचदा असं लक्षात येतं की जंगली माशा आणि आपण पाळीव मधमाशा असं वर्गीकरण बऱ्याचदा या बाबतीत सांगितलं जातं, तर यांचं संवर्धन या मार्फत शक्य होतं का?
0: हो, त्यातल्या त्यात आम्ही उद्दिष्ट असं ठेवतो की ज्या जंगली माशा आहेत त्यातल्या त्यात ज्या पाळता येत नाही त्याला आपण जंगली मधमाशा म्हणतो, त्यातल्या त्यात आग्या माशा आणि फुलोरी माशा ह्या ज्या आहेत त्या आपल्याला पाळता येत नाही, तर त्यांचं संवर्धन करायचं. म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं की समजा आग्या माशीचं पोळ असेल तर बऱ्याच वेळेस लोक घाबरून त्याला पळवून लावण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करतात, तर आपलं संरक्षण करून त्यांचं संवर्धन कसं करायचं, तर या गोष्टींवर आपण भर देतो. त्यानंतर फुलोरी माशी, फुलोरी माशी ही परागी भवनासाठी खूप उपयुक्त अशी माशी आणि ही आपली भारतीय माशी असल्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने निसर्गामध्ये तिची राहण्याची एक टेंडन्सी असते. परंतु बऱ्याच वेळेस काय होतं की रासायनिक कीटकनाशकांची फवारणी म्हणा किंवा त्यांना जाणीवपूर्वक पळवून लावणे

0: या गोष्टी कशा करू नयेत आणि त्यांच्यापासून म्हणजे पळवून लावण्याची कारण काय तर भीती आणि खूप क्रूड पद्धतीने मत गोळा करणे या दोन गोष्टी. तर ह्या दोन्ही गोष्टी साध्य करून त्यांना कसं त्यांना त्यांच्याच ठिकाणी आपल्याला संवर्धन करता येईल त्या गोष्टींवर आम्ही भर देतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाळीव मधमाशा, मेलिफेरा असेल किंवा सातिरी असेल किंवा ट्रायगोना माशी असेल, ह्या तिघ माशा आपल्याला पाळता येतात. आणि तिघ माशांच्या पाळण्याच्या काही विशिष्ट पद्धती ज्या अतिशय सोप्या आहेत आणि ह्या सोप्या पद्धती त्यांना अवगत करून देणे आणि अवगत करून दिल्यानंतर समजा माझं उद्दिष्ट आहे मला परागी भवन करायचं आहे तर आम्ही सांगतो की तुम्ही सातेरी आणि कोथी माशी म्हणजे ट्रायगोना माशी पाळा, याच्यातनं आपल्याला मोठ्या प्रमाणावर परागी भवन करून घेता येईल. काही उद्योजक असतील की ते म्हणतील की मला मध पालन करायचंय, मग पाळीव मधमाशीमध्ये आपण त्यांना सांगतो की मेलिफेराचं आपल्याला संवर्धन केलं पाहिजे, याच्यातनं म्हणजे जसं उद्दिष्ट असेल तशी ती पाळीव माशी आपल्याला पाळता येईल. या पद्धतीने आपलं हे जंगली आणि पाळीव माशांचं संवर्धन आणि संगोपन याच्यावर आपण भर देतो.
1: मला आता एक जाता जाता असा प्रश्न विचारायचा आहे की या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी जे लोक इच्छुक आहेत, जे युवक इच्छुक आहेत, त्यांनी नेमकं या बाबतीत काय करायला पाहिजे किंवा कोणाशी संपर्क साधला पाहिजे या संदर्भात थोडंसं मार्गदर्शन करा.
0: हो, याच्यामध्ये बऱ्यापैकी हे प्रशिक्षण सर्वांसाठी खुलं आहे आणि या प्रशिक्षणामध्ये जर सहभाग घ्यायचा असेल तर कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधला. कृषी विज्ञान केंद्र यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, आमची हे संकेतस्थळ पण kvknashik.org आहे, याच्यावरही आपण वेगवेगळ्या फोन नंबर्स ईमेल त्याच्यावर उपलब्ध आहेत, त्याच्यावर आपण कॉन्टॅक्ट करू शकतात. किंवा आमच्या मधुमक्षिका पालनाचे जे कोऑर्डिनेटर आहेत ऋषिकेश पवार यांना तुम्ही भ्रमणध्वनीद्वारे सुद्धा कॉन्टॅक्ट याच्यामध्ये करू शकतात. मी त्यांचा मोबाईल नंबर सुद्धा इथं शेअर करू इच्छितो, 73-85-27-24-09 हा ऋषिकेश पवार आमच्याकडे कोऑर्डिनेटर यांच्या या पर्सनल मोबाईलवर जरी तुम्ही कॉन्टॅक्ट केलात आणि तुमची नाव नोंदणी केली तरी सुद्धा आपण या प्रशिक्षणार्थींना आपल्या प्रशिक्षणामध्ये समाविष्ट करून घेऊ शकतो.
1: आता हे जे प्रशिक्षण आहे हे कोणकोणत्या महिन्यात होणार आहे आगामी काळात आणि एकंदरीत त्यासाठी जे प्रशिक्षक म्हणून येणार आहेत किंबहुना जे प्रशिक्षण घेऊ इच्छितात अशा लोकांनी कोणत्या तयारीनिशी तुमच्याकडे आलं पाहिजे?
0: यामध्ये भोजन निवास ही व्यवस्था कृषी विज्ञान केंद्रामार्फत केली जाते. याच्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये ते येऊ शकतात. ज्यावेळेस हे प्रशिक्षण सुरू होईल त्याच्या आधी या सर्व इच्छुकांची एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला जातो आणि या ग्रुपमध्ये सर्व गोष्टी शेअर केल्या जातात, लोकेशन असेल किंवा कसं यायचं आहे काय यायचं आहे. आमच्याकडे खूप सुरक्षित असं गेस्ट हाऊस पण आहे, त्या गेस्ट हाऊस मध्ये राहण्याची सोय केलेली असते, कॅन्टीनची सोय आहे, त्या कॅन्टीनमध्ये भोजनाची त्याच्यानंतर नाश्त्याची चहाची सर्व सोय त्याच्यामध्ये असते. आम्ही या प्रशिक्षणादरम्यान पिंपळगाव बसवंत इथे एक मधुमक्षिका पालनाचं खूप छान युनिट आहे, तिथं आम्ही अभ्यास सहल ऑर्गनाईज करतो, त्याच्यासाठीची बसची व्यवस्था आमच्या मार्फत केलेली असते. त्याच्यानंतर प्रशिक्षण झाल्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थींना 7 दिवसाचं प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल नॅशनल बी बोर्ड आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने एक सर्टिफिकेट प्रमाणपत्र आपण प्रत्येक प्रशिक्षणार्थीला आपण इथं देत असतो. त्यामुळे सर्व गायडन्स हे आपण ग्रुपवर पण शेअर करत असतो आणि सर्व पद्धतीच्या आमचा 150 एकरवर जो कॅम्पस आहे त्याच्यामध्ये सिक्युरिटी सिस्टम्स ह्या सगळ्या डेव्हलप केलेल्या आहेत. आम्ही गेस्ट हाऊस कॅन्टीन आमची स्वतःची असल्यामुळे सगळी काळजी घेऊन 7 दिवसाचं प्रशिक्षण चांगल्या पद्धतीने आपण प्रशिक्षणार्थींना देत असतो.
1: म्हणजे एकंदरीतच लोकांच्या मध्ये आता हळूहळू मधुमक्षिका पालनाचे सवय त्यांना व्हायला पाहिजे आणि त्याद्वारे आपल्या शेतातलं उत्पादन हळूहळू शेतकऱ्यांनी या माध्यमातून वाढवलं पाहिजे यासाठी तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना चांगल्या पद्धतीने यश मिळावं मी अशा अपेक्षा व्यक्त करतो. आणि नितीन सर, आज तुम्ही इथं फोनद्वारे आपल्याला ही सगळी माहिती सांगितली त्याबद्दल मी आपल्या आकाशवाणीच्या वतीने आपले धन्यवाद व्यक्त करतो.
0: धन्यवाद सर.
2: श्रोतेहो, याबरोबरच माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात मिलिंद जोशी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अशोक पत्की यांचं. आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8:05 होत आहेत. श्रोतेहो, आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणात.

0: उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. पुलवामा हल्ल्यातला आरोपी हमजा बुरहान याची पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडून हत्या. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदॉलिदेस यांनी दिली. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली. सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचे अध्यक्षपद देखील आहे. त्यामुळे सायप्रससोबतच युरोपीय महासंघाचं सहकार्य देखील भारताला मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% तर परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत आहे. त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होत आहे. तसंच आंतरराष्ट्रीय एजू सिटी, मेडी सिटी आणि GCC सिटी यासारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: द पार्टनरशिप बिटवीन सायप्रस अँड महाराष्ट्र देअरफोर इज व्हेरी स्ट्रॅटेजिक. आय फर्मली बिलीव दॅट द नेक्स्ट डिकेड कॅन विटनेस अँड एक्स्ट्राऑर्डिनरी एक्सपान्शन इन अवर इकॉनॉमिक रिलेशनशिप. शिपिंग and maritime cooperation can become a defining pillar of this partnership. Cyprus is a globally respected maritime power and Maharashtra is rapidly expanding its ports, logistics and shipping ecosystem.
0: इबोलाचा प्रसार असणाऱ्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी इबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणं दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला आधी सूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असंही आवाहन संचालनालयानं केलं आहे. आफ्रिकेतल्या इबोलाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत 28 ते 31 मे या कालावधीत आयोजित केलेली 4थी भारत आफ्रिका फोरम परिषद पुढे ढकलण्यात आल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे दिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने लातूरचे बालरोगतज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरोरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयने कसून चौकशी केली होती. नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत भारताने क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी जागतिक स्तरावरचा सर्वात मोठा क्षयरोग तपासणी आणि प्राथमिक रुग्णशोध कार्यक्रम हाती घेतला आहे असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी केलंय. जिनिव्हा इथं जागतिक आरोग्य परिषदेच्या 79व्या सत्रात फुफ्फुसांच्या आरोग्याबाबत मंत्री स्तरावरचे दृष्टिकोन यावरच्या सत्रात ते बोलत होते. ज्यांना क्षयरोगाचा धोका जास्त आहे अशांपर्यंत पोहोचण्यासाठी घराघरातून तपासणी करणारी फिरती तपासणी पथकं, जनजागृती मोहिमा यावर या कार्यक्रमात भर दिला जात आहे असं त्यांनी सांगितलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमांवर त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया

सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुलवामा हल्ल्यातला एक आरोपी हमजा बुरहान याची आज पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. मुझफ्फराबादमधल्या एका महाविद्यालयासमोर त्याची कार वाहतूक कोंडीत अडकली असताना दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला, त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा इथं भारतीय लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात 40 सैनिकांचा मृत्यू झाला होता. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे सर्व सरकारने बंदी घातलेल्या CPI माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले, 44 जणांना अटक झाली तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. पश्चिम आशियातला संघर्ष कायमस्वरूपी संपवण्यासाठी अमेरिकेनं पाकिस्तानमार्फत इराणला नवीन युद्धविराम प्रस्ताव पाठवल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. इराण सध्या या प्रस्तावावर विचार करत असून त्यानं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी सध्या तेहरानमध्ये असून लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांनी इराण दौऱ्याचं नियोजन केलं आहे. अमेरिकेने इराणचा गोठवलेला निधी मोकळा करून सागरी वाहतुकीतले अडथळे दूर करावेत आणि इराणी जहाजांवरचे हल्ले थांबवावेत अशा मागण्या याआधी इराणने अमेरिकेला पाठवलेल्या प्रस्तावात केल्या होत्या. लेबनॉनसहित सर्व आघाड्यांवरचं युद्ध थांबवणं ही आपली प्राथमिकता असल्याचं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलंय. अमेरिकेवर आपला विश्वास नाही, परंतु तरीही इराण ही चर्चा सुरू ठेवेल असं बघाई यांनी म्हटलंय. आंतरराष्ट्रीय योग दिनाला 1 महिना राहिला असताना आज दुबईतल्या इंडियन पीपल्स फोरमने योगासनांचा कार्यक्रम आयोजित केला होता. दुबईतल्या ऐन मोक्याच्या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमात शारीरिक आणि मानसिक आरोग्य तसंच जागतिक एकता आणि कल्याणाचा संदेश देण्यात आला. यंदाचा 12वा योग दिन असून स्वास्थ्य, सामंजस्य आणि जागतिक शांततेसाठी योग अशी यंदाची संकल्पना आहे. गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात आज 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं गेलं, तिथंच त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला. IPL क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना सुरू आहे. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. शेवटची बातमी हाती आली तेव्हा गुजरात टायटन्सच्या 8 षटकात बिनबाद 81 धावा झाल्या होत्या. ठाण्याच्या न्यायालयानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना आज दोषमुक्त केलं. 2008 साली रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यासह 8 जणांवर खटला सुरू होता. या प्रकरणात राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा तसंच उमेदवारांना मारहाण झाल्याचे कोणतेच आरोप सरकार पक्षाला सिद्ध करता आले नाही, त्यामुळे न्यायालयानं या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. नीट पेपर फुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. पुलवामा हल्ल्यातला आरोपी हमजा बुरहान याची पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडून हत्या. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 8:15 वाजलेत. श्रोते हो, आता काही गझल ऐकूया. सुरुवातीला मिताली सिंग यांच्या स्वरातली ही गझल.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

भूपिंदर सिंग यांच्या स्वरातली गझल आपण ऐकलीत. श्रोतेहो कार्यक्रमात आता नंदी दुग्गल यांच्या स्वरात पुढील गझल ऐकूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

सतीश बब्बर यांच्या स्वरातल्या या गझलेबरोबर हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:45 होत आहेत. आता समाचार संध्या, त्यानंतर 9 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इन्साइट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: दुसरं एक लक्षात ठेव, परीक्षेतले मार्क हे एखाद्या नोकरीसाठी सुरुवातीलाच उपयोगी पडतात, पुढे उपयोगी पडते ती त्या व्यक्तीची खरी कार्यक्षमता। तुझी करिअर तुला तिथे उपयोगी पडेल। अरे मी स्वतः MSc दुसऱ्या वर्गात उत्तीर्ण झालेलो आहे, पण आज माझ्या विषयात मी इतका तज्ज्ञ मानला जातो की आता माझ्या सेकंड क्लासचा विचार कोणीच करत नाही।
1: तुमच्या वेळची गोष्ट वेगळी होती बाबा, आता असे शॉर्टकट्सचाच विचार करायला हवा।
0: ऐक सुधीर, आपण साधी माणसं आहोत, पण जीवन जगण्याच्या आपल्या अपेक्षा निराळ्या आहेत। हे बघ, तुझ्याच शब्दात सांगायचं म्हणजे अनेक शॉर्टकट्स करून मलाही खूप पैसा मिळवता आला असता। कॉलेज करून नुसती गाईड्स लिहिली असती तरी हजारो रुपये द्यायला प्रकाशक तयार होते। हे असे सगळे पैसे मी गोळा केले असते तर आज तुला कुठेही ऍडमिशन देऊ शकलो असतो। पण आज तुझ्या ऍडमिशन साठी शेकडो किलोमीटर दूर मी येतोय, तुझी आई येते आहे। याचं कारण एकच सुधीर, तू चांगल्या मार्गाने आपलं जीवन जगावंस या अपेक्षेने। आम्ही दिशा दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत, पण चांगलं जगायचंय ते तुझं तुला।
1: नाही पण बाबा, या गोष्टी मला निराश करतात बाबा।
0: ही सुरुवात आहे बेटा, आता हळूहळू तुझ्या जीवनाचा संघर्ष सुरू होईल। प्रत्येक वेळी तुला अशा राक्षसी समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे। सुधीर, तू आता बास्केटबॉल खेळतोस ना? केवढी प्रचंड क्रांती झाली आहे त्या खेळात पाहतोस ना? आपल्या हातात असलेला चेंडू अगदी जवळच्या बास्केटमध्ये टाकता येईलच असं नाही, किंबहुना तो बास्केटमध्ये जाऊ नये म्हणून आपल्या आजूबाजूचे खेळाडू प्रयत्न करतात, अडथळे आणतात। कुठे एखाद्या 25व्या प्रयत्नात चेंडू बास्केटमध्ये जातो, पण तसे पहिले 24 प्रयत्न करावेच लागतात, निराश होऊन चालत नाही। यशासाठी 25व्या प्रयत्नांची वाट पाहावी लागते। तसंच एखाद्या वेळेस अंपायरचा निर्णय चुकीचा असतो, समोरचा खेळाडू अखिलाडू वृत्तीने वागतो, तरी आपण निराश व्हायचं नाही, आपण खेळायचं असतं।
2: अहो हळू, पलीकडचे लोक आता तुमच्याकडे बघायला लागले।
0: बघू दे ग, मग काय सुधीर, 25व्या चेंडूची वाट पाहायची की नाही?
1: नाही म्हणजे तुम्ही म्हणता ते पट्टे, पण
0: हा पण घालवून टाक।
1: नाही बाबा, आपण एवढ्या लांब माझ्या ऍडमिशन साठी जातो, पण समजा तिथे ऍडमिशन नाही मिळाली तर?
2: असं अभद्र बोलू नये रे।
1: बोलून भद्र होतं का? सदिच्छेने चांगलंच होतं असं नाही आई।
2: होतं सगळं काही। होतं
1: काय? होतं तुला आठवत आहे आपल्या बेबीसाठी आपण नवस करायला असंच एकदा 10-11 वर्षापूर्वी गाडीने गेलो होतो? नवस बोलून बेबी बरी झाली नाही तर ती बरी झाली या डॉक्टर पटेलांमुळे।
2: जाऊ दे रे, आता कशाला तो विषय?
1: मग माझ्या शंकेचं उत्तर दे, मला ऍडमिशन नाही मिळाली तर?
2: पण मी म्हणते नको ते तर्क हवेतच कशाला।
0: अगं करू दे ना, नाहीतरी गाडीत वेळ कसा घालवायचा?
2: हे काही नाही, हा विषय बदला, अपशकुनी विषय बंद।
1: नाही आई, बाबांच्या भाषेत सांगायचं म्हणजे ही 25व्या चेंडूच्या फेकीतल्या आधीची फेक आहे, 24 वेळा अपशकून स्वीकारावे लागतील।
0: वा सुधीर वा, दॅट्स गुड, कीप इट अप, कीप इट अप।
2: अहो ती खिडकी उघडा बघू
0: का?
2: तुम्हाला तुमचा आवडता हृदय ऐकायला मिळाला ना की विषय बदलेल तुमचा। उघडा।
0: काय सुधीर, तुला आठवतो का गाडीचा प्रश्न?
1: हो आठवतो ना। कशासाठी, कोणासाठी, कशासाठी, कोणासाठी?
0: मग आता तू काय उत्तर देशील?
1: कशासाठी, कोणासाठी, कशासाठी, कोणासाठी? 25व्या चेंडूसाठी, 25व्या चेंडूसाठी।

0: वा वा वा, रेल्वेची दृष्टच काढायला हवी. इतका स्वच्छ आणि चांगला कोपे मी प्रथमच पाहतोय. पंखे सगळे चालू, रंगरंगोटी केलेली. काय लिहिले पाहतेस ना?
1: तुमचं रेल्वेवर प्रेम आहे ना, त्याचा परिणाम आहे हा.
2: बाबांचं रेल्वेवर प्रेम काय ग आई?
1: काही विचारू नकोस, त्यांना रेल्वे आणि रेल्वे प्रवास फार आवडतो. त्यात खिडकी जवळ बसायला अजून लहान पोरासारखी गडबड करतात.
2: मग खिडकी उघडू का?
0: आता नको, पाऊस पडतोय बाहेर.

0: लिले तू आणि लता तुम्ही दोघे तिकडे बसा, आम्ही दोघे इथे बसतो. काय
1: काय झालं ते, काय झालं तुझ्या डोक्याला?
2: काही नाही, वरून पाण्याचा थेंब पडलाय.
0: झालं लागलं का गळायला? आताच मी रेल्वेचं कौतुक केलं.
1: रेल्वे आणि पोस्ट यांचं कधीच कौतुक करू नये, ती कधी सुधारायची नाही.
3: अगं अगं लता, ते बघ आपल्या सर्मासमध्ये पाणी ठिबकतय. अगं बघ खाली ठेव.
0: म्हणजे आमची रेल्वे पवित्र आहे. अरे खरंच चांगल्या गोष्टीचं कौतुक करा की जरा.
3: हो, हो.
0: रेल्वेला लिहिलं पाहिजे तुमची सेवा उत्तम आहे आणि होती हे आपणास कळवू इच्छितो आपला देशपांडे परिवार.
1: हे काम तुम्हीच करा, तक्रारीशिवाय रेल्वेला काही लिहिणार नाही मी.
3: काय हो, आपली तिकीट वसंतरावांनी म्हणजे जावयांनी काढली.
0: हो ना, त्यांनी अगदी कमालच केली. अगं ते ऐकायलाच तयार नाहीत. मी म्हटलं आम्ही सेकंड क्लास स्लीपर न जातो, पण त्यांनी ऐकलं नाही.
1: बाबा स्वतः गाडी घेऊन स्टेशन वरती आले, शिवाय गाडी पर्यंत सामान उचलायला मदत केली.
3: कमाल हो बाई त्यांची.
0: आता कमाल वाटते, पण आठवतं का तुला लिले?
1: काय झालं बाबा?
0: काय झालं? अरे हिला वसंतराव जावई म्हणून पसंत नव्हते.
1: काय सांगता खरं आई?
3: तसं नाही रे, आपली बेबी आहे चांगली ग्रॅज्युएट आणि वसंतराव फक्त SSC पर्यंत शिकलेले, म्हणून मी तयार नव्हते.
1: कमाल आहे तुझी, त्यांची फॅक्टरी पाहिलीस ना तू?
0: तिची एकटीची कमाल नाही सुधीर,
1: मग
0: बऱ्याच आयांची ही कमाल आहे. अरे लिलीचं कशाला, तुझ्या बायकोलाच विचार. त्यांना कोणीतरी सांगितलं की तू फक्त डिप्लोमा झालेला इंजिनियर आहेस, डिग्री नाही, म्हणून त्यांच्याकडेही थोडी गडबड उडाली होती. विचार विचार तिला.
1: हो का झालं ते?
2: हो तसं झालं तो खरं थोडस.
1: आणि तुम्हाला काहीच बोललीच नाही ते?
2: मी काय बोलणार, मी फक्त तुम्हाला पसंत केलं, बाकीच्या गोष्टी आई आणि भाई पाहत होते ना.
1: म्हणजे मी डिप्लोमा होल्डर असतो तर कुमारी लता राजे सौ लता देशपांडे झाली नसती.
3: हे बघ बंड्या.
1: आई मला पुन्हा बंड्या म्हणालीस.
3: बर सुधीर. नाही माझ्या तोंडात बसत तुझं ते सुधीर.
2: त्यांना म्हणू दे ना आईच आहेत त्या.
1: नाही मला आवडत नाही, रस्त्यात आणि आजूबाजूच्या माणसांनी मला बंड्या नावानं हाक मारलेली मला सहन होत नाही. आता सगळे मला सुधीर म्हणतात, मी दम दिलाय सगळ्यांना.
3: ठीक आहे हे बघ बंड्या, आपलं सुधीर काय सांगणार होते ते विसरले.
0: अगं तुला काहीतरी जावयांबद्दल सांगायचं होत.
3: नाही हो काही दुसरंच सांगणार होते पण विसरले, जाऊ द्या.
0: आता त्यांच्या घरी 3 दिवस आपण पाहुणचार घेतला, आवडला ना तुला?
1: तिला ना आवडायला काय झालं?
0: अरे बेबीचं लग्न ठरलं तरी 8 दिवस माझ्याशी बोलत नव्हती.
3: जाऊ द्या हो, पुन्हा पुन्हा तोच विषय कशाला?
0: का जाऊ द्या का, सुनबाई समोर बोललो म्हणून. अगं तिनं ऐकावं म्हणूनच बोलतोय मी. बरं का लते, पदवीवर माणसाचं कर्तृत्व मोजू नये. जगात अशी अनेक उदाहरणं आहेत की ती माणसं कधीच पदवीधर नव्हती पण जीवनात अत्यंत यशस्वी झाली.
3: हो तुमची आपली एकदम जगातली उदाहरण.
0: चर्चिल
3: नाहीतर आइन्स्टाईन.
1: आपल्या जवळचं उदाहरण मी देऊ बाबा कशाला? मी देतो.
3: दे पाहू, माहितीच पाहिजे.
1: तुझा चुलत भाऊ, माझा चुलत मामा अनिल 12वी पर्यंत जेमतेम शिकला, पण आज केवढा मोठा बिल्डर झालाय. गाडी आहे दाराशी, शिवाय बंगला आहे.
3: बऱ्याच लटपटी करतो तो, त्याला लहानपणापासून पाहते मी.
0: लिले व्यवसायात लटपटी आल्या.
3: हे बघ
1: बंड्या नाही सुधीर.
3: बर बर सुधीर. अरे धंदा करणं हे सोपं नाही हो, बेबी मला सांगत होती ना.
0: काय सांगत होती?
3: म्हणाली वसंतरावांनी जवळजवळ 1.5 लाखाचं बँकेचं कर्ज काढलंय.
0: लिले हे तूच नीट समजावून घे, वसंतरावांचं कर्ज 1.5 लाखाचं आहे आणि ऍसेट्स 3-4 लाखाचे आहेत.
1: पण बाबा हे थोडस रिस्कच आहे नाही?
0: अरे रिस्क कशात नाही सांग ना, नोकरीत रिस्क नाही. परवाच वर्तमानपत्रात वाचलंस ना तू, एका नामवंत इंजिनिअरिंग कंपनीने आपल्या 100 कामगारांना आणि कारकुनांना ज्याची 25-25 वर्ष सेवा झाली आहे अशांनाही काढून टाकलं. मग रिस्क नाही का? तुम्ही खाजगी कंपनीत नोकरी करता हेही रिस्क नाही का? तुमचं काम मालकाला नाही आवडलं तर तो तुम्हाला काढून टाकू शकतो. सुधीर लाईफ इज अ रिस्क इटसेल्फ, यू हॅव टू कन्वर्ट इट इन टू अ चॅलेंज. वसंतरावांमध्ये मी हेच पाहिलं की चॅलेंज स्वीकारायची त्यांची जिद्द

0: ज्या वेळेला मी त्यांच्या फॅक्टरीत पहिल्या प्रथम गेलो तेव्हा सुरुवातीलाच त्यांनी मला सांगितलं की मला 2.5 लाख रुपयांचं कर्ज आहे.
1: अहो पण बेबी तर 1.5 लाख म्हणत होती.
0: बघ म्हणजे या 4 महिन्यात 1 लाख फिटले. असा जिद्दी तरुण जावळ म्हणून नाही स्वीकारायचा तर काय खरडेगाशी कारकून पत्करायला हवा होता.
1: मी एक विचारू.
0: विचार की. आणि हे बघ लता, आमच्या घरी तू सून, ही तुझी सासू, मी सासरा, हा नवरा अशी हक्काची नाती नाहीत. मी सुधीरच्या वयाच्या 20व्या वर्षापासून त्याला एखाद्या मित्रासारखा वागवतोय. विचार त्याला. तसंच तूही अगदी मोकळेपणानं आमच्या घरी आमच्या मुलीसारखं वावरायचं. आता काय पथ्य पाळायची ती मी किंवा लीला सांगेल तुला, तेव्हा विचार.
1: नाही, माझा एक लांबचा भाऊ आहे.
0: बर.
1: तोही असंच कमी शिकलाय, धंद्यात पडलाय, जिद्दी आहे. पण का कोण जाणे, धंद्यात त्याला यशच येत नाही आणि त्यामुळे की नाही त्याचं लग्नही होत नाहीये.
0: हे त्याचं दुर्दैव आहे लता. वास्तविक त्याच्या धंद्याच्या यशाचा आणि त्याच्या लग्नाचा काहीही संबंध नसावा.
1: कसा नसावा? कोणतेही मुलीचे बाप हा विचार करणारच. वसंतराव आपल्या धंद्यात अयशस्वी झाले असं कळलं असतं तर तुम्ही बेबीला दिली असती का?
0: माझं उत्तर तुम्हाला पटायचं नाही.
2: बोला ना.
0: जीवनसाथीच्या निवडीचे निकष माझे निराळे आहेत. कारण मी यशाला किंवा सुरक्षिततेला जीवनच मानत नाही, चॅलेंजला जीवन मानतो. यासाठी मी एकच निकष लावीन, तो जिद्दी आहे की नाही. आणि तो प्रामाणिक जिद्दी असेल तर कोणीही त्याला आपली मुलगी द्यावी. धंद्यातलं अपयश हे मुलगी न देण्याचं कारणच होऊ नये. लक्षात ठेव सुधीर, जिद्दी माणसाला आव्हानाबरोबर एक दिलासा, एक स्फूर्ती लागते. ही स्फूर्ती देणारी तरुणी त्या तरुणाला मिळाली तर तो अपयशाचं नक्की यशात रूपांतर करेल.
2: पण बाबा, ही जिद्द ओळखायची कशी?
0: हेच तर दुर्दैव आहे. एखाद्या गोष्टीची जिद्द बाळगायला आपण मुळात कोण आहोत, आपल्याला कोणत्या शक्तीची देणगी मिळाली आहे हे जाणून घ्यायला हवं. दुर्दैवानं हे जाणून देणारी यंत्रणा नाही. खरं म्हणजे शाळा कॉलेजातूनच हे व्हायला हवं, पण ते होत नाही. म्हणून तर आपल्या देशात BSc माणूस बँकेत, BA माणूस हॉटेलात आणि अंगठा बहादर एखाद्या खाजगी शाळेचा सेक्रेटरी होऊ शकतो. हे दुर्दैव बदलणं तर आपल्या हाती नाही, पण जे आपल्या हाती आहे ते तुम्ही नव्या पिढीनं नीट समजून घ्या. लता, यासाठीच एक लक्षात ठेव, घराला घरपण घरातल्या माणसांच्या एक दिलाने येत. उगाच गैरसमजाची बेट तयार करायची नाही. तुला आमच्या इथे पूर्ण स्वातंत्र्य मिळेल. काय हवं नको ते स्पष्ट बोल. आपले विचार विरोधी असले तरी मांडत राहा. तसंच चुकीचे असले तर बदलायलाही तयार हो. एक लक्षात ठेव, सगळी माणसं चुका करतात, मात्र चूक झाली हे कबूल करायला कोणी तयार हो. ते तू करू नकोस. एवढं लक्षात ठेवलंस म्हणजे तू खरी खुरी देशपांडे झालीस. लेले, खिडकी उघड ना.
1: आता तो रिदम ऐकायचंय.
0: हो, ऐकतो ना.
3: मग कशासाठी, कोणासाठी, कशासाठी, कोणासाठी काय बाबा?
0: याचं उत्तर आज पर्यंत आपण तिघांनीही दिलंय. आज लता दे बोल. लते.
1: मी?
0: हो, तूच.
1: जिद्दीसाठी सिद्धीसाठी, जिद्दीसाठी सिद्धीसाठी, जिद्दीसाठी सिद्धीसाठी, जिद्दीसाठी सिद्धीसाठी.

हे तुमचं जगा वेगळंच हं. लोक आजारी पडली की सरळ आपल्या घरी बसतात, कुठं जात नाही. आणि तुम्हाला बरं वाटत नाही, अनिजी होतंय, तर त्याला तुमचा उपाय काय? तर रेल्वेचा

0: विश्वास।
1: अगं पण
0: आईला कळल्यावरती तुम्हाला भेटायलाच येणार होती, पण मीच तिला म्हटलं होऊ दे त्यांच्या मनासारखं, हवाय ना रेल्वेचा प्रवास करू दे, मी जाईन बरोबर, झालं तुमच्या मनासारखं, आता बसा खिडकी जवळ।
1: तू रागावून बोललीस तरी खरं तेच बोललीस लीले। रेल्वेने प्रवास करायला मला खूप आवडत, खिडकी जवळ बसावं आणि खिडकीच्या काचेतून जणू काही दुसरं विश्व पाहावं असं वाटतं मला। ती झाड, ते डोंगर, ती घर, सारं काही मला भेटून जातात। त्यात तो गाडीच्या चाकांचा माझा आवडता रिदम।
0: मग त्यासाठी खिडकी उघडू का?
1: नको, आता नको, मला ऐकावासा वाटला की मी सांगेन तुला। अग पण आता बॅग कशाला उघडतेस?
0: हा घ्या स्वेटर, येताना स्टेशनवर बंड्यानं बजावून सांगितलंय।
1: ए बंड्यानं नाही सुधीरनं।
0: बंड्यानं
1: नाही सुधीरनं।
0: बंड्यानं
1: सुधीरनं।
0: बंड्यानं बंड्यानं बंड्यानं।
1: आपण दोघही हट्टी आहोत हेच खरं,
0: आणि मरे पर्यंत तसेच हट्टी राहणार आहोत।
1: बर सुधीर काय म्हणाला?
0: म्हणाला बाबांना म्हणावं खिडकी उघडायची असेल तर हा स्वेटर घालून बसा। आणि त्याच्या बायकोनं म्हणजे लतानं बरं का मुद्दाम तुमच्यासाठी कानटोपी सुद्धा दिली आहे, ती घाला म्हणजे थंडी लागणार नाही।
1: बर आणि तू काय देतेस?
0: मी काही निराळा देत नाहीये, मी फक्त बरोबर आले।
1: मग आणखीन काय हवं? अगं हजारो सैनिक कौरवानी घेतले, पण त्या अर्जुनाला फक्त श्रीकृष्णच हवा होता, तशी तू मला मिळाली आहेस।
0: चहा देव, आणलाय थरबास मध्ये।
1: चहा घेईन ग, आधी आपण बोलत बस।
0: तेवढं सांगू नका, खायला काय हवं असेल तर सांगा मी देते।
1: पण बोलायला सांगू नका। बाकी लिहिले तुझे आणि माझे कोणते ग्रह आहेत परमेश्वर जाणे।
0: काय नाही, बोलणाऱ्या ग्रहाची करणाऱ्या ग्रहाशी युती आहे, दुसरं काय। तुमचा व्यवसायच बडबड करण्याचा आणि माझा राबण्याचा, मी आपली राबते।
1: असं नाही, माझ्यासाठी शांतीच्या वेळी सगळ्या नातेवाईकांसमोर तू माझ्याबद्दल खरंच छान बोलली होतीस। मला अजून आठवत आहेत तुझी ती वाक्य। खरं म्हणजे यांचा आणि माझा प्रीती विवाह झाला असं सगळे समजत असतील, पण तसं नाही हो। मी यांच्यावर प्रीतीपेक्षा भक्ती केली, यांची हुशारी मला सारखी जाणवत होती, तसे लग्नापूर्वी सुद्धा हे आमच्या घरातल्या सगळ्यांना आवडायचे।
0: जाऊ द्या ना, त्या दिवशी मी बोलले ते बोलले।
1: नाही लिहिले, खरंच तू छान बोललीस, मला तुझं बोलणं खूप आवडलं। त्या दिवशी तू देखणी दिसत होतीस।
0: मी आणि देखणी?
1: हो
0: काय हो, म्हातारी देखणी, काय वेळ लागलाय काय?
1: देखणेपणाला वयाचं माप लावायचं नसतं लिले, ते शरीराचं सौंदर्य नसतं, हृदयाचं सौंदर्य असतं। माणसानं असंच देखणं व्हायचं असतं। अगं शरीराचं यौवन संपलं लिले तरी मनाचं यौवन फुलवावं।
0: चहा देऊ का तुम्हाला?
1: का एवढी का घाई झाली आहे तुला? थर्मास आहे ना?
0: नाही, म्हणजे तरी विषय बदलाल।
1: कसला विषय?
0: माझ्या कौतुकाचा।
1: तो मी केव्हाच बदलला लिले।
0: बर त्या खिडकीतून बाहेर पहा।
1: पाहू दिसतय सा?
0: मला झाड माग माग पळताना दिसतय।
1: लहानपणी सुधीरही हेच म्हणाला होता, बेबीसाठी आपण नवस बोलायला देवीला गेलो होतो ना, तेव्हा त्यानं हेच वाक्य म्हटलं होत। त्यावर त्याला मी म्हणालो, अरे झाड पळत नाहीत, आपण पळतो आहोत, नाहीतरी आयुष्य म्हणजे केवढी पळापळ।
0: चहा घ्या, छान गरम राहिलंय।
1: लिले तू पण घे ना।
0: नको, आत्ता मला नको आहे चहा।
1: मग आत्ता या क्षणाला काय हवंय ग तुला सांग ना।
0: काही नको।
1: मी सांगू तुला काय?

0: हवंय ते आता मी गप्प बसायला हवंय. खरं की नाही?
1: कुठले गप्प राहायला?
0: गप्प राहिलो की मला पुन्हा अनिजी वाटायला लागेल. लिले, आज तू माझ्या बरोबर या प्रवासाला नसतीस तरी मी एकटाच बोलत राहिलो असतो. लिले लिले करीत तुझ्या काल्पनिक आकृतीशी मी बोलत असतो.
1: छान, मला हे घरी सांगितलं असतं तर मी आले नसते.
0: इतका त्रास होतो माझा?
1: नाही हो, काहीतरीच बोलले मी. तुम्ही जरा आडवे व्हा ना.
0: आडवा हो? तुझ्या मांडीवर डोकं ठेवून निसतो मी.
1: निजा, मी तुमच्या अंगावरून हात फिरवते. काय झालं हो? एकदम दचकला आहात.
0: मला स्वप्न पडलं लिले.
1: एवढ्या 2 मिनिटात?
0: हो, मागे तुझ्या बाबतीत जी घटना घडली ना तीच पुन्हा स्वप्नात आता दिसली मला.
1: कोणती घटना?
0: अगं, तुझी कॅन्सरची टेस्ट. आपल्या कॉलनीत झालेल्या कॅन्सरसाठी मोफत तपासणी शिबिरात आपण दोघं गेलो. मला निगेटिव्ह टेस्ट आली आणि तुला टाटामध्ये दुसऱ्या तपासणीसाठी बोलावलं होतं.
1: कसा तो तपासणीचा महिना मी काढला ते माझं मला माहित. रोज तुमचा हात हाती घेऊन जायची आणि परत यायची. कॅन्सर नक्की नाही हे कळेपर्यंत मी कशी जगले हे माझं मला माहित.
0: पण त्या महिन्यात तू आपल्या आयुष्याचा खरा अर्थ जाणलास लिले. मृत्यू समोर दिसत होता तरी शांत होतीस. उलट मला स्थिर देत होतीस. मला म्हणाली होतीस, तुम्ही माझी काळजी करू नका, मी शांत आहे, मला खूप काही मिळालंय, माझं आयुष्य आता संपणार असेल तर संपू दे, ते तुम्ही घ्या.
1: जाऊ द्या हो, आता कशाला त्या आठवणी?
0: नाही लेले, त्या आठवणीने मी आता दुःखी होत नाहीये लेले. उलट मला समाधान वाटतंय. मृत्यूला सहज सामोरं जायचं सामर्थ्य तुझ्यात आलं यासारखी दिव्य गोष्ट नाही. मला खरंच तुझा अभिमान वाटतो.
1: अहो, पण हे सगळं इथे कशाला?
0: का इथे कोण आहे तुझ्या माझ्या शिवाय? खरी खरी तू मला हे काही बोलू दिलं नसतंस, खरं की नाही? हे माझी डायरी आणली आहेस ना?
1: आणली आहे ना, देऊ?
0: दे. लिले, की डायरी म्हणजे माझ्या सगळ्या जीवनाची कमाई. माझ्या कर्तृत्वाचा माझ्या विचारांचा जमा खर्चही या डायरीत आहे. लिले, मला जर कधी मृत्यूपत्र करायची इच्छा झाली तर ते फक्त 2 ओळींचं राहील. माझी सगळी संपत्ती म्हणजे विचार संपत्ती ती या डायरीत आहे. ज्यांना जशी हवी त्यांनी तशी न्यावी, लुटून न्यावी. काय गंमत आहे नाही लिले? कुठल्याही गोष्टीचं पझेशन नसण्या इतकं सुख नाही. आपल्या जवळ काही नाही तरी आपली मुलं आपल्याला सुखात ठेवतायत या इतकी दुसरी श्रीमंती नाही. याच कारण एकच, आपण त्यांना विचारवंत केलंय. तेही मनाने श्रीमंत झाली आहेत. आपल्या जवळ प्रामाणिकपणे जपलेली एकच गोष्ट आहे लिले, ती म्हणजे जीवन निष्ठा. ही निष्ठा मला या प्रवासानं दिली. लिले, ती खिडकी उघड. हाच तो माझा आवडता ऋतू. कशासाठी, कोणासाठी, कशासाठी, कोणासाठी या प्रश्नाचं उत्तर ज्याला देता आलं तो जगला. लिले, आपण हनीमूनला निघालो होतो तेव्हा तू या रिदमचं उत्तर दिलं होतंस, तुझ्यासाठी माझ्यासाठी. आज पुन्हा मी उत्तर देतो या म्हातारपणी, दुसऱ्यासाठी, दुसऱ्यासाठी. कारण आता मला त्यासाठी जगायचं. ऐक लिले, ऐक.

0: कशासाठी कोणासाठी
1: दुसऱ्यासाठी दुसऱ्यासाठी
0: कशासाठी कोणासाठी
1: दुसऱ्यासाठी दुसऱ्यासाठी
0: कशासाठी कोणासाठी

0: आत्ताच आपण नभोनाट्य ऐकलत, कशासाठी कोणासाठी, लेखक श्याम फडके, यातील भूमिका आणि कलावंत प्राध्यापक देशपांडे, अविनाश मसुरेकर, बंड्या संतोष पालेकर, प्रवासीबाई वंदना कोठारे, सुधीर संजीव वढावकर, लता कांचन संगीत आणि सौ लीला देशपांडे, करुणा देव. सादर करते होते चंद्रकांत बर्वे.
1: नभोनाट्य आपण ऐकलत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
2: कागद पेन नाही यावेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 106.6 मेगाहर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली पहिल्यापासून.

मध्यम लहरी 249.81 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 10:30 वाजलेत. श्रोतेहो आता प्रसारित करत आहोत नादब्रह्म. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पंडित रामकृष्णबुवा वझे यांचं गायन, त्यांनी गायलेला राग मियाकी मल्हार.

Yemem ne de şu duza gemede

पंडित रामकृष्णबुवा वझे यांनी गायलेला राग मिया की मल्हार आपण ऐकलात. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम

0: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10 वाजता. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजत आहेत. आता ठीक 11 वाजता हिंदीतून बातम्या आणि त्यानंतर 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.